सुमधुरभा

श्रोतो सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 24 भाद्रपद शके 1948 अर्थात 15 सप्टेंबर 2026. श्रोतो, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत.

0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. शुद्ध प्रसायिकित होत गणपती अथर्वशीर स्तोत्र.
1: नमस्ते.

शतवत्र आपण सच्चिदानंद गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गणेश द्वादश नाम स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जनकवी पी साळराम यांची उपाळी. संगीत नियोजन आहे दत्ता डावजेकर यांचं.

श्रोतदापन पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भोपळे आपण ऐकलेत. रचना होती जनकवी पी साळाराम यांची, तर संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

क्षेत्रात आपण अजित कडकडे यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं नंदू होणप यांचं. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत नियोजन आहे राम फाटक यांचं.

0: श्रोते, आता आपण समूह स्वरातील ग दि माडगूळकर यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोते, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:35 झाले आहेत. ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
1: या आरतीचे प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल मदर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत मोफत उपचार.

या आरतीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत मोफत उपचार.

0: श्रोत्यांनी आपण प्रायोजित गणेश आरती ऐकलीत. प्रायोजित गणेश आरती आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: श्रोता ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचना पत्राच्या कार्यक्रमात. वीज पडण्याच्या काळात घ्यावयाची काळजी याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती. सादर करते योगीराज बच्चे. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम.
3: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात वीज कोसळणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. भारतात दरवर्षी वीज पडल्यामुळे 2,000+ अधिक लोक मृत्यूमुखी पडतात. विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रांमध्ये वीज पडल्यामुळे सर्वाधिक मृत्यू दिसून येतात. कोणतंही स्थान संपूर्णपणे सुरक्षित नसलं तरी मोठ्या बंदिस्त इमारती, धातूंचे बंदिस्त वाहनं, कार, ट्रक, बसेस, व्हॅन्स किंवा पूर्णपणे बंदिस्त शेतीची वाहनं हे निवाऱ्यासाठी चांगले पर्याय आहेत. वीज पडण्याच्या काळात या ठिकाणी आसरा घेणं सुरक्षित मानलं जातं. इमारतींवर तडीत चालक बसवणं हा होणारं नुकसान कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. तडीत चालक विद्युत प्रवाहाला जमिनीत सोडतात, ज्यामुळे इमारतींचं नुकसान टळतं. वीज पडण्याच्या काळात उघड्यावर जाणं टाळावं, झाडांच्या खाली थांबू नये आणि उघड्या मैदानात असताना लोखंडी वस्तूंना स्पर्श करू नये. जर आपण बाहेर असाल तर शक्यतो सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. तडीत आघाताच्या संभाव्य धोका असलेल्या कालावधीसाठी योजना आखणं आणि त्वरित उपाययोजना करणं महत्वाचं आहे. रेडिओ, मोबाईल आणि इतर सूचना देणारी माध्यमं यातून पूर्वसूचना मिळाल्यास लगेचच अशी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बंद करून ठेवावी. जंगलामध्ये लहान झाडांच्या दाटीमध्ये कमी उंचीच्या जागेत आश्रय घ्यावा. मोकळ्या जागी एखादी घळ किंवा दरीसारख्या खोलगट भागात आश्रय घ्यावा. अशा ठिकाणी अचानक येणाऱ्या पुराच्या लोंढ्याबाबत देखील सतर्कता बाळगायला हवी. खुल्या पाण्यातून ताबडतोब जमिनीत यावं आणि आसरा शोधावा. शेतात काम करत असल्यास ताबडतोब हातात धातूचे अवजारे दूर फेकावे आणि जवळील खड्डा किंवा इतर कोणत्याही खोल जागेवर दबकून बसावं. वीज पडल्यास शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत बोलवावी. वीज पडल्याच्या ठिकाणी जाताना आणि मदत पोहोचवताना वीज निरोधक जसे रबरी चप्पल किंवा बूट, जाड गोधडी, काठी, रबरी हातमोजे, अंगावर जाड कपडे यासारख्या विविध वस्तूंचा वापर करावा. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी तात्काळ अॅम्ब्युलन्सला 108 या क्रमांकावर कॉल करून मदत मागवावी आणि अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न करावा. श्वासोच्छ्वास थांबला असल्यास CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन द्यावे. तोंडावाटे कृत्रिम श्वास द्यायचा प्रयत्न करावा. नाडी, रुग्णाची नाडी आणि श्वास चालू असेल तर अन्य दुखापती पाहून वीज शरीरात जिथे शिरली आणि बाहेर पडली तिथे भाजलं आहे का हे तपासावं. तसेच चेतासंस्थेला इजा, हाडं मोडणे, श्रवण आणि दृष्टी जाणे याबाबतची प्राथमिक तपासणी करावी. तुम्हाला आसरा मिळाला नाही तर परिसरातील सर्वात उंच वस्तूच्या जवळ जाणे टाळावे. जवळ केवळ वृक्षच असतील तर तुमचे सर्वात उत्तम संरक्षण म्हणजे वृक्षापासून शक्य तितक्या दूर उघड्यावर दबकून बसावं. कारण उंच वृक्ष सर्वप्रथम विजेला आकर्षित करतात. ज्यातून वीज वाहू शकेल अशा कोणत्याही वस्तूंपासून दूर राहावं. यामध्ये फायरप्लेस, रेडिएटर, स्टोव, धातूचे पाईप, सिंक आणि फोनचा समावेश होतो. पाण्यातून बाहेर यावं. पाण्यातील लहान होड्यांमधून उतरून किनाऱ्यावरील पक्क्या वस्तूंचा आश्रय घ्यावा. तुम्हाला विद्युत प्रवाह जेव्हा जाणवतो तेव्हा तुमचे केस उभे राहतात किंवा तुमची त्वचा हळूहळू जळू लागते तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशा वेळी तत्काळ जमिनीवर आडवं व्हावं. एखाद्या उड्डाण पुलाखाली वादळ थांबण्याची वाट पहा. आजूबाजूच्या परिसरापेक्षा उड्डाणपूल उंच असण्याची शक्यता असली तरी त्यावर आघात झाला तर विद्युत प्रवाह सुरक्षितपणे जमिनीत वाहून नेला जाण्याची शक्यता असते. वादळात मोबाईल किंवा टेलिफोन वापरू नका. बाहेरील टेलिफोनच्या तारांवर वीज पडू शकते. कोणतेही प्लग इन विद्युत उपकरण वापरू नका, जसे हेअर ड्रायर, विजेवरील रेझर्स, रेफ्रिजरेटर, मिक्सर इत्यादी. वीज जर तुमच्या घरावर पडली तर त्यातून प्रवाह तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. बाहेरच्या धातूच्या वस्तू वापरू नका आणि पोलादी तुळईला स्पर्श करू नका. बऱ्या तर शेतकरी बंधूंना आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद.
0: श्रोत्यांनी आपण कृषीवाणी या दैनंदिन सूचना पत्राच्या कार्यक्रमात वीज पडण्याच्या काळात घ्यावयाची काळजी याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकल्प

त्वरित माहिती आपण ऐकलीत. सादर करते होते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. शुद्ध सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल मधुमेह आजारावरील उपचार पद्धती याविषयीची माहिती आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचर अनुष्ठान याविषयीच्या कार्यक्रमाचा भाग क्रमांक 30. तशतर ऐकूयात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: होण्याची शक्यता आहे. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 6:45 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी आपण सर्वांचं स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धतींविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. या भागात आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा एखादा पेशंट एखादा रुग्ण डायबेटीस झाला असं जेव्हा आपलं निदान होतं त्यावेळेस आपल्याला जेव्हा त्याचं उपचार करायचं आहे त्या दोन प्रकारे असतात. त्याचे प्रकार एक असतो नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्स म्हणजे गोळ्या औषधाव्यतिरिक्त आणि एक फार्मॅकोलॉजिकल म्हणजे गोळ्या औषधं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाउंडेशन डायबेटीस ट्रीटमेंटची आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जसं आपण बघितलं की डायबेटीस मधुमेह हा जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहे. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे डायबेटीस होतो त्याच्यामुळे आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपली जीवनशैली बदलायची आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्याला हेल्दी डाएट घ्यायचं आहे. हेल्दी डाएट म्हणजे हाय फायबर फूड ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर जास्त आहेत. जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत. होल ग्रेन्स पूर्ण धान्य कडधान्य प्रथिने जास्त घ्यायचे आहेत. आणि कार्बोहायड्रेट कार्बोदकाचे प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे. शुगरी ड्रिंक्स अवॉइड करायचे आहेत. प्रोसेस अति प्रोसेस फूड्स बिलकुलपणे टाळायचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये येते वेट मॅनेजमेंट. वजन जास्त असेल तर वजन कमी करायचा. इव्हन 10% वेट लॉसनीसुद्धा शुगर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होते. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. रेग्युलर सातत्य पाहिजे रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज. रोज 40-50 मिनिट एरोबिक एक्सरसाइज प्लस आठवड्यातून 2-3 दिवस रेझिस्टन्स ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय जर काही व्यसन असतील टोबॅको आहे तंबाखू किंवा अल्कोहोल हे पूर्णपणे थांबवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं आणि

0: दुर्लक्षित राहिलेला जी गोष्ट आहे ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. ताणतणाव टाळायचा आहे आणि ॲडिक्युएट स्लीप, पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे. हे झालं नॉन फार्माकॉलॉजिकल मेजर्स. हे करून जर साखर कंट्रोल होत नसेल, शुगर कंट्रोल नसेल, तर मग आपल्याला मेडिसिन सुरू करावं लागतात. मेडिसिनमध्ये बऱ्याच जणांना जे टाईप 1 डायबिटीज आहेत त्यांच्यामध्ये इन्सुलिन ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी आहे, त्याच्यामुळं अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतात. इन्सुलिनचे वेगवेगळे प्रकार असतात, शॉर्ट ॲक्टिंग, लॉंग ॲक्टिंग. तर त्यांच्या वजनानुसार, वयानुसार डॉक्टर, जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत, ते त्यानुसार ठरवतात. टाईप 2 डायबिटीज ज्याचे रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना जनरली तोंडातून घ्यायची औषधं, म्हणजे ज्याला ओरल मेडिकेशन्स म्हणतात, हे सुरू करावं लागतात. आणि जर साखर कंट्रोल होत नसेल किंवा काही विशिष्ट कंडिशनमध्ये, जसं अति वाढलेली साखर आहे किंवा एखादा त्यांना गंभीर आजार झालेला आहे, अशा वेळेस इन्सुलिन द्यावं लागतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की इन्सुलिन सुरू केला म्हणजे डायबिटीज खूप ॲडव्हान्स झाला आहे, तसं नाही आहे. इन्सुलिनमुळे साखरेतील, रक्तातील साखरेचं पातळी लवकर कमी होते आणि आपल्याला डायबिटीजमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टाळता येतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फाउंडेशन आहे आणि त्याबरोबरच जे मी सांगितलं तसे फार्माकॉलॉजिकल मेजर्स. फार्माकॉलॉजिकल मेजर्समध्ये गोळ्या, इंजेक्शन्स. धन्यवाद.
1: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यमथन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यमथन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतहो, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोतेहो नमस्कार. पाऊस पडतो, पाणी मातीमध्ये मुरते, बीज अंकुरते, रोपटे वाढते आणि हळूहळू हिरवेगार झाड तयार होते. या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेमागे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि वनस्पती यांचे अतिशय सुंदर परस्पर संबंध कार्यरत असतात. वनस्पती आणि अजैविक घटक यांचे नाते म्हणजे निसर्गातील एक अदृश्य संवादाची कहाणी आहे. वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साइड घेतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडतात. मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषली जातात. पानांमधून होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे वातावरणातील जलचक्राशी त्याचा संबंध जोडला जातो. म्हणजेच वनस्पती स्वतः वाढण्यासाठी हवा, पाणी आणि मातीवर अवलंबून असतात. पण गंमत अशी की वनस्पतीही या घटकांवर परिणाम करतात. वनस्पतींची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात. पावसाच्या पाण्यामुळे होणारी मृदा धूप म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी ते मदत करतात. गळलेली पाने, वनस्पतींचे अवशेष कुजून मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवतात. त्यामुळे मातीची रचना आणि सुपीकता टिकवण्याची मदत होते. आता पाण्याचा विचार करा. जंगलामध्ये झाडांची पाने आणि फांद्या पावसाच्या थेंबांचा वेग कमी करतात. मुळांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि वनस्पतींमधून होणारे बाष्पोत्सर्जन वातावरणातील जलचक्राशी जोडलेले असते. म्हणूनच जंगल असलेला प्रदेश आणि वृक्षविहीन प्रदेश यांच्या जलव्यवस्थेमध्ये पाऊस पाण्यामध्ये फरक पडत असतो. वनस्पती मातीशी जोडलेले आहेत, माती पाण्याशी जोडली आहे, पाणी वनस्पतींशी जोडले आहे आणि हवा या संपूर्ण चक्राशी जोडलेली आहे. ही स्तर परिसंस्थेची परस्पर अवलंबित्वाची अद्भुत रचना आहे ना. पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते तेव्हा या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. मातीची धूप वाढू शकते, पाण्याचा जमिनीत मुरण्याचा दर बदलू शकतो, स्थानिक जलचक्रावर परिणाम होऊ शकतो आणि वातावरणातील कार्बन संतुलनावरही परिणाम होतो. म्हणूनच वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धनही आवश्यक आहे. हवा, पाणी, माती आणि वनस्पती हे चार स्वतंत्र घटक नाहीत, ते एकमेकांशी जोडलेल्या निसर्ग चक्राचे अविभाज्य भाग आहेत. हे संतुलन बिघडले की काय होते माहित आहे? मागच्या काही वर्षातील महाराष्ट्रातील काही घटना त्या अप्रिय असल्या तरी आठवाव्याच लागतील. 30 जुलै 2014 रोजी महाराष्ट्रातील भूस्खलनाच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना माळीन दुर्घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन गावावर पहाटेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी बहुतांश लोक घरात झोपलेले होते. सुमारे 45 घरे मातीच्या ढिगाऱ्याकडे गेली आणि 151 जणांचा मृत्यू झाला. अशी आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासातील नोंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिवृष्टी ही या भूस्खलनाची प्रमुख कारणीभूत ठरली असली तरी डोंगर माथ्यावरील प्रचंड वृक्षतोड, त्यामुळे माती भुसभुशीत होणे आणि त्यामुळे दरड कोसळणे ही ती सलग प्रक्रिया आणि प्रतिक्रिया आहे. यानंतर

0: तरी आपण काही शिकलो का? तर नाहीच. तळी आहे या गावी 22 जुलै 2021 रोजी, मिरगाव आणि आंबेघर साताऱ्यातील 2021 साली, इर्शाळवाडी 19 जुलै 2023 या दिवशी भूस्खलनाच्या घटनांमुळे संपूर्ण घरे गाडल्या गेली आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडली. या घटना का घडतात? सलग आणि अतिमुसळधार पाऊस, डोंगराच्या उतारामध्ये पाण्याचे प्रमाण ते वाढत जाणे, माती आणि खडकांची भौगोलिक रचना बदलणे हे तर आहेतच, पण याबरोबर जंगलतोड आणि वनस्पतींचे आच्छादन कमी होणे. हे होण्यामागची कारणे म्हणजे रस्ते बनवणे, उत्खनन करणे आणि अनियंत्रित बांधकाम करून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात बदल करणे. आणि हे सगळं विकासाच्या नावाने आपण मानव करत असतो ते फक्त आपल्या गरजांसाठी. तेव्हा निसर्ग आपल्याला एकच संदेश देतो, माती जपा, पाणी जपा, हवा जपा आणि वनस्पती देखील जपा. कारण यापैकी एकाचे संरक्षण म्हणजे सर्वांचे संरक्षण आणि यांचे सर्वांचे संरक्षण म्हणजे मानवी जीवाचे अस्तित्व टिकणे होय. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला सकाळी.
3: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: श्रोतो, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7:00. नमस्कार बीड, हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 प्रायोजित गणेश आरती. 7:45 भावगीतांचा कार्यक्रम आणि त्यानंतर 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम. 7:55 प्रायोजित गणेश गीत रचना आपण ऐकू शकाल. श्रोतो, सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8:40 दूरदर्शन दिनानिमित्त दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ हे विशेष समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आज सकाळी ठीक 8:40 ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत. श्रोतो, सकाळी ठीक 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाला. आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे वैशाली राऊत यांनी, तर हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. 10:30 आरोग्य मंत्र हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात नागवेडा किंवा नागिन उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर मनोज पोहनेरकर यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. सकाळी ठीक 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 मिश्र संघाचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसरचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम, तसंच 7:30 शेतकरी बांधवांसरचा कार्यक्रम किसानवाणी आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. शतरात्री 8:45 समाचार संध्या, ठीक 9 वाजता न्यूज 8 9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. रात्री 11 हिंदीतून बातमीपत्र, 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोतो, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोतो, आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम. सादर करते योगीराज बच्चे.

श्रोत्यांनो नमस्कार. आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यामध्ये गणरायाचं उत्साहात आगमन. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना. गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्यांना मिळणार लाखोंची बक्षिसं. माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन शेतकऱ्यांच्या बांधावर. शिरूरमधील शासकीय कार्यालयांना अचानक भेटी. बीड जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरू होणार. आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी. दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी 16 ठिकाणी रोजगार मेळावे. आता घडामोडी विस्तारानं. श्रोत्यांनो, विघ्नहर्त्या गणरायाचं बीड जिल्ह्यात गणेश भक्तांनी उत्साहात स्वागत केलं. हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्यानं घरोघरी शुभमुहूर्तावर श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीनं गणरायाचं स्वागत केलं. बीड, परळी, अंबाजोगाई या प्रमुख शहरांसह सर्वच तालुक्यांमध्ये गणेश भक्तांनी गणरायाचं जल्लोषात स्वागत केलं. गणेश मूर्तींची खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शेतकरी गणेशोत्सवामध्ये उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना बीड येथील कल्पतरू प्रतिष्ठानच्या वतीनं लाखो रुपयांची बक्षिसं देण्यात येणार आहेत. या देखाव्यांमध्ये सांस्कृतिक परंपरा, धार्मिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, शैक्षणिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणाऱ्या मंडळांना अनुक्रमे प्रथम 1,00,000 रुपये, द्वितीय 75,000 तर तृतीय 50,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. गणेश मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकरी बीडचे जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातील महसूल विषयक कामकाजांचा आढावा घेतला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रशासकीय कारवाई गतीने पूर्ण करणार असल्याचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यामधील शासकीय कार्यालयांना अचानक भेट दिल्या. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजली जाणारी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अनेक वर्षांपासून बंद आहे. येत्या 6 महिन्यामध्ये ही बँक जोमानं सुरू करण्यात येणार असल्याचं माननीय आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. आष्टी तालुक्यातील कडा बाजार समितीमध्ये 1,62,00,000 रुपयाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये माननीय आमदार सुरेश धस बोलत होते. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असल्याचं माननीय आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. युवा शक्ती आणि राष्ट्रशक्ती या संकल्पनेवर आधारित आणि कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं राज्यभरामध्ये आयोजन करण्यात आलं असून 29 सप्टेंबर 2026 रोजी बीड जिल्ह्यामध्ये 16 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याचा सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. श्रोत्यांनो ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. 15 सप्टेंबर 1953 साली विजयालक्ष्मी पंडित यांचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली.

शतव 15 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती लढ्यामध्ये भारतीय सैन्यांनी जालना, लातूर, मोमिनाबाद, सूर्यापेठ, नरकटपल्ली ही शहरं ताब्यात घेतली. श्रोतो, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार बीडी या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य उत्तम हजारे आणि नमस्कार बीडी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोता आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
2: काठीन घोंगड घेऊन द्या की रे मला भी जत्रेला येऊन द्या की काठीन घोंगड घेऊन
3: द्या. अरे शिरप्या, तुझा आवाज का वधरला, इतका सुधारला रे.
4: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
3: रेडू आणि खिशात
4: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
3: असं म्हणतोस
4: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
3: निपटायचं.
4: अक्षी रेडिओ गत
3: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
2: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला बी जत्र.

माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM बँड 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतव्यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन. न्यायव्यवस्था सर्वसमावेशक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून लोकमाहिती सेवेला प्रारंभ. मराठा बांधवांनी मुंबईकडे येऊ नये, आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांचं आवाहन. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती आराखड्याची मराठवाडा पाणी परिषदेची मागणी. आणि 10 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जल्लोषात प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं सामावून घेतल्याचं शाह यांनी नमूद केलं. महाराष्ट्रासारखा मोठा बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठंही नसल्याचं शाह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: जब आप महाराष्ट्र की भूमी पर आते हो अनेक भाषाओं एक साथ यहां पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: शहा यांच्या हस्ते यावेळी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दरम्यान वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष हा यंदाच्या भारतीय राजभाषा संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला असं शाह यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं लोकमाहिती सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. न्यायव्यवस्था अधिक सर्वसमावेशक करणं आणि सामान्य नागरिकांना महत्वाचे न्यायालय निर्णय समजून घेणं सुलभ करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. काल जाहीर केलेल्या या सेवेअंतर्गत महत्वाचे निर्णय आणि आदेशांचा सारांश सोप्या हिंदी भाषेत उपलब्ध करून दिला जाईल. याव्यतिरिक्त सुमारे 15 ते 30 मिनिटांची श्राव्य तसंच दृकश्राव्य हिंदी बातमीपत्रही न्यायालयाकडून प्रसारित केली जातील. जनतेच्या विशेषतः दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. ते काल अंतरवाली सराटी इथं बोलत होते. आज आपण एकटेच मुंबईला जाणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. मात्र आपल्याला एकट्यालाही मुंबईत उपोषणाची परवानगी नाकारल्यास सर्वांनी मुंबईकडे निघावं असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान 17 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान कालपासून पाणी आणि उपचार घेणं बंद केल्याने जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं काल प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल केला. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मुंबईत इमारतीच्या

च्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नुकतेच दिले होते. त्यानुसार काल हा FIR दाखल करण्यात आला. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती आराखडा घोषित करण्याची मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन परिषदेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं आहे. पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे आणि उपाध्यक्ष मनोहर सरोदे यांनी ही माहिती दिली. कृती आराखडा घोषित न झाल्यास मराठवाड्यात जलजन आंदोलन उभारण्याचा इशारा परिषदेनं दिला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: 10 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला काल जल्लोषात प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास बहुतांश घरी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं भर देण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते बोलत होते.
2: विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आपला देश, आपलं राज्य, आपले नागरिक, आपला बळीराजा यांच्या समोरची संकट दूर व्हावीत ही विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.
1: यंदा पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सार्वजनिक सजावटीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाची तसंच पुण्यामध्ये कसबा पेठेसह इतर मानाच्या गणपतींची ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्थापना करण्यात आली. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी काल सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पारंपरिक लाकडी माटीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. नागपुरात ध्वनी प्रदूषणाविरोधात काल मूक मोर्चा काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरु करण्याची प्रार्थना केली. छत्रपती संभाजीनगर इथंही ग्रामदैवत संस्थान गणपतीचं हजारो गणेश भक्तांनी काल दिवसभरात दर्शन घेतलं. शहरातल्या बाजारपेठांमध्ये चैतन्यमय वातावरण दिसून आलं. घरगुती गणेशोत्सवासाठी बहुतांशी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना अधिक मागणी असल्याचं दिसून आलं. डीजे आणि मोठ्या आवाजातील निक्षेपकांबाबत प्रशासनानं घेतलेल्या निर्णयावर कोणीही नियमांची पळवाट शोधू नये असा इशारा छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. 2 बेस 2 टॉपच्या नावाखाली डीजे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये गणरायाचं उत्साहात जल्लोषात आगमन झालं. बीडमध्ये 292 ठिकाणी एक गाव एक गणपती हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. हिंगोलीमध्ये नवसाला पावणाऱ्या श्री चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी काल मोठी गर्दी झाली. जालना शहरासह जिल्ह्यात गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्याचं आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीची काल सकाळी मंत्रोच्चार आणि सनई चौघड्यांच्या निनादात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. लातूर शहरातील विविध परिसरात गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नांदेड शहर आणि जिल्ह्यात भक्तिभावानं गणरायाचं आगमन झालं. शहरातील जुना मोंढा, वजीराबाद, आनंदनगर आदी भागात भाविकांनी श्री गणेश मूर्ती आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बीड जिल्ह्यात

0: कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह इतर मागण्यांसाठी येत्या 16 सप्टेंबर रोजी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन आंदोलनाची माहिती देण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळसदृश गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. उद्या बुधवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक होणार असून त्यानंतर पंचनाम्याचे आदेश निर्गमित होतील अशी माहिती त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरनजीक पिंपरीराजा इथं गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्यानं 2 शेतकरी ठार तर 11 जण जखमी झाले. जखमींमध्ये 7 वर्षाच्या बालकासह बँड पथकातील सदस्यांचा समावेश आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन. आणि 10 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जल्लोषात प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता, ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
7: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
8: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
9: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
10: नद्या निर्झर आटल्या विहिरी, नद्या निर्झर आटल्या विहिरी, शुष्क केली सृष्टी सारी. मानवा मानवा काय तुझी करणी, नाही उरले कोठे पाणी, नाही उरले कोठे पाणी. हे आपलं भविष्य तर नाही ना?
11: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59

0: शून्य 1। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024422959091। तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत। श्रोता सहक्षिप्त आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर दिसून येतोय. राज्य शासनानं तर हा उत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होण्यासाठी प्रयत्न पण होताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
1: थोडक्यात याची थोडी पार्श्वभूमी अगोदर श्रोतांना मी सांगू इच्छिते. पंचगंगा प्रदूषण हे कोल्हापूरकरांसाठी मोठा प्रश्न आहे. 2012 याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्याच्यानंतर 2015 आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवची कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की बाकी जे आस्पेक्ट्स आहे गणेशोत्सवचे ते हळूहळू पर्यावरणपूरक आम्ही करतो आहे, परंतु विसर्जनसाठी अशी कोणतीही वेगळी यंत्रणा नाही आहे आणि आपला विसर्जन नदीमध्ये होते आणि त्यामुळे प्रदूषण सुद्धा होत आहे. तर त्यासाठी विसर्जन जे गणपती मूर्तीचं आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, लोकांची धार्मिक भावना पण दुखावली नाही पाहिजे आणि पर्यावरण पण त्रास झाला नाही पाहिजे. तर यासाठी आम्ही याची सुरुवात केली. यामध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणी कुंड निर्माण करतो. ग्रामपंचायत स्तरावर आर्टिफिशियल कुंड निर्माण केले जातात, तिथे चांगली सजावट केली जातात आणि

गणपती मूर्तीचे विसर्जन त्या कुंडमध्ये केला जाते आणि त्याच्यानंतर ना वापरलेली काही खाणी असेल ना वापरलेले विहीर असेल तिथे योग्य रीतीने त्या गणपती मूर्तींचा संकलन करून तिथे त्यांच्या नंतर विसर्जन केला जातो. तर यासाठी कोल्हापूरची लोकांना च्या खूप आम्हाला सहभाग मिळाला आहे. 2015 पासून हे कार्यक्रम सुरू होता आणि यामध्ये जिल्हा परिषद तर कार्यरत आहे, परंतु

0: किंवा एक गाव एक गणपती हा उपक्रम, आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका किंवा लोकवाद्यांच्या वापरावर भर, असे अनेक उपक्रम किंवा या उपक्रमाबाबत जनजागृती करताना प्रशासन दिसत आहे. तर हे सगळं जनजागृती करत असताना अनेक अडचणीसुद्धा येत असतील आपल्याला. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम राबवताना प्रशासनासमोर कोणती आव्हानं आली का आणि त्यावर आपण कशी मात केली किंवा कोणकोणते उपाय योजले?
1: गणेशोत्सव हे धार्मिक भावनाचा विषय आहे आणि प्रशासनाच्या दृष्टीने तो पर्यावरण पूरक कसा व्हावे ही पण एक विषय आहे. पण हे करताना लोकांच्या भावनांचा आदर करणे ही खूप महत्वाची आहे. तर जेव्हा आम्ही प्रत्येक गणपती मंडळाकडून किंवा गावोगावी घरातून गणेश मूर्ती संकलित करतो तेव्हा त्यांच्या फेरविसर्जन होईपर्यंत सर्व मूर्ती सुव्यवस्थित ठेवणे ही एक मोठी जबाबदारी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतींना पार पाडावी लागते. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, मूर्तीची विटंबना होणार नाही याची आम्ही खास करून दक्षता घेतो. आणि योग्य पद्धतीने मूर्तीचं फेरविसर्जन करणे ही एक मोठी जबाबदारी आमच्यावर असते. आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार हे सगळं राबवताना झाले नाही आहे. यामध्ये जे आव्हानं आहे त्यावर मात करण्यासाठी आम्ही सार्वजनिक गणेश मंडळ जे आहे त्यांचा सहभाग घेतो. आमचे तरुण मंडळ जे आहे त्यांना आम्ही इन्वॉल्व करून घेतो. शाळांचे विद्यार्थ्यांपर्यंत ही संदेश आम्ही पोहोचवतो. गावोगावी आमचे महिला बचत गट स्थापित आहे तर त्या महिलांकडून खूप चांगला सहभाग आम्हाला मिळते. आणि हे सगळ्यांच्या सहभागावरून आम्ही हे सगळं जेवढे आमच्याकडे आव्हान आहे त्यावर आम्ही मात करत गेलो आहे.
0: अच्छा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम न राहता लोक चळवळ व्हावी यासाठी गणेश मंडळं, ग्रामपंचायती, महिला बचत गट, विद्यार्थी आणि युवकांना सुद्धा या उपक्रमाशी जोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं कोणकोणते प्रयत्न केले आहेत?
1: हे उपक्रम जेव्हा सुरू झाला 2015 साली तेव्हा हे जिल्हा परिषदने सुरू केला असा नव्हता. तेव्हाच लोकांकडून सुरू झाला. जे काही एनजीओ पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत होते, पर्यावरण साठी किंवा पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी काम करत होते त्यांच्या सोबत मिळूनच जिल्हा परिषदने हे सुरू केला होता. आणि सुरुवातीपासूनच आम्ही हे ठरवले की हे प्रशासनचं काम नाही आहे. प्रशासनचं काम आहे की लोकांची हँड होल्डिंग करणे, त्यांना दिशा दर्शवणे आणि जिथे लोक कमी पडत आहे तिथे त्यांच्या हेल्प करणे. यासाठी आम्ही स्टार्टिंग पासूनच महिला बचत गट असो, आमचे विद्यार्थी असो, तरुण मंडळ असो, पर्यावरण मध्ये काम करणारे अनेक एनजीओ असो, या सगळी लोकांचा सहभाग घेऊनच केले. त्यामुळे ही परंपरा कोल्हापूरमध्ये सुरू राहिली आहे.
0: हो, निश्चितच. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगानं राज्यभरातील दिलखुलासच्या श्रोत्यांना आणि विशेषतः गणेश भक्तांना आपण काय संदेश द्याल?
1: गणेशोत्सव हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक खूप उत्साहाचा आणि मोठा सण असते. आणि दरवर्षी त्याचा महत्व तेवढाच वाढत गेला आहे, लोकांचा सहभाग तेवढाच वाढत आहे. परंतु हे सगळं करताना कुणालाही त्रास होऊ नये. आम्ही आपली भावना आणि सण साजरा करताना कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. लहान मुलांना त्रास झाला नाही पाहिजे, वयोवृद्ध जे मंडळी आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, जे मुलं स्कूलचे एक्झाम देतात किंवा ते स्टडी करतात त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. तर ही सगळं करताना शक्यतो थोडा आवाजची मर्यादा आपण पाळली पाहिजे. ट्रॅफिक जास्त कंजेशन होऊ नये, कारण की आपण जेव्हा ट्रॅफिक किंवा रोड ब्लॉक करतो तेव्हा कोणती तरी ॲम्ब्युलन्स असू शकते, कोणता तरी पेशंट असू शकते ज्यांच्यासाठी एमर्जन्सी असू शकते, तर त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि आपला जे सण आहे हे एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आपण साजरा केला पाहिजे. लोककलांना प्रोत्साहन द्यायला हवा, लोकवाद्य जे आहे आपली जो संस्कृती आहे ते जपण्यासाठी आपण उत्सव साजरा करतो आहे. तर ह्या भावनाने आपण सण साजरे केले पाहिजे.
0: हो, निश्चितच. आपण केलेल्या आवाहनाला गणेश मंडळं आणि गणेश भक्त निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देतील. मॅडम, आपल्या संवादातून गणपती बाप्पाविषयीची आपली श्रद्धा जपण्याबरोबरच पर्यावरणाचं रक्षणही कसं करता येईल, लोकसहभागातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप

0: कसं देता येईल आणि निर्माल्य व्यवस्थापनातून पर्यावरण संवर्धनालाही हातभार कसा लावता येईल याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली. श्रोते हो, गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा चैतन्यदायी असा उत्सव आहे. हा आनंद साजरा करताना आपला उत्सव पर्यावरणासाठीही मंगलमय ठरावा यासाठी प्रत्येकानं छोटंसं का होईना पण जबाबदारीनं आणि मनापासून एक एक पाऊल उचलायला हवं. श्रोते हो, गणेशाप्रती आपल्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव कायम ठेवूया, जोरदार तयारी करूया. हा राज्य महोत्सव लय भारी पद्धतीनं साजरा करूया पण सामाजिक भान मात्र राखूया, पर्यावरणाचं रक्षण करूया आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची लोकचळवळ अधिक बळकट करूया. गणपती बाप्पा मोरया. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅडम, आजच्या या विशेष संवादासाठी आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल।
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं। दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे।
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं। आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात।
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण, सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे। आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुती ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही।

0: ऐकूया रे प्रदूषण मुक्ती आपल्या हातात।
1: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत। श्रोता ऐकूयात एक जाहिरात संदेश।
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
2: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
1: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत। शुद्ध प्रसारित आहोत प्रायोजित गणेश आरती।
4: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह, शेजारी नगर रोड, बीड। आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत।

राजक होते। मित्रद्रोग कॅन्सर ऑपरेशन केमोथेरपी एंजिओप्लास्टी किडनी मुतखडा हाडांचे सर्व ऑपरेशन आयसीयू आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड।

0: श्रोते, आता आपण प्रायोजित गणेश आरती ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:45 झाले आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
0: श्रोता, ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

श्रोतेवात्तोच आपण मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोते आमची यानंतरची उदोषणा ठीक 7:50 आली.

हे चित्र गाण्यातच नाही सत्यातही उतरवायला हवं हो ना. त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं संरक्षण करा. झाडे लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी. झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा.

0: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको वाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. शतव प्रसारित होत गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
3: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775. 0241-232-6775. सर, गेल्या कित्येक एपिसोड पासून आपण बोलतो कॅन्सरचे अनेक प्रकार, त्याचे लक्षणं, त्याच्यावरच्या आधुनिक उपचार पद्धती. पण एका वेगळ्या कॅन्सर बद्दल आज श्रोत्यांमध्ये थोडी जनजागृती करा. हाडांचे कॅन्सर काय सांगाल?
4: अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण शरीरात ज्या ज्या जिवंत पेशी असतात त्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. हाड ही आपली जिवंत पेशी असतात हाडामध्ये. फक्त आपली डोक्यातली जी केस आहेत ना, ज्या जिवंत नसतात पेशी, त्या केसाला कॅन्सर होत नाही. कधी त्वचेला होऊ शकतो, नख, त्या नख आपण कापतो, आपल्याला दुखत नाही, रक्त येत नाही, त्यामुळे त्या पेशी जिवंत नसतात. जिवंत पेशी शरीरात ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामध्ये हाड सुद्धा आली. हाड आपल्या शरीर पूर्ण हाडाचा आतून बनलेलं असतं, त्यामुळे मग हाड कुठलंही असेल, म्हणजे डोक्याचं हाड असेल किंवा मानेचं असेल, आपल्या पाठीचं हाड असतील, आपल्या बरगड्या असतात, आपल्या हातामध्ये वरची आणि खालची हाड असतात, पायामधले वरची आणि खालची मांडीचे पायाचे हाड असतात, बोटाची हाड असतात, सगळीकडे बरगड्या असतात, सगळ्या जे हाड असतात त्या प्रत्येकामध्ये कॅन्सर होऊ शकतो. आणि यामध्ये ऑस्टिओसारकोमा नावाचा कॅन्सर हा फार कॉमन आहे झाल्यानंतर. तर त्याचा लक्षणं काय, तर ज्या ठिकाणी कॅन्सर निर्माण झालाय त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला सूज दिसायला लागते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी तुम्हाला वेदना पण नंतर होऊ शकते, सुरुवातीला होत नाही. तुम्हाला सांगितलंय कॅन्सर हा चोर पावलाने येणारा आजार आहे, सुरुवातीला वेदना देत नाही, जेव्हा वाढतं तेव्हा वेदना सुरू होते. अशी जर सूज आपल्याला दिसत असेल हाडामध्ये कुठे किंवा वेदना होत असेल तर ताबडतोब तपासणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. मग ते कुठेही असेल, म्हणजे डोक्याचं हाड असेल, तोंडाचं हाड असेल, तर मानेच्या मणक्याचं हाड असेल किंवा हाताच्या पायाचे हाड असतील, तर त्या ठिकाणी ते सूज असेल आणि दुखत असेल, तपासणी केली त्यामध्ये आपल्याला कुठला कॅन्सर आहे की नाही पहिली गोष्ट, त्याचबरोबर कुठल्या प्रकारचा कॅन्सर हे सुद्धा आपल्याला त्यामुळे. कॉन्ड्रोसारकोमा आहे, ऑस्टिओसारकोमा आहे, सॉफ्ट टिश्यू सारकोमा असतो, अशा प्रकारचे अनेक आजार त्या ठिकाणी असतात. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या वेळेला मग त्याचं निदान करून त्याचा प्रकार कुठला आहे तो बघायला लागतो आणि त्यानुसार त्याचे उपचार आपल्याला करावे लागतात. त्यामध्ये सुद्धा ऑपरेशन आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे, ह्या बेसिक उपचार पद्धती त्या ठिकाणी सुद्धा वापराव्या लागतात आपल्याला. आणि त्याची स्टेज कुठली हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जर आपल्याला अगदी अर्ली डिटेक्शन झालं तर आपल्याला तो अवयव सुद्धा वाचू शकतो आपला. थोडासा छोटासा भाग काढला हाडाचा तर बाकीचं हाड वाचलं तर आपल्याला त्या हाताचा पायाचं हाड वाचू शकतं. म्हणून लवकर निदान हे बेसिक सूत्र आपल्या आयुष्यामध्ये आहे. लवकर निदान आणि ताबडतोब पूर्ण उपचार हे सूत्र पाळलं तर ते सुद्धा अवयव आणि तो भाग वाचू शकतो. पण काही वेळेला जर तो आजार जास्त झालेला असेल, वाढलेला असेल, तर आपल्याला तो भाग काढावा लागतो. मग अशा वेळेला हाताचा काही भाग काढून टाकणे, पायाचा काही भाग काढून टाकणे अशी सुद्धा वेळ येऊ शकते वाढलेला असेल तर. कारण जीव महत्वाचा आहे आपल्याला. हा कॅन्सर हा जीव घेणं आजार आहे, मग आपल्याला तो भाग काढला तर जीव वाचू शकतो. त्यामुळे आपल्याला कधी कधी तो भाग सुद्धा काढावा लागतो. म्हणून लवकर निदान आणि पूर्ण उपचार केले तर आपल्या शरीराचं बऱ्याचशा

0: पेशी बरेचसे हाड हे पूर्ण पूर्ववत चांगल्या रीतीने राहू शकतात आणि आपण जास्त कार्यक्षमतेने आपलं उर्वरित आयुष्य घालू शकतो.
1: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775, 0241-232-6775. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोते, आता आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत. ऐकूयात प्रायोजित गणेश गीत रचना.
3: जग आहेत जीवनज्योत हॉस्पिटल. आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम. जीवनज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड.

0: राजाखोचे जीवनज्योत हॉस्पिटल आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असवा मोठे त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम जीवनज्योत हॉस्पिटल शिवाजीनगर पेन्शनर पार्क समोर बीड।
1: श्रोते आता आपण प्रायोजित गणेश गीत रचना आपण ऐकली। प्रायोजित गणेश गीत रचना आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली। श्रोते यानंतर ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। तसेच

8:40 आणि आम्ही सुरक्षित करूत दूरदर्शन दिनानिमित्त दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ हे विशेष समय कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सुरक्षित करूत तसे तो सुरुवात ऐकूया ठीक 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. युपीआयद्वारे 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या परिषदेला बहुतेक सर्वच सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहिल्यानं जगाला भारताच्या प्रबळ संयोजन शक्तीचं यानिमित्तानं दर्शन घडल्याचं जयशंकर म्हणाले. दोन मोठे संघर्ष आणि अतिशय ठाम मतं असलेल्या कमालीचं ध्रुवीकरण झालेल्या जगात ही ब्रिक्स शिखर परिषद पार पडली हे लक्षात घेणं महत्वाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारतात नुकतीच झालेली ब्रिक्स देशांची परिषद यशस्वी ठरल्याचं अमेरिकेच्या अटलांटिक काउन्सिलमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल कुगलमन यांनी त्यांच्या विश्लेषणपर लेखात म्हटलं आहे. या परिषदेत मंजूर करण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा हा भिन्न दृष्टिकोन असलेल्या देशांमध्ये एकमत घडवून आणण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. विविध देशांना एकत्र आणून जागतिक मंचावर ब्रिक्स देशांना अधिक सामर्थ्यशाली बनवण्यात भारत यशस्वी झाला आहे. तसंच ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांनी घातलेल्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ठोस उपाययोजना करण्याची क्षमता या ब्रिक्स देशांच्या गटात असल्याचंही या विश्लेषणात म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज अधोरेखित करतानाच न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी विकसित केलेली यंत्रणा सक्षम, अत्यंत तत्पर आणि वेळेत कार्यवाही करणारी असल्याचं नमूद केलं. नवी दिल्लीत आयोजित 6व्या राम जेठमलानी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्थिर कारभार सुरू असणं ही कोणत्याही संस्थेनं अभिमान बाळगण्याची बाब नसून सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असायला हवी असंही सरन्यायाधीश म्हणाले. न्यायव्यवस्थेनं स्वतःहून टीकेचं महत्व मान्य केलं आहे. ही संस्था कधीही टीकेच्या विरोधात नव्हती आणि असूही शकत नाही. न्यायालयीन कार्यपद्धतीवर माहितीपूर्ण आणि रचनात्मक टीका हे जिवंत वैधानिक लोकशाहीसाठी अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले. युपीआयद्वारे केलेल्या 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रुपे समर्थित डेबिट कार्डद्वारे केलेल्या अशा 2,000 रुपयांच्या आर्थिक देवघेव व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नसल्याचं सरकारी राजपत्रातील अधिसूचनेत म्हटलं असून या माध्यमातून आर्थिक रक्कम प्राप्त झालेल्या व्यक्तीला कुठलीही बँक किंवा सेवा पुरवठादार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शुल्क आकारू शकत नाही असंही अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 अलीकडेच करण्यात आलेल्या दुरुस्तीवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशातील शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात 6 देशांची दालनं, 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी एका विशेष दालनाचा समावेश असेल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच सेमी यांनी आयोजित केलेली परिषद 3 दिवस चालणार आहे.

व्हिएतनाम हा भारताचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि व्हिजन महासागर तसंच हिंद प्रशांत पॅसिफिक क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन या सर्वातील एक महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची डॉ जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 19वी बैठक झाली. त्यामध्ये बोलताना जयशंकर यांनी आसियान गटासोबतच्या सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीतही व्हिएतनाम हा महत्वाचा भागीदार असल्याचं सांगितलं. 3 वर्षांपूर्वी झालेल्या या संयुक्त आयोगाच्या बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्या गणेशाचं काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात जल्लोषात आगमन झालं. श्री गणेश प्रतिष्ठापनेनं अनंत चतुर्दशीपर्यंत 12 दिवस चालणाऱ्या उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट गीतं आणि लावणी तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाजे, परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी टपालाद्वारे मतदान करण्यास बंदी घालण्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. टपाल विभागाला टपालाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांसंबंधीचे नवीन नियम लागू करण्यास तात्पुरतं रोखण्याबाबतच्या एका संघराज्याच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यालगत पनामाच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यावरून परस्परांना दोषी ठरवत अमेरिका आणि इराण यांच्यात वाद सुरू आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या निवेदनानुसार त्यांच्या मते समुद्रधुनीच्या दक्षिणेकडील प्रतिबंधित असलेल्या भागातून हे जहाज जाण्याच्या प्रयत्नात असताना ते समुद्री सुरुंगावर आदळल्यानं त्यानं पेट घेतल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं आयआरजीसीचा हा दावा खोडून काढला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी काल पुन्हा सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढवले. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचं सांगत येमेनकडून या हल्ल्यांचं समर्थन करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील विमानतळ, रस्ते आणि शस्त्र साठ्यांना लक्ष्य करण्यात आलं. भारतानं पूरग्रस्त नेपाळला 31 डिसेंबरपर्यंत 18 तास वीज पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर ढालकेबार वाहिनीद्वारे 600 मेगावॅट आणि टनकपूर महेंद्रनगर वाहिनीद्वारे 54 मेगावॅट वीज निर्यातीस ही मंजुरी देण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज नवी दिल्ली इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज सरन्यायाधीशांनी केली.

0: अधोरेखित यूपीआय द्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 8:40 झाली आहेत. यापुढची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसारित करीत आहोत दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ.

0: दूरदर्शन ही विज्ञानाची अद्भुत कामगिरी मानली जाते. सुरुवातीला दूरचित्रवाणीवर फक्त काळी पांढरी चित्र आपल्याला पाहता येत होती. नंतर रंगीत ते चित्रांबरोबर आता प्रसारण डिजिटल झालंय. दूरदर्शनने आपल्या विविध कार्यक्रमांमधून पसरवलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाने कौटुंबिक जीवन उजळून निघालंय. माणसांची मनं संस्कारक्षम झालीत. विचार आणि आकलनाची शक्ती वाढली, व्याप्ती वाढली.
1: शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी वस्तुस्थितीशी संबंधित माहिती कुटुंबाला परिचित झाली. चांगलं वाईट असा भेद बघायला मिळाला. सामाजिक वाईट गोष्टी टाळण्यात आल्या. आपल्या कौटुंबिक जीवनावर दूरदर्शनचा आश्चर्यकारक आणि चिरस्थायी प्रभाव पडला. अर्भकांचं संगोपन, कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या सवयी, राहणीमान आणि जीवनशैलीत गुणात्मक सुधारणा झाली. सण साजरे करण्याचा विश्वास वाढला.
0: स्त्री पुरुषांमध्ये परस्पर संमती, शिस्त, आत्मसमर्पण आणि कर्तव्य पार पाडणं या कौटुंबिक जीवनातील सुखशांती आणि प्रगतीच्या पायऱ्या. दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांतून या गोष्टींचा चांगला परिणाम आपल्याला दिसून आला. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र असा बदल घडतोय. मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. आजचा टीव्ही आणि त्यावर दिसणाऱ्या वाहिन्यांची संख्या ही भरमसाठ आहे.
1: पण एक काळ असा देखील होता जेव्हा टीव्हीवर या शेकडो वाहिन्या नव्हत्या बघायला मिळत. फक्त एकच वाहिनी बघून सर्व वयोगटातील लोकांचं मनोरंजन व्हायचं. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी. सुरुवातीच्या काळात अत्यंत कासव गतीने प्रवास करणाऱ्या दूरदर्शनने मात्र नंतरच्या काळात मोठी गती पकडली. रंगीत प्रसारणामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत अजून वाढ झाली. लोक अक्षरशः दूरदर्शन पाहण्यासाठी वेडावले होते.
0: रविवारचा दिवस तर आपल्यासाठी त्या काही पर्वणीच होता. त्या दिवशी अनेक मनोरंजनपर कार्यक्रम, चित्रपट, गीतमाला, मालिका यांचं प्रसारण होत असे. ज्यांच्याकडे टीव्ही असायचा त्यांच्या घरासमोर लोक ठिय्या मांडून बसायचे. लहान मुलांसाठी प्रसारित होणाऱ्या शक्तिमान, ज्युनियर जी, ही मॅन, टर्निंग पॉइंट, अलिफ लैला, चंद्रकांता यासारख्या मालिकांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती.
1: छोट्या पडद्यावर अवघं विश्व सामावू शकतं ही अद्भुत बाब या इडियट बॉक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाण्या माध्यमाने दाखवली. साहित्य, संस्कृती, क्रीडा, आरोग्य, उद्योग, शेती, गृहिणी यांना वाहिलेल्या कार्यक्रमांचं सुयोग्य नियोजन करून ते सादर केलं जात.
0: हे माध्यम सुरू झालं ते मुळात शिक्षणासाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शालेय चित्रवाणीचे पाठ नियमित दाखवले जाऊ लागले. याचं रीतसर वार्षिक वेळापत्रक तयार केलं जाईल. जिथं टीव्ही त्या शाळांमध्ये आणि घराघरात हजार

0: हजारो विद्यार्थी शिक्षकांनी या दूरशिक्षणाचा लाभ त्या काळी घेतला.
1: माझे घर, किलबिल, युवदर्शन, ज्ञानदीप, फूल खिले है गुलशन गुलशन अशा बहुविध मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना आपलंस केलं. कामगार विश्व, आमची माती आमची माणसं यांचाही प्रेक्षक वर्ग होता.
0: सच की परछाई आणि परिक्रमा यासारख्या सामाजिक जाणीवा सशक्त करणाऱ्या कार्यक्रमांनी दूरदर्शनच्या वेगळ्या पैलूचं दर्शन घडवलं. नाटक, मोठ्या पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा या पारंपरिक माध्यमांपेक्षा वेगळा दृश्य अनुभव आपल्याला मिळू लागला. दूरदर्शनचा सुरुवातीचा काळ हा स्वनिर्मितीच्या दृष्टीनं सुवर्ण काळ असाच होता.
1: हम लोग या दूरदर्शनतर्फे सादर झालेल्या पहिल्या प्रायोजित मालिकेनं माध्यमातील बदलत्या प्रवाहाचे संकेत दिले.

0: रामायण, महाभारत यांच्या प्रसारणाच्या वेळी तर रस्त्यावर संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती असायची. बालपणीच्या रामायण आणि महाभारत मालिकांच्या खूप रम्य आठवणी आहेत.
1: रामायण आणि महाभारत म्हणजे एक मोठा उत्सव असायचा. सकाळपासूनच मालिका सुरू व्हायच्या आधी अभ्यास करून घ्या अशा प्रकारच्या सूचना व्हायच्या. एवढंच काय तर अगदी लहान मुलांना झोपेतून उठवतानाच आज मालिका असल्याची आठवण करून दिली जायची. फक्त लहानच नाही तर मोठी माणसं सुद्धा आपापली कामं आवरायची आणि प्रक्षेपणाच्या वेळेच्या आधीच टीव्ही समोर मोक्याची जागा पटकवायची.
0: त्या काळात गाजलेल्या रामायण आणि महाभारत या मालिकांच्या अशा अनेक आठवणी आहेत. कुटुंब व्यवस्थेवर टीव्ही मालिकेचे संस्कार आणि परिणाम बघायला मिळायचे. कोरोना विषाणूच्या संकट काळात लॉकडाऊनमुळे जेव्हा शूटिंग बंद होतं तेव्हा आपल्या मनोरंजनाची जबाबदारी दूरदर्शनने खांद्यावर घेतली. रामायण, महाभारत या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांना आणि दूरदर्शनला देखील पुन्हा एकदा आपला संस्कारक्षम सुवर्णकाळ अनुभवता आला.

0: करमणुकीला प्रबोधनाची चौकट असलेले कार्यक्रम लाखो लोकांपर्यंत योग्य त्या ताकदीनं पोहोचले. 1982 मध्ये रंगीत टीव्ही आला. ते रंग एशियाड या खेळ स्पर्धेतून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणातून आपल्या डोळ्यांना सुखावू लागलेत.
1: हे वैभवाचे दिवस 90s मध्यापर्यंत होते. नंतर जागतिकीकरणाच्या झंझावातात खासगी वाहिन्यांचा प्रवेश झाला आणि परिस्थिती हळूहळू बदलू लागली. एका संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीतून ऑनलाईन माध्यमापेक्षा टेलिव्हिजन हे माध्यम 5 पटीने प्रभावी असल्याचं पुढे आलं.
0: टीव्हीशी वर्षानुवर्ष जोडलं गेलेलं नातं आणि मालिकांमुळे दररोज त्यात गुंतलेल्या अपेक्षा यामुळे टीव्ही हा सर्वांसाठी आता तरी सेवानिवृत्त होण्याची शक्यता नाही. आव्हानही येतच राहणार. त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी टीव्ही माध्यमांनी कंबर कसायला हवी. याला तोंड देण्यासाठी दूरदर्शननं आपल्या मर्यादा आणि सुप्त शक्तींचा धांदोळा घ्यायला हवा.
1: कार्यक्रमाचं साधेपण आणि आशय समृद्धी हे दूरदर्शनचं खास वैशिष्ट्य. ते जपलं गेलं पाहिजे. कुटुंबातल्या सर्वांना एकत्र आनंद घेता येईल अशा कार्यक्रमाची निर्मिती ही दूरदर्शनची शैली. आजही कोणी त्याला हात लावू शकलं नाही.
0: शहरात मोबाईल आणि नेटफ्लिक्सचा धुमाकूळ सुरू असला तरी निमशहरी ग्रामीण प्रेक्षक आजही टीव्ही संचाकडेच आपलं करमणुकीचं साधन म्हणून पाहतो. कथा, कविता, शास्त्रीय संगीत, थोरांची चरित्र, चांगल्या एकांकिका, नाटकं, पुस्तक परिचय अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये खासगी वाहिन्या आज

0: आजही फारसा रस दाखवत नाहीत.
1: समाजाची नीतिवत्ता, त्यांच्या देशप्रेमाच्या, राष्ट्रवादीच्या संकल्पना, बंधुभाव, परस्परांच्या भाषा, संस्कृती यांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी ही माध्यमं कडीची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी दूरदर्शन हे माध्यम सशक्त असायला हवं. तंत्रज्ञान आणि भारतभर पसरलेलं विविध विषयावरच्या वाहिन्यांचं जाळं यात आजही दूरदर्शन अग्रेसर आहे.
0: घराघरात दूरचित्रवाणी संचावर हुकूमत गाजवणारी वाहिनी दूरदर्शन आपल्या सर्वांच्या मनात घर केलेली मनोरंजन, प्रबोधन आणि माहिती यांची सांगड घालणारी वाहिनी. आपल्या अनेकांचे भावबंध या वाहिनीशी जोडले गेलेले आहेत.
1: दूरदर्शनशी या भावबंधाचं नातं असलेले आणि दूरदर्शनच्या विविध कार्यक्रमात सहभागी होणारे एक प्रेक्षक रवींद्र कुडाळकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात.
2: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. 15 सप्टेंबर हा दिवस दूरदर्शन दिन म्हणून याचं पालन केलं जातं. त्याचं कारण असं आहे की प्रायोगिक तत्वावर दूरदर्शन आजच्या दिवशी 1959 साली चालू करण्यात आलेलं होतं. खरं तर ते दूरदर्शनचे जुने दिवस जे आहेत, 72 ते 80 चा काळ अजूनही आठवतो. जुन्या आठवणी दूरदर्शनच्या, जुन्या नॉस्टॅल्जिया गेलो ना, ते बालपणीचे दिवस अतिशय रंजक आणि जादूई होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांचं प्रचंड आकर्षण आणि अप्रूप अगदी लहानपणापासून आहे. आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध ज्ञान, माहिती आणि मनोरंजनपर कार्यक्रमात मी लहानपणापासून, मग ते फोन इन कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रमातही मला योग आलेला आहे. 72 साली जेव्हा दूरदर्शन चालू झालं, आपल्या अनेकांकडे तेव्हा टीव्ही सेट नव्हता. आम्ही आमच्या अहमदनगरच्या ज्या भागात राहायचो तिथे मोजक्या लोकांकडे टीव्ही होता. मग तिथे जाऊन आम्ही टीव्ही पाहायचो, दूरदर्शन पाहायचो. आणि कार्यक्रमांबद्दल जर म्हटलं तेव्हाच्या रामायण, महाभारत, भारत की खोज असे कार्यक्रम मला आठवतं. चिमनराव गुंडे भाऊ नावाचा एक छान कार्यक्रम दूरदर्शनला तेव्हा होता, चिवी जोशींचा, तोही मला खूप म्हणजे आवडत असे तो कार्यक्रम. गोट्या नावाची एक मालिका मला खूप आवडायची तेव्हा. आणि त्यातलं जे शीर्षक गीत होतं म्हणजे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ्या आणि खडेकात, हे गीत मला अजूनही म्हणजे आठवतं शीर्षक गीत. आणि माझ्या आवडीनं मी गुणगुणत असतो. आणि दूरदर्शनचे ते जे दिवस होते, खरं तर संस्कारक्षम दिवस असं मी त्यांचं वर्णन करेन. कारण तेव्हा कुठलेही समाज माध्यम किंवा वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या. मला अजूनही आठवतं की रामायण आणि महाभारत या मालिका लागल्या की अगदी चौकाचौकात लोक जमा व्हायचे, बसायचे. आणि त्या काळी काही सार्वजनिक मंडळ, युवा मंडळ किंवा अशा खाजगी संस्था होत्या, त्यांनी वर्गणी काढून टीव्ही विकत घेतलेला असा आणि तो एखाद्या चौकात किंवा एखाद्या सार्वजनिक हॉलमध्ये ठेवला जाई आणि सर्व लोक तिथे येऊन आनंद घेत असत. तर ते निखळ मनोरंजनाचे जे दिवस आहे ना, अगदी ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा एक शाश्वत असं वरदान होतं असं मला वाटतं. समाज माध्यम आता खूप आलेली आहेत, पण आमच्या लहानपणी जेव्हा दूरदर्शन चालू झालं तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईल असं काही नसताना आम्ही दूरदर्शनकडे एक विश्वासू व्यासपीठ म्हणून पाहायचो की ज्या योगे आमचं बुद्धी वृद्धिंगत होईल, आमचं ज्ञान वृद्धिंगत होईल आणि आमचं एक व्यक्तिमत्व विकास होईल. प्रतिपिढींच्या बातम्या म्हणा किंवा चारुशिला पटवर्धन यांच्या बातम्या म्हणा, हे मला अतिशय आवडायचे की शांतपणे ते बातम्या देत असत. आणि त्यांचा जो बातम्या देण्याची पद्धत, आवाजाची पद्धत, याचा मी म्हणजे नक्कीच चाहता लहानपणापासून होतो. आणि मला असं कधी कधी वाटायचं की हा दूरदर्शनचा जो स्टुडिओ आहे हा कसा असेल, इथली लोक कशी असतील, इथे हे अभिनेता येणारे, काम करणारे, निर्माता, नंतर निवेदक आणि दूरदर्शन मध्ये कसं तंत्रज्ञान असेल की ज्या योगे आपल्यापर्यंत हे कार्यक्रम पोहोचत असतात, याचं कुतूहल मला खूपच पहिल्यापासून होतं. आणि मला आता सांगायला खूप आपल्याला छान वाटतंय, हेवा वाटतो माझ्याबद्दल कधी कधी. आणि मी अभिमानानं आपल्याला सांगतो की मुंबई दूरदर्शनच्या हॅलो सखी या फोन इन कार्यक्रमात किंवा हॅलो डॉक्टर सारखा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये जवळपास मी 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, जनजागृतीचा उपक्रम आणि कर्मणोत्पन्न कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये फोनवर सहभाग घेत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात माझी एक वेगळी ओळख आणि आयडेंटिटी निर्माण झालेली आहे. तेव्हा खरं तर

0: सांगताना मला जे वाटायचं ना स्टुडिओ कसा असेल आपल्याला जाता येईल का. आता मला खूप छान वाटतं सांगताना की मी अनेकदा मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओत अगदी जाऊन आलो, तिथे लोक आपल्याला ओळखतात. ही एक मोठी म्हणजे गोष्ट आहे. आणि सह्याद्री वाहिनीच्या आईसोबत माझी माय नावाच्या कार्यक्रमात दोन भागात मला 7 वर्षापूर्वी सहभाग घ्यायचा एक आनंद आणि एक संधी मिळाली. आणि माझी पत्नी सुलेखा हिच्यासोबत देखील कालांतराने रेशीम गाठी नावाच्या कार्यक्रमात देखील मुंबई दूरदर्शनमध्ये जाऊन कार्यक्रमात सहभागाची संधी मला मिळालेली होती. या गोष्टी खूपच मला आनंददायी नक्कीच आहे. मुंबई दूरदर्शनने आपल्या सर्वांना खूप काही दिलेलं आहे. आणि छायागीत नावाचा एक कार्यक्रम असे लहानपणी आमच्या, त्यामध्ये त्या कार्यक्रमात अगदी जुनी गाणी नवी गाणी सगळी गाणी लागायची. तर या आजच्या 15 सप्टेंबरच्या दूरदर्शन दिनी या सगळ्या आठवणीत जायची आणि आठवणीत रमायची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. खरं तर दूरदर्शनच्या बातम्या देखील अतिशय विश्वासू आणि आश्वासक बातम्या होणार. आपण आजही त्यांच्याकडे पाहतो. या सर्व आठवणी आज जागृत झालेल्या आहेत. मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद.
1: दूरदर्शननं आपलं वैविध्य जपणाऱ्या गायन, नृत्य, नाटक, लोककला अशा विविध परफॉर्मिंग आर्ट्स यांना कायम उत्तेजन दिलंय. कोणार्क फेस्टिवल, हम्पी फेस्टिवल, विविध लोककलांचे कार्यक्रम, आपल्या देशातील प्रमुख यात्रा यांचं लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन करतं.
2: याखेरीज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमांचं प्रसारण दूरदर्शन मार्फत आपल्या देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं आणि यातूनच आपलं राष्ट्रीय ऐक्य राखलं जातं. संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटावा असे कार्यक्रम उपग्रहांचं प्रक्षेपण दूरदर्शनवरून प्रसारित केलं जातं. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणारं संचलन आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात देशाविषयी अभिमान निर्माण करण्याचं कार्य सतत दूरदर्शन करतं.
1: आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही असल्याने भारतातील प्रत्येकाला संसदेमध्ये नक्की काय घडतं हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासाठीच लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही या दोन वाहिन्यांवरून संसदेचं कामकाज प्रसारित केलं जातं.
2: सध्या प्रसारणात झालेला बदल हा एक अपरिहार्यतेमुळे झाला आहे. केवळ दूरचित्रवाणी माध्यमच नव्हे तर रंगमंचीय सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमही आता आपला सादरीकरणाचा घाट बदलताना दिसत आहेत.
1: आपल्या समोरही या निमित्ताने नवं आव्हान उभं ठाकलंय. मनोरंजनाचे नवे अवतार हात जोडून समोर उभे असताना आपल्या चोखंदळपणाचा बळी यात जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.

0: आताच आपण दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात, दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन होतं श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 9 वाजता आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग
1: आप सुन रहे हैं चित्रलोक कार्यक्रम वेद भारती राष्ट्रीय सेवा देश के सुरीली धड़कन से. वक्त हो गया है एक छोटे से अंतराल का, तुरंत हाजिर होते हैं.

0: আকাশবাণী বিড় কেন্দ্র।
1: What's up, huh?

0: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रेय प्रसारित आहोत श्रोत्यांच्या मनापासून हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीत मला. आजच्या हॅलो गीत मला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे वैशाली राऊत यांनी, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात हॅलो गीत मला हा फोन इन कार्यक्रम.
3: हॅलो गीत मला.

0: नमस्कार।
1: हा नमस्कार, हॅलो गीतमाला या कार्यक्रमात आपलं स्वागत। कोण बोलायलंय?
0: मी मुक्काम पासकरार, जिल्हा सातारा, येथून तुकाराम जाधव बोलते।
1: अच्छा जाधवजी, बोला। आज हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आहे, कोणतं गीत निवडलं?
0: चोरापतन गणेश चतुर्थीच्या आपल्या बीड परिवाराला, तुम्हाला आणि बीडच्या सर्व रसिक श्रोत्यांना जाधव परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा।
1: धन्यवाद। आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा।
0: काय आज महत्वाचं म्हणजे आमच्याकडे आज पावसाला सुरुवात झाली, बरेच एक दोन महिन्यानंतर।
1: बीड मध्ये पण काल पाऊस झाला थोडासा,
0: गणपतीच्या आशीर्वादामुळे चांगलं झालं आमचं।
1: हो हो,
0: आता पावसच चालू आहे आता।
1: हॅलो,
0: देवा ओ देवा, देवा ओ देवा, गणपती देवा, आमचे बडकर कौन।
1: चित्रपट
0: आमचे बडकर कौन चित्रपटाचं नाव आहे।
1: फोन केला, धन्यवाद। ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत।
0: मित्र एक आर एन पाटील सरजी, पी एस आय राव शेळकेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मंडारेजी।
1: धन्यवाद। हॅलो,
2: नमस्कार मॅडम।
1: हा नमस्कार, कोण बोलताय?
2: रमेश कदम बोलतो।
1: रमेश कदम, हा कदमजी बोला।
2: आज मला गाणे कधी गाते देवाचा, तुमचे बडके कोण? हा देवा देवा, गणपती देवा।
1: फोन केला, धन्यवाद।
3: हॅलो
1: हॅलो, कोण बोलत आहे?
3: हा मुक्काम पोस्ट रांजणी, तालुका घनसावंगे, जिल्हा जालनावरून विजय कुमार, सनत कुमार खुळे बोलतो मॅडम।
1: हा खुळेजी बोला। हॅलो गीतमाला या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज कोणतं गीत निवडलं?
3: देवा हो देवा, गणपती देवा, हे गीत ऐकायचंय मॅडम। हॅलो मॅडम।
1: हा बोला।
3: आज श्री गणेश चतुर्थी आहे,
1: गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा।
3: तुम्हाला पण आपल्या आकाशवाणी केंद्र बीड परिवाराला खूप खूप शुभेच्छा।
1: धन्यवाद
3: मॅडम। आजचा दिवस खूपच आनंदाचा, उत्साहाचा, जल्लोषाचा आहे। आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात सुख करता दुःख हरता असा या गणरायाचं मोठ्या थाटामाठात आगमन होणार आहे मॅडम।
1: सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, गणेश मूर्ती घेण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू आहे, सणांची रेलचेल सुरू आहे, प्रसन्न वातावरण आहे। आणि योगायोगाने थोडासा पाऊस पण पडलाय, आता हा पाऊस आणखीन पडावा अशी आपण बाप्पा चरणी प्रार्थना करू।
3: माझ्या काही कुटुंबातले नाव घेणार, माझा मुलगा आकाश खुळे, प्रतीक खुळे, पत्नी सुनीता खुळे, आई शकुंतलाबाई खुळे, आणि तुम्ही ऐका।
1: ठीक आहे, धन्यवाद फोन केला। ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत। हॅलो
4: हॅलो,
1: हा कोण बोलताय? हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत।
4: मी देवानंद वाघ बोलतो मॅडम, देवानंद वाघ बोलतो, आंध्रवादी राज्य तालुका घनसांगवी जिल्हा जालना।
1: अच्छा घनसांगवी हुन का, बोला। आज कोणतं गीत निवडलं कार्यक्रमात?
4: आज देवा हो देवा, गणपती देवा, गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मॅडम।
1: धन्यवाद तुम्हालाही।
4: आपल्या आकाशवाणी बीड केंद्राचे कार्यक्रम खूप छान राहते मॅडम।
1: हो, तुम्हाला कोणता आवडतो आकाशवाणी बीड केंद्राचा कार्यक्रम?
4: नमस्कार बीड हा कार्यक्रम पुन्हा हॅलो गीतमाला, हिंदी मराठी सगळे कार्यक्रम ऐकत।
1: अरे वा खूप छान, पाऊस आहे का तिकडे?
4: पाऊस आम्हाला काल पडला होता मॅडम।
1: ठीक आहे ठीक आहे, फोन केला धन्यवाद। ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत।

0: हॅलो
1: बोला. हॅलो गतमाले, या कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
0: नमस्कार ताई.
1: हा नमस्कार, बोला.
0: मी बळीराम साबळे पाटील बोलतोय, लिंबारो देवी तालुका जिल्हा बीडहून बोलतोय ताई.
1: हा साबळेजी बोला, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आज कोणतं गीत निवडलं?
0: आज निवडलं आपल्या यार गणपतीचं.
1: अच्छा, गणपतीचं. आज गणपती वापस आगमन झालंय,
0: गणपतीचं आगमन झालेलं आहे. आज आपल्या गणपतीचं गीत टाकाय हिंदी मधून मग. आणि काय आपले दोन तीन मित्र आहेत, किल्ले दारूचे जलालभाई, अभिमान साबळे, रामारी कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, तुळशीराम शिंपले, सगळेजण मिळून ताई आपण गीत ऐकतो.
1: ठीक आहे, धन्यवाद. फोन केला धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: कोण बोलताय? हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: मी ढगे परमेश्वर देवीचे मनोरम बोलतो. मला एक गीत ऐकायचं मॅडम.
0: हा ढगेजी बोला, कोणतं गीत निवडलं आज?
1: इलाका मधून देवा हो देवा.
0: काय म्हणता ढगेजी?
1: काय नाही मॅडम.
0: पाऊस आहे का तुमच्याकडे?
1: नाही ना पाऊस नाही. सर्वांनी मिळून गणपती राहायला अशी प्रार्थना करू की परत लवकर गणेशाचं आगमन झालेलं तसं पावसाचं आगमन ही इच्छा माझी.
0: ते तर आहेच, आपण बाप्पाकडे प्रार्थना करूयाच. पण पाऊस पडण्यासाठी आपण अजून काय करू शकतो?
1: काय पाऊस पडण्यासाठी प्रत्येकानी घरोघरी एखादं झाड लावावं, प्रत्येक माणसानी वृक्षारोपण काहीतरी करावं. आंब्याचं म्हणाल, आंब्याचं कुठलंही एखादं झाड आपल्या आपण आपल्या दारी लावावं अशी माझी अपेक्षा आहे.
0: बरोबर आहे. वृक्षतोड खूप प्रमाणात झाली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागते. त्यामुळे आपल्याला झाडां लागवड करणं आणि त्याचं जतन करणं, संगोपन करणं गरजेचं आहे.
1: चित्राचे नाव घ्या मॅडम. रणजित कुमार थोरात आणि प्रकाश जैन लातूर.
0: ठीक आहे, धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
1: आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुले छत्रपती संभाजीनगर इथून संवाद करीत आहे.
0: बोला, आज कोणतं गीत निवडलं?
1: हो, त्यावेळेस आमच्या लहानपणी म्हणजे एकमेव साधन म्हणजे ग्रामोफोन रेकॉर्ड आणि रेडिओ हे दोनच साधनं होती. पण तेही गर्भ श्रीमंत आणि मोठमोठ्या हॉटेल मध्ये असायचे. पण आता सोबत तर आहे, सर्व खिशामध्येच आपल्याला सारं जग सामावलेलं आहे. गाणं थोडा मन दर्पण कहला आहे, फिल्म काजल मधलं आहे.
0: ठीक आहे, चालतंय. फोन केला धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान।
1: कुठून बोलता आपण?
0: आम्ही बोलगाव चकला तालुका शिरूर का सर जिल्हा बीड।
1: धन्यवाद, ऐकूया तुमच्या आवडीचं हे।
0: धन्यवाद धन्यवाद।

0: हा हॅलो बोला. हॅलो गीतमाला, या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: जिल्हा तालुका बीड इथून भटसाव इथून स्वाती फड बोलते मी.
0: हा हा बोला स्वाती.
1: कार्यक्रमात
0: आपलं खूप स्वागत. हा कोणतं गीत निवडलं आज आपण?
1: मला गीत ऐकायचं होतं, सुख के है सब साथी दुख में ना कोई, गोपी गोपी.
0: हो का, रेडिओ नेहमी ऐकता?
1: हा नेहमी ऐकते मी मॅडम.
0: हो, कोणते कार्यक्रम आवडतात आपल्याला?
1: मला सगळे कार्यक्रम, नेहमी म्हणजे सगळे कार्यक्रम ऐकते मॅडम, मला खूप आवड आहे रेडिओ ऐकायची.
0: हो का, आपल्या आकाशवाणी बीडचा कोणता कार्यक्रम तुम्हाला आवडतो?
1: हॅलो गीतमाला, हॅलो गीतमाला जास्त आवडतो मॅडम. परत हॅलो गीतमाला चालू केल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
0: हो, फोन केला धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोत्याचं आपण श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम ऐकलात. हॅलो गीतमाला. हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता वैशाली राऊत यांनी. तर हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10:33 झाले आहेत. श्रोत्या प्रसारित होत आहोत आरोग्य मंत्र हा कार्यक्रम. ऐकूत आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात नागवेडा किंवा नागिन उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर मनोज पोहनेरकर यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं. तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात आरोग्य मंत्र हा कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य मंत्र. श्रोत्याहो नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते.

औषध हर्पीस झोस्टर अर्थात नागिन किंवा नागवेढा हा एक विषाणूजन्य आजार असून व्हेरिसेला झोस्टर या विषाणूंमुळे हा आजार उद्भवतो. कांजिण्या किंवा चिकन पॉक्स या आजारानंतर शरीरात सुप्तावस्थेत असलेला हा विषाणू व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होताच सक्रिय होतो आणि त्वचेवर अत्यंत वेदनादायी अशा पुरळ किंवा फोडाच्या स्वरूपात हा आजार आपल्याला दिसून येतो. श्रोत्यांनो, तुलनेनं कमी प्रमाणात आढळणारा असल्याने या आजाराबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. एक म्हणजे हा आजार करणीमुळे किंवा इतर दैवी कारणांमुळे होतो, किंवा एका बाजूला नागिन झाली असेल तर ती वाढत जाऊन दुसऱ्या बाजूला मिळाल्यास म्हणजे तिने विळखा घातल्यास माणूस जगत नाही, हा सुद्धा एक मोठा गैरसमज यामागे आहे. या गैरसमजामुळेच अनेक वेळा हा विकार झाल्यावर तज्ञांकडून उपचार घेण्याऐवजी मंत्रतंत्र, साधू बाबा यांचा आसरा घेतला जातो, तर काही वेळा कुठल्या तरी झाडपाल्याचे औषध पदवी नसणाऱ्या पण परंपरेने औषध देत राहिलेल्या भोंदू वैद्यांकडून घेतले जाते. या गोष्टींमुळे अनेक रुग्णांमध्ये हा आजार बळावून रौद्ररूप धारण करतो. परंतु जीवघेणा नसलेला हा आजार वेळीच आटोक्यात आणण्यासाठी आपण काय काळजी घ्यावी किंवा औषधोपचार घ्यावेत या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी भेटूया आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनोज पोहनेरकर यांना. चला तर ऐकूया हर्पीस झोस्टर अर्थात नागवेढा त्यावरील उपचार आणि घ्यावयाची

0: सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, सुरुवातीचा माझा प्रश्न अर्थातच हाच आहे की नागिन किंवा हर्पीस झोस्टर असं आपण ज्याला म्हणतो तो आजार नेमका काय?
1: आजचा विषय खूपच महत्वाचा आणि उद्बोधक आहे, कारण या आजाराविषयी समाजात खूप गैरसमज आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर नागिन म्हणजेच नागवेडा, किंवा यालाच आमच्या भाषेमध्ये हर्पीस झोस्टर असं म्हणतो.
0: बर,
1: सोप्या भाषेत सांगायचं तर लहानपणी ज्यांना चिकन पॉक्स किंवा कांजिण्या हा आजार होऊन गेलेला असतो त्याच व्यक्तींच्या शरीरात हा विषाणू व्हॅरिसिला झोस्टर नावाचा विषाणू सुप्तावस्थेमध्ये राहत असतो. पाठीच्या कण्याच्या संबंधित मज्जातंतूमध्ये हा लपून बसलेला असतो. पुढे चालून जेव्हा शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, तणाव वाढतो, वय जास्त होतं, तेव्हा हा सुप्त विषाणू पुन्हा सक्रिय होतो आणि हा विषाणू मज्जातंतूंच्या मार्गे त्वचेवर येतो आणि शरीराच्या एका बाजूला, डाव्या किंवा उजव्या बाजूला, पाठीवर, छातीवर, चेहऱ्यावर पांढरट किंवा लालसर पुटकुळ्यांच्या स्वरूपात समूह तयार करतो आणि या सोबतच त्यामध्ये तीव्र दाह किंवा आग आणि वेदना असतात.
0: अच्छा, बर. सर, हा विषाणू जो आहे शरीराच्या आतच आधीपासून असतो असं तुम्ही म्हणालात, तर मग आधुनिक विज्ञानाप्रमाणे आपल्या आयुर्वेद शास्त्रात या आजाराची तुलना कशासोबत केली
1: आहे? आयुर्वेदामध्ये या आजाराचं वर्णन अतिशय सूचकपणे आणि अचूकपणे विसर्प या महाव्याधीमध्ये केलेलं आहे.
0: अच्छा.
1: विसर्प म्हणजे जो वेगाने पसरतो. आता वेगाने पसरणाऱ्या म्हणजे सापाचं विष पण पसरतं.
0: बरोबर.
1: आणि त्याचबरोबर जमिनीवर पसरणारा जो साप आहे तो पण फार फास्ट किंवा फार वेगाने पसरत जातो किंवा सरपटत जातो. त्यामुळे याला सामान्य भाषेमध्ये विसर्प असं आयुर्वेदाने वर्णन केलेलं आहे.
0: अच्छा.
1: पण बोली भाषेमध्ये त्यामुळेच लोक याला नागिन म्हणतात किंवा नागिन म्हटलं गेलं असावं. आयुर्वेदानुसार हा प्रामुख्याने पित्तदोष आणि रक्तदोष या दोन दोषांच्या एकत्रीकरणामुळे किंवा त्यांच्यामुळे निर्माण होणारा हा विकार आहे.
0: अच्छा.
1: या त्वचेवर जळजळ, आग होणं, पाण्यासारखे फोड येणं ही अगदी प्रारंभिक लक्षणं जाणवतात.
0: बर. सर, खूप छान माहिती आपण देत आहात, पण मग या आजारामागची कारणं, लक्षणं आणि निदान काय सांगाल तुम्ही या बाबतीत?
1: याची मुख्य कारणं दोन भागात आपल्याला विभागता येतील. म्हणजे आधुनिक दृष्टिकोनातून ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, उदाहरणार्थ वृद्ध व्यक्ती किंवा मधुमेह किंवा कर्करोग असलेले रुग्ण, एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यासाठी घेतली गेलेली स्टिरॉइड्स किंवा सतत मानसिक ताणतणावाखाली असणारे व्यक्ती किंवा संधिवातामध्ये स्टिरॉइड घेतलेले काही लोक, अशा लोकांमध्ये प्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि त्यामध्ये हा आजार होण्याची संभावना जास्त प्रमाणात दिसते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अति तिखट किंवा अति उष्ण पदार्थ सतत खात राहणं, जास्त प्रमाणात खारट किंवा आंबट पदार्थ खाणं, खूप वेळ उपाशी राहणं, मानसिक क्रोध किंवा राग, चिंता, भीती, शोक आणि त्याचबरोबर रात्रीची जास्त जागरण ह्या गोष्टींनी पित्तदोष हा कमालीचा वाढतो आणि त्यामुळे रक्तामधील उष्णता वाढल्यामुळे रक्त दूषित होतं आणि त्वचेवर त्याचे फोडांच्या स्वरूपामध्ये लक्षणं दिसायला सुरुवात होतात आणि यालाच मग आपण विसर्प किंवा हर्पीस झोस्टरची लक्षणं असे म्हणतो.
0: अच्छा. बरं सर, या आजाराची सुरुवात कशी होते, म्हणजे सुरुवातीला काय लक्षणं आढळतात, काय एकदम फोड वगैरे यायला लागतात, काय सांगाल तुम्ही?
1: हा, अगदी अचूक मुद्दा मांडला मॅडम. हर्पीस झोस्टरची सुरुवात तीन टप्प्यामध्ये होते. पहिला टप्पा याला आम्ही प्रोड्रोमल स्टेज म्हणतो. फोड येण्याच्या आधी साधारण 2 ते 4 दिवस आधी संबंधित भागामध्ये मुंग्या येतात, प्रचंड खाज सुटते, तीव्र वेदना होतात आणि सौम्य असा ताप रुग्णाला जाणवतो, त्यासोबतच थकवा देखील जाणवतो. अनेक रुग्णांना तर छातीमध्ये थोडस दुखायला लागतं आणि त्याची तीव्रता एवढी वाढते की त्याला हार्ट अटॅक आला की काय असं त्यांना वाटायला लागतं.
0: बापरे.
1: मज्जातंतूंचं हे दुखणं असल्यामुळे हे न्यूरोलॉजिकल पेन खूप तीव्र प्रमाणात असतं.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर दुसरा टप्पा

0: येतो त्यामध्ये इरप्टिव्ह स्टेज, यामध्ये वेदना असतात आणि त्याबरोबरच त्या भागामध्ये लालसर चट्टे उठतात, त्यावर पाण्याने भरलेल्या पुटकोळ्यांचे छोटे छोटे पुंजके दिसायला सुरुवात होतात. आणि त्यानंतर तिसरं स्टेज येते किंवा तिसरा टप्पा आपण त्याला पोस्ट हर्पेटिक फेज म्हणतो. यामध्ये काही आठवड्यात फोड सुकतात आणि काच बिंदू किंवा डाग सारख्या स्वरूपात ते राहतात, पण वेदना मात्र पुढे महिनाभर किंवा त्याहून अधिक काळापर्यंत राहू शकतात. अशा स्वरूपात आपल्याला तीन टप्प्यामध्ये याची लक्षणं दिसतात मॅडम.
1: अच्छा सर, तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की या आजाराबद्दल खूप सारे गैरसमज समाजात आहेत आणि बरेचदा असं होतं की हा आजार म्हणजे मंत्र टाकल्याने बरा होतो किंवा काही त्या नागिनचे दोन तोंड जर जुळले तर मग त्या पेशंटला किंवा त्या रुग्णाला मृत्यू येतो असं पण काही सांगितलं जातं, तर मग या बाबतीत तुम्ही काय सांगाल?
0: हा एक अत्यंत मोठा आणि घातक असा गैरसमज समाजामध्ये दिसतो की नागिनचे दोन तोंड जुळतात किंवा दोन्ही बाजूने वेढा येतो, पण असं काही नसतं. वैज्ञानिक दृष्ट्या हर्पिस झुस्टर हा एका मज्जातंतूच्या मार्गावर पसरतो, म्हणजे मनक्यापासून एका बाजूला, डाव्या बाजूच्या मज्जातंतूवर असेल तर डाव्या साईडला किंवा उजव्या बाजूच्या मज्जातंतूवर असेल तर उजव्या साईडला, म्हणजे शरीराची जी मध्यरेषा असते ही मज्जातंतूची सीमा असते. त्यामुळे सहसा हा आजार एकाच बाजूला राहतो, तो संपूर्ण वर्तुळ किंवा पूर्ण गोलाकार असं कधी होत नाही. काही अत्यंत दुर्मिळ किंवा ज्यांची इम्युनिटी पूर्णच संपलेली आहे, जसं की एड्सचे रुग्ण असतात, अशांमध्ये तो दोन्ही बाजूंना किंवा शरीरावर पसरू शकतो, पण त्याच्या आजाराचं निदान आधीच झालेलं असल्यामुळे सामान्य व्यक्तींनी या अशा गैरसमजामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही, कारण तो अगदी एकाच बाजूला बऱ्याच रुग्णांमध्ये असतो.
1: अच्छा, म्हणजे याच्यात मृत्यूमुखी पडलेली मंडळी असं काही तुमच्या पाहण्यात नाही?
0: मृत्यूमुखी कधीच या आजाराने पडत नाहीत लोक, पण इतर आजाराचं आणि याचं कॉम्प्लिकेशन जर झालं तर मात्र मृत्यू येऊ शकतो.
1: अच्छा, म्हणजे शेवटी कसं ना सर की भीतीपेक्षा माहिती महत्वाची.
0: बरोबर.
1: सर, अजून एक म्हणजे त्याच्याबद्दल कुतूहल आहे की जे खासगी उपचार करणारे लोक असतात रस्त्यावरचे किंवा वैद्यू ज्यांना आपण असं म्हणतो, तर मग त्यांच्याकडे जाऊन बरेच लोक ट्रीटमेंट घेतात, मग हे कितपत योग्य आहे? किंवा असं मंत्र टाकणे किंवा अशा काही कुणाला म्हणजे डॉक्टरांकडे न जाता झाडपाल्याची औषधं सेवन करणे याबाबतीत तुम्हाला काय वाटतं, कितपत योग्य आहे ही गोष्ट?
0: एक डॉक्टर म्हणून मी ही एक चुकीची गोष्ट आहे असं सांगेल, कारण जरी मंत्र टाकत असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी करत असतील तरी पण त्याला आपण वैद्यकीय ज्याला ज्ञान आहे अशा व्यक्तींकडून करणंच अत्यंत गरजेचं आहे त्या गोष्टी. आणि यामध्ये बऱ्याचदा असं दिसतं की व्हायरल लोड जर कमी असेल, व्हायरस जर कमी असेल तर ते 7 दिवसानंतर आपोआपच कमी होऊन जातो तो त्रास. त्यामुळे मंत्र टाकला म्हणून तो कमी झाला असं काही प्रूव्ह होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर काही जण सांगतात की नाही इथे जाऊन मी मंत्र टाकून आलो आणि फक्त मला दूध भाकरी खायला सांगितली किंवा मला फक्त मीठ खाऊ नका म्हणून सांगितलं वगैरे, ह्या गोष्टी या आयुर्वेदाला पूरक आहेत, परंतु केवळ तेवढ्याच गोष्टीवर आपण अवलंबून न राहता जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण यातनं कॉम्प्लिकेशन्स निर्माण होण्याची शक्यता असते.
1: अच्छा सर, तुम्ही इतकी विस्तृत माहिती या अशा क्लिष्ट किंवा चिवट आजारा संबंधी देत आहात, तर एक प्रश्न असा पण पडतो सर की हा आजार नेमक्या कुठल्या वयात होऊ शकतो आणि शरीराच्या कुठल्या कुठल्या भागावर मुख्यत्वे होतो?
0: साधारण हा आजार हा पित्तामुळे होणारा असा व्याधी आहे, त्यामुळे आपण जर वयाच्या 3 अवस्था बघितल्या तर बालवयामध्ये शरीरामध्ये कफाचे आजार जास्त दिसतात, जसं की सर्दी आहे, खोकला आहे, लहान मुलांना असे आजार असतात. मध्यम वयामध्ये तरुण व्यक्तींना पित्ताचा त्रास जास्त असतो, पोटात जळजळ होणं म्हणा, डोळ्याच्या आग, वारंवार तोंड येणं, मुळव्याचा त्रास, हे सगळे उष्णतेचे, त्यामुळे साधारण तरुण वयाच्या व्यक्तींमध्ये हा आजार होण्याची संभावना आणि त्याचबरोबर उतार वयामध्ये प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होणार, म्हणजे असा मध्यम ते उतार वय या दोन वयांमध्ये हा आजार दिसतो, तसा लहान मुलांमध्ये कमी दिसतो. विशेषतः हा आजार हा कमरेच्या वरच्या भागावर जास्त प्रमाणात, कारण तो मज्जातंतूशी निगडीत आजार आहे आणि आपला स्पायनल कॉर्ड कमरेपर्यंतच असतो आणि त्यामुळे त्या भागात तो दिसतो. परंतु कधी कधी तो त्वचेवर साधारण मानेच्या वरच्या भागात जर गेला तर तो डोळ्याच्या बाजूच्या नर्व्ज मध्ये पण कधी कधी त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे डोळ्याच्या आसपास जर झाला तर आपल्या कॉर्निया नावाचा जो अवयव डोळ्यांमध्ये असतो त्याला सुद्धा इजा पोहोचून दृष्टी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराच्या बाबतीत आपण कधी हलगर्जीपणा करू नये आणि चेहऱ्याच्या भागात झाल्यास अत्यंत सावध राहावं.
1: सर खूप छान, म्हणजे तुमची मुलाखत ऐकणारे जे श्रोते आहेत निश्चितच त्यांचे गैरसमज यातून दूर होतील अशी खात्री मला वाटते. सर, आता तुम्ही बोलताना म्हणालात की गुंतागुंत पण वाढते या आजारामुळे आणि इतर आजारांसोबत, तर मग याबाबतीत तुम्ही काय सांगाल?
0: हा, गुंतागुंत किंवा गंभीरपणा म्हणजे या आजारामध्ये एक विशेष आहे की जर हा आजार आपण वेळीच त्याचं निदान झालं नाही किंवा त्याचा उपचार

0: व्यवस्थित नाही झाला तर तो जो आपला नर्वस टिश्यू आहे किंवा ज्याला आपण मज्जातंतू म्हणतो तो डॅमेज होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग पोस्ट हार्पेटिक न्यूरॉलजिया म्हणजे हार्पेस होऊन गेल्यानंतर किंवा नागिन होऊन गेल्यानंतर तेवढ्या भागामध्ये कायमस्वरूपी त्या व्यक्तीला आग झाल्यासारखी वेदना किंवा स्पर्शज्ञान कमी होणं किंवा जास्त स्पर्शज्ञान होणं म्हणजे अशी सुद्धा लक्षणं बऱ्याच जणांना दिसतात. खूप जणांना आजार वरून काहीच दिसत नाही पण असे लोक असतात की ते आगीने त्रस्त असतात म्हणजे त्या भागात त्यांना सतत आग होत राहते वरून काहीही लक्षणं नसतात पण आतला नर्व टिश्यूज खराब झाल्यामुळे मग ती गुंतागुंत फार कॉम्प्लिकेटेड असते आणि मग यातनं कधी कधी लोक मानसिक आजारामध्ये पण कन्वर्ट होतात. त्यामुळे हा आजार जास्त गुंतागुंतीचा होऊ नये म्हणून त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि हा आजार लवकरात लवकर आटोक्यात आणावा.
1: अगदीच अगदीच सर, जे सुरुवातीला तुम्ही सांगितलेत की या आजारामध्ये पाणी भरलेले फोड शरीरावर येतात तर मग हा आजार संसर्गजन्य आहे का, काय सांगाल तुम्ही या बाबतीत?
0: हा व्हायरसमुळे हा आजार होतो खरा परंतु हा आजार संसर्गजन्य नाहीये. कारण काय होतं, याची मुळात सुरुवातच कशी होती की कांजण्या होण्यामुळे, म्हणजे लहानपणी ज्याला कांजण्या होऊन गेलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या आपल्या शरीरात तयार झालेल्या असतात. परंतु ज्या व्यक्तीला कांजण्या झालेल्या नाहीत त्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या नसतात. असं जर व्यक्ती नागवेडा झालेल्या लोकांच्या संपर्कात आला तर त्याला मात्र हा आजार होण्याची शक्यता असते. पण असे लोक खूप कमी आहेत की ज्यांना लहानपणी कांजण्या झालेल्याच नाहीयेत.
1: बरोबर.
0: त्यामुळे 99.99% लोकांमध्ये याचा संसर्ग होत नाही. साधारण आपण जेव्हा असा रुग्ण आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या संपर्कामध्ये जर येत असेल तर या रुग्णाची विशेष काळजी घ्यावी. कारण एक तर त्याची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि व्हायरसचं इन्फेक्शन असतं, त्यामुळे त्याचे त्याला पुन्हा यातनं कॉम्प्लिकेशन होऊ नयेत या दृष्टीने त्याला थोडंसं आयसोलेटेड ठेवावं. त्याचे कपडे निर्जंतुक करावेत, त्याचे कपडे इतरांनी शक्यतो वापरणं टाळावं किंवा त्याचा जो बेड आहे बेडशीट आहे हे स्वतंत्र ठेवावं. त्यांनी वापरलेले कपडे सुद्धा लवकरात लवकर निर्जंतुक करावेत आणि त्याच्या संपर्कात लहान मुलांना ज्यांना की कांजण्या नाही झालेल्या असे बाळांना वगैरे देऊ नये त्यांच्याजवळ, म्हणजे मग त्या मुलांना पण त्याचा त्रास होणार नाही.
1: अच्छा, म्हणजे अगदी संसर्गजन्य जरी आजार नसला तरी त्या पेशंटची एक काळजी आणि इतरांची सुद्धा काळजी या दृष्टीनं तुम्ही हे सगळं सांगत आहात.
0: नक्कीच नक्कीच.
1: बरं सर, आयुर्वेद म्हणल्यानंतर आपल्याकडे जे म्हणतं की युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड ही आता थेरपी आहे, तर मग आयुर्वेदात या काय उपाय आहे या आजारावर?
0: साधारण आपण जर उपाय आणि उपचार हे बघितले तर ॲलोपॅथीमध्ये जशी अँटीव्हायरल औषधं असतात तर त्यानुसारच आयुर्वेदामध्ये विसर्प या आजारावर पण अत्यंत शास्त्रशुद्ध आणि प्रभावी औषधोपचार आहेत. यामध्ये साधारणत हा आजार होऊ नये यासाठीच आयुर्वेद प्रयत्न करतो की कोणताही व्यक्ती स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, जसं की त्याचं स्वास्थ्य आधी रक्षण करावं आणि जर तो आजारी पडला तर मग औषधं द्यावेत. तर यामध्ये आयुर्वेदामध्ये आधी स्वास्थ्य रक्षणासाठी त्याला त्यांनी पित्तच वाढू देऊ नये, त्यांनी जी मी सांगितली ती कारणं टाळावीत, उष्ण पदार्थ खाणं, रात्रीचे जागरण, वारंवार उपाशी राहणं, उपवास करणं ह्या गोष्टी आणि उष्णतेशी संपर्कात येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि त्या जर झालाच हा आजार तर मग उपाय आहेत, त्यामध्ये उष्णता बाहेर काढण्याच्या दृष्टीने काही पंचकर्माचे उपचार आहेत ज्यामध्ये आपण विरेचन किंवा रक्तमोक्षण ही पंचकर्म करतो आणि त्याचबरोबर मग औषधी उपचार म्हणजे शरीरातील दोष बाहेर काढल्यानंतर जे काही थोडेफार दोष राहतात त्यांच्या दृष्टीने औषधी उपचार. यामध्ये मग आपण वेगवेगळ्या पद्धतीची शरीराला थंड करणारी अशी जी औषधं आहेत त्यामध्ये काही चूर्ण आहेत, जसं की गुळवेल चूर्ण आहे, गुळवेलचं सत्व आहे, प्रवाळ पिष्टी आहे किंवा त्याचबरोबर कामदुधा रस आहे, त्याचबरोबर काढ्यांपैकी मग महामंजिष्ठादी काढा आहे, चंदनासव आहे, उशिरासव आहे जी की शरीर थंड करणारी आहेत, औदुंबरावले आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची औषधी तूप आहेत म्हणजे जसं की ज्येष्ठमध तूप आहे, त्याचबरोबर महातिक्त घृत आहे, ही पण शरीराला थंडावा निर्माण करतात आणि आपली प्रतिकार शक्ती पण वाढवतात आणि विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पण मदत करतात. तर त्यामुळे या पद्धतीने अगदी तुम्ही शास्त्रशुद्ध आयुर्वेद तज्ञाकडे जाऊन जर उपचार घेतले तर तो आजार अगदी 100% आटोक्यात येतो आणि पुढची कॉम्प्लिकेशन पण होणार नाहीत.
1: बरोबर सर, आयुर्वेद म्हटल्यानंतर तिथं पथ्य अपथ्य हे फार मोठ्या प्रमाणात सांभाळलं जातं, तर मग या आजाराच्या बाबतीत काय पथ्य किंवा अपथ्य रुग्णांनी पाहावं?
0: नक्कीच, आपण आधी अपथ्य बघूया म्हणजे की काय टाळलं पाहिजे. आपण यामध्ये अतिशय तिखट पदार्थ म्हणजे खूप जणांच्या घरामध्ये तिखट खाण्याचे हे प्रमाण खूप असतं, काळा मसाला खातील किंवा काळा मसाल्यातील मुद्दाम भाज्या केल्या जातात किंवा काही नसेल तर हिरवी मिरची तरी लागते रोज तोंडी लावायला किंवा चटणी तरी लागते किंवा काही नसेल तर लसणाचा वापर जास्त प्रमाणात असतो, आलं लसूण यांचं पेस्टचा वापर जास्त प्रमाणात असतो. तर असे अति तिखट पदार्थ टाळावेत. तेलकट आणि मसालेदार पदार्थ पण टाळावेत, कारण तेलकट मसालेदार पदार्थामुळे लिव्हरला जास्त काम करावं लागतं, लिव्हरला जास्त पित्त पोटात सोडावं लागतं

0: बरोबर.
1: आणि यामुळे मग परत पोटातली उष्णता वाढते. आंबट खारट पदार्थ पण टाळायला पाहिजेत. आंबवलेले पदार्थ पण टाळायला पाहिजेत. मद्यपान करत असेल तर मद्यपान पण त्यांनी टाळलं पाहिजे. आणि ज्या गोष्टींमुळे पित्त वाढून आणखीन फोड वाढू शकतात अशा गोष्टी पण त्यांनी टाळल्या पाहिजेत. त्यामध्ये मानसिक ताणतणाव, रात्रीची जागरणं, टेन्शन, विनाकारणची चिडचिड, घरातील भांडण तंटे, ह्या पण गोष्टींमुळे शरीरामध्ये उष्णता वाढू शकते. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या तर मग त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता यानंतर काय खाल्लं पाहिजे, मग याच्या विरुद्ध गोष्टी मग आपण खाल्ल्या पाहिजेत. उष्णता कमी करणारे पदार्थ जसे की आपण शहाळ आहे किंवा नारळ आहे, खडीसाखर आहे, काळ्या मनुका आहेत, फळांपैकी डाळिंब आहे, म्हणजे हे शरीरातील उष्णता कमी करणारे पदार्थ आहेत. ओले सुके अंजीर आहेत, तर हे अंजीर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर रेग्युलर आहारामध्ये मग तुम्ही मुगाची डाळ याचा वापर जास्त करावा, गावरान तुपाचा वापर करावा, किंवा गव्हाची लापशी असते आपण बनवतो ती, तर ती पण खूप चांगले फायदा या आजारामध्ये होतो. शरीराला एनर्जी मिळते. तांदूळ ज्याची भाजी आहे ती पण टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करते. पडवळीची भाजी आहे किंवा तोंडले आहेत, काकडी आहे, खिरा आपण म्हणतो जी मोठी काकडी मिळते, ती पण शरीरातली उष्णता कमी करणारी भाजी आहे. अशा पद्धतींच्या भाज्यांचा जर आपण जास्त प्रमाणात वापर केला, कोथिंबीर आहे, साधी कोथिंबीर जरी तुम्ही खाल्ली किंवा धने आणि जिरे एकत्र भिजून पाण्यात ठेवले आणि ते पाणी जर तुम्ही रात्रभर पाणी ठेवून सकाळी जर दिवसभर ते पाणी वापरलं तर शरीरातली उष्णता बाहेर काढायला ही पण गोष्टी तुम्ही करू शकता. आणि त्याचा नक्कीच खूप चांगला फायदा अशा रुग्णांमध्ये चांगला दिसून येतो आपल्याला.
0: अच्छा सर, कुठलाही आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आपल्याकडे घरगुती काही उपाय होऊ शकतात का हे बघितलं जातं, तर मग या आजारावर काही घरगुती उपाय आपण सांगू शकता का?
1: नक्कीच मॅडम, या आजाराचा पसरण्याचा वेग खूप जलद असतो. त्यामुळे प्राथमिक लक्षणं दिसताच घरगुती उपाय करण्यात मला वाटतं की वेळ न दवडता आधी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं.
0: अच्छा.
1: आणि डॉक्टरांचा सल्ला आधी घ्यावा. जर डॉक्टर जवळपास उपलब्ध नसतील किंवा आपण कुठे प्रवासात असू तर मग आपल्याला काही घरगुती किंवा असे उपचार करता येऊ शकतात, ज्यामध्ये कोरफड आपल्या नजदीक कुठेही मिळते, आपल्याला जवळ मिळते, तर कोरफड घेऊन स्वच्छ धुवून त्याच्यातला जर आपण गर काढला आणि तो या त्वचेवर जर तो गर लावला तर आग कमी होते. त्यानंतर कडुनिंब आणि हळद, कडुनिंबाचं चूर्ण किंवा पानं घ्यायची आणि हळद असते आपल्या घरी, ती दोन्ही एकत्र करून त्या दोघांचा जर काढा बनवला आणि त्या काढा कोमट झाल्यानंतर त्यांनी जर ती जागा स्वच्छ केली तर त्यांनी पण निर्जंतुकपणा आपल्याला फायदा होतो त्याचा. त्याचबरोबर लालसर फोड असताना आणि ताप जर येत असेल तर कडुनिंबाची आंतरसाल म्हणजे वरची साल काढून त्याच्या मधली जी साल आहे ती तिचे तुकडे करून उकळून त्याचा जर आपण काढा बनवला तर तो काढा सुद्धा अंगातील ताप किंवा याच्यामुळे वाढलेली जी उष्णता आहे आजारातली ती उष्णता ती कमी करते. त्याचबरोबर त्वचेवर शुद्ध खोबरेल तेल किंवा शतधूत घृत म्हणजे 100 वेळेला धुतलेलं असं तूप असतं, ते बाहेर मार्केटमध्ये त्याचे ट्यूब मिळते किंवा त्याचे प्रिपेअर्ड पण मिळतं, तर ते शतधूत घृत जरी लावलं आपण किंवा साधं आपलं घरचं गाईचं तूप असेल आणि ते थंड पाणी मध्ये किंवा थंड जागी फ्रीज मध्ये ठेवलं आणि ते थंड झालेलं तूप जरी आपण त्या ह्याच्यावर लावलं तरी पण हा आजार कमी व्हायला आपल्याला मदत होते. हे आपण घरगुती उपचार पण काही प्रमाणामध्ये सजेस्ट करू शकतो रुग्णांना, पण माझा सल्ला आहे की आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
0: खूपच विस्तृत अशी माहिती सर आपण देत आहात, पण मग जाता जाता एक थोडक्यात डूज आणि डोंट्स ज्याला आपण म्हणतो असं काय सांगाल तुम्ही?
1: नक्कीच, सारांश रूपाने सांगायचं तर हर्पीस झोस्टर किंवा विसर्प किंवा नागवेडा हा जरी वेदनादायी आजार असला तरी तो असाध्य नाहीये. त्यामुळे घाबरून जाता किंवा कुठले गैरसमज मनात घेता किंवा कुठल्या तरी भोंदू लोकांच्या नादी न लागता जर वेळेवर म्हणजे फोड आल्यापासून पहिल्या 72 तासांच्या आत आधुनिक किंवा आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ला जर आपण घेतला आणि योग्य औषधोपचार आणि विश्रांती घेतली तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याला घाबरण्याची अजिबात गरज नाही, फक्त योग्य काळजी आणि पथ्य पाळणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर एक अत्यंत महत्वाची गोष्ट, आजच्या जेन झी किंवा नवीन पिढीला एक सवय आहे की कुठलाही प्रॉब्लेम आला की मोबाईल काढणे आणि मोबाईलवरून टिप्स घेणे, तर या आजाराच्या बाबतीत सुद्धा आपण बऱ्याच रील्स पाहतो किंवा युट्यूबवर याचे हे पाहण्याची सवय असते. परंतु यामध्ये आपण अशी खात्री करत नाही की ही खरंच वैद्यकीय ज्ञान आपल्याला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेलं आहे का.
0: अगदीच.
1: त्यामुळे बऱ्याचदा असेही रुग्ण पाहायला मिळतात की काहीतरी चुकीचा उपचार करून येतात आणि मग ते कॉम्प्लिकेशन झालेले असतात. तर माझा सल्ला असा आहे की आपल्या नजीकच्या वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य आणि खात्रीशीर उपचार किमान या आजाराच्या बाबतीत तरी आपण करणं गरजेचं आहे. यामध्ये आपण आयुर्वेदाच्या बाबतीत असं बिनधास्तपणा असतो की नाही नाही चला आपल्याला मेडिकलवाल्यांनी दिले ना घेऊन टाका औषध, किंवा आयुर्वेदाने अरे साईड इफेक्ट तर नाहीत ना मग घेऊन बघायला काय हरकत आहे. परंतु असं नसतं, औषध हे औषधच असतं, त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण असतात. जसं आपण मिरची अगदी प्रमाणात खाल्ली तर तिचा त्रास होत नाही, पण 10 मिरच्या खाल्ल्या तर त्याच दिवशी मुळव्याचा त्रास होतो.

0: असंच आयुर्वेदिक औषधांचं पण आहे, तुम्हाला त्याचं प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे, योग्य आपली प्रकृतीचं परीक्षण झालेलं असणं गरजेचं आहे, कारण एकच औषध प्रत्येक व्यक्तीला लागू होईल हा पण त्यामध्ये फायदा होण्याची शक्यता फार कमी असते आणि तोटे होण्याची पण शक्यता बरीच असते. त्यामुळे मग योग्य तज्ञ आयुर्वेदाकडनं आयुर्वेद तज्ञांकडनं जर हा आपण उपचार घेतला तर नक्कीच आपल्याला योग्य निदान होईल आणि औषधाची पण मात्रा योग्य लागू होईल.
1: अगदीच, म्हणजे सेल्फ मेडिकेशन टाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे सर.
0: नक्कीच नक्कीच
1: सर, खूप छान माहिती दिलीत आज आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून. आमच्यासाठी वेळ दिलात, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान मार्गदर्शन केलं. मनपूर्वक आभार, खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, श्रोत्यांचे पण धन्यवाद. निरोगी रहा, आनंदी रहा.
1: खूप धन्यवाद.

0: हर्पीस झोस्टर अर्थात नागवेढा, त्यावरील उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनोज पोहनेरकर यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आरोग्यमंत्र हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
1: श्रोते, आता आपण आरोग्यमंत्र हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं अपर्णा कोपटीकर यांचं, तर सादरीकरते होते योगीराज बच्चे. आरोग्यमंत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा ठीक 11 वाजता.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
3: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
3: केतकी गुलाब जुही
2: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: केतकी केतकी
4: झुले बाई झुला माझा झुले बाई झुला झुले बाई झुला माझा.
5: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली.
4: आता होता भुई वर भेटे आभाळाला.
5: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारे नको आहे.
6: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच जोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

एफएम प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. श्रोत्रिय प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाताराय मी रदिली या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो, नुकतंच संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. श्रोतो, मुळातच भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. त्याची प्रचिती वर्षभरामध्ये साजऱ्या होणाऱ्या विविध सण उत्सव समारंभातून आपल्याला येतच राहते. या सण उत्सवाच्या माध्यमातून दीर्घकालीन परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. मनुष्यावर अनंत प्रकारचे उपकार करणारा निसर्ग, पशु पक्षी, देव देवता अशा प्रेरणा या सण उत्सवामागे आपल्याला पाहायला मिळतात. शतो, सण उत्सवांच्या माध्यमातून आनंदाची अभिव्यक्ती होते. ही अभिव्यक्ती सामूहिक स्वरूपात करण्याकडे भारतीय समाजाचा कल आता वाढत आहे. अनेक पारंपरिक सणांना आता सार्वजनिक स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे. गणेश चतुर्दशी या सणाला लाभलेलं लोकोत्सवाचं स्वरूप हे याच उत्तम उदाहरण आहे. शतो, दरवर्षी येणारा गणपती बाप्पा आणि या बाप्पाचं आगमन नुकतंच काल झालं. आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटकच, दुःख आणि संकटांपासून रक्षण करणाऱ्या बाप्पाची आपण सर्वजण मनोभावे पूजा करतो. या काळात बालगोपाळांचा उत्साह सिगेला पोहोचलेला असतो, तर मोठे गणरायाच्या स्वागताच्या जय्यत तयारीत व्यस्त असतात. आणि स्वतः स्वाभाविकच गणेशोत्सवाच्या काळात एक आगळीच आणि वेगळीच वातावरण निर्मिती झालेली पाहायला आणि अनुभवायला आपल्याला मिळते. असा हा लोकोत्सव गणेशोत्सव, आपल्या सर्वांचा उत्सवप्रिय असलेला गणेशोत्सव.

महड गावा ती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची।

0: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
1: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
2: भारत हमको जान से प्यारा है.
0: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.

शुतळ कार्यारंभे श्री गणेश अशी ख्याती असलेल्या श्री गणेशाचं आगमन काल नुकतंच संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि जिथे तिथं मराठी माणूस आहे तिथे तिथं जिथे तिथं मराठी घरामध्ये अत्यंत धूमधडाक्यात झालं. शुतळ प्रत्येक राज्याची एक विशेष अशी एक वेगळी ओळख असते. महाराष्ट्राची ओळख श्री गणेशोत्सव ही आहे. एकेकाळी व्यक्तिगत असलेली ही ओळख लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक केली. त्यामागं सामाजिक जागृती हे उद्दिष्ट होतं. धार्मिक कार्यक्रमात इंग्रज सरकार हस्तक्षेप करू शकणार नाहीत हे ओळखून त्यांनी या उत्सवाचा उपयोग सामाजिक जागृतीसाठी करण्यास सुरुवात केली. अशा कार्यक्रमातून होणाऱ्या वैचारिक प्रबोधनातून समाजामध्ये स्वातंत्र्याविषयीची ओढ वाढीस लागली आणि परकीय सत्तेविरुद्धचा तिटकारा पराकोटीस पोहोचला. शुतळ श्री गणेशाची प्रतिमा दूरदूरच्या राष्ट्रातही कशी पोहोचली हा संशोधकांसाठी कायम संशोधनाचा विषय ठरला. भारतातही असेतू हिमाचल श्री गणेशाचं मूर्तरूप सर्व मंदिरामध्ये ठळकपणे पाहावयास मिळतं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी गणेश वंदना केली, कारण त्या दैवताचं पूजन कार्य सिद्धीस नेण्यासाठी उपकारक ठरत असतं अशी धारणा भारतीयांच्या मनामध्ये फार पूर्वीपासून कायम अंकित झालेली आहे. देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो, या तऱ्हेचे आवाहन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी करण्यामागे हीच भूमिका असल्याचं दिसून येतो. आज सार्वजनिक गणेशोत्सवाला जे उत्सवी रूप प्राप्त झालं आहे ते खरखरच लोकोत्सव आहे.

शतो गणेशाच्या चरणी आपली कला सादर करणारे गायक आहेत, तसेच वादकही आहेत, नाटककार आहेत, तसेच संगीतकारही आहेत. एका अर्थानं सर्व कलांचा महोत्सव म्हणजेच गणेशोत्सव, आणि त्यांचा अधिपती हा साक्षात गणपती. शतो कलावंतांचा मूळ गाभाच अध्यात्माचा असतो. या मूळ गाभ्यातच अस्पष्ट रूपानं कलावंत श्री गणेशाला अनुभवत असतो. हा अनुभव तो आपल्या प्रत्येक कलाकृतीतून घेत असतो. प्रत्येकात श्री गणेशाचं रूप साकार होईलच असं नाही, परंतु निर्मिती मागची भावना ही पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची असते. मूर्तापासून ते अमूर्तापर्यंतचा प्रवास कलावंत आपल्या मनातील श्रीगणेशाच्या आधारानं करत असतो. कधी प्रगट तर कधी अप्रगट कलावंत कला, निर्मिती आणि श्रीगणेश यांचं अढळ असं नातं आहे.

शीतळ गणपती हा 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे. तो दुःख हरता आहे, तो विघ्न हरता आहे, तो सुख करता आहे. तो गणांचा नायक आहे, तो सेनापती आहे, तो दुष्टांचा संहार करणार आहे. गणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत, आपलं मनोधैर्य वाढावं यासाठी गणेशाची उपासना या गणेशोत्सवाच्या निमित्तानं केली जाते.

0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोत्यांनो, प्रसारित होत मिश्र संध्याचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोत्यांनो, मिश्र संध्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील नितीन आखवे यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे श्रीधर फडके यांचं.

0: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र
1: जागो ग्राहक जागो।
2: ग्राहकांनो, एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना काय असतात तुमचे हक्क आणि जबाबदारी? सुरक्षेचा हक्क, जी वस्तू विकत घेतो त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य आहे.
1: जागो ग्राहक जागो।

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारी निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

0: पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीनं केला पाहिजे. आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीनं पाणी वापरा. भांडी स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. हॉटेलमध्ये आणि घरीसुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या. जास्त पाणी सांडू नका. सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा. श्रोते हो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील परंतु पाणी मिळू शकणार नाही. तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा. पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं वापर करा.
1: श्रोतो, मिसर सेनेच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया दामोदर शिरवाळे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना. रचना आहे दामोदर कोळी यांची तर संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोतातपन दामोदर विटावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दामोदर कोळी यांची गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्र सायन्सचा कार्यक्रम संपला. मिश्र सायन्सचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज ऋषी पंचमी हा सण भाद्रपद शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. आजच्या दिवशी खास ऋषी पंचमीची भाजी केली जाते. या भाजीमध्ये खास करून अळूची पानं, त्याचे देठ, लाल माठ, पालक, चवळीची पानं, रताळ, सुरण, बटाटा, कच्चं केळं, लाल भोपळा, वालपापडी, हिरवे वाटाणे, भेंडी, गवार, म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या थोड्याफार पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी साधारणपणे याच भाज्या घालून ही ऋषी पंचमीची भाजी केली जाते. त्यात चवीनुसार मीठ, थोडस पाणी, ओल्या नारळाचा चव आणि मिरची घातली जाते. अर्थात एकीकडे घरात गोडधोड प्रसादासह अशा छान छान पारंपरिक भाज्यांचा, पदार्थांचा आनंद घेतला जातो आणि मग काय, गप्पांना तर अक्षरशः ऊत येतो. आणि हो, अशाच गप्पा रंगल्यात त्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेत. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होत आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरुरकर आणि दिनेश अडावतकर.

0: अरे बस बस बस, धीर धरना जरा, पोचलोय आपण घरी. किती घाई आहे तुला, दार उघडेपर्यंत तरी दम धरावा माणसानं.
1: अरे बाजूला हो आधी, आत तरी जाऊ देशील की नाही? हातात एवढं सामान आहे आणि तू अजून लेक्चर दे म्हणजे झालं.
0: अरे हो, सॉरी सॉरी, ये. पण हे काय, नाही नाही म्हणता किती तरी खरेदी केली आहेस तू. अगं अख्खा दादरच उचलून आणलास की काय? लोकांना खरेदी करायला काय शिल्लक ठेवलंय की नाही तू?
1: अरे काय रे, लाडका गणपती बाप्पा आलाय आणि मी खरेदी करणार नाही असं कधी झालंय का? फुलं, दुर्वा, हार, थोडी सजावटीची सामग्री आणि हे बघ काय आणलंय ते.
0: शर्वरी, हे बघ मी काय आणलंय.
1: अरे वा मोदक.
2: नमस्कार नमस्कार. अरे इकडे पण जरा बघा, मी पण आलोय म्हटलं इकडे.
0: ये बा, एकटाच आलायस? सुखदा कुठे आहे?
2: अरे ती गेलीय तिच्या दोघा तिघ्या मैत्रिणींकडे. दीड दिवसाचे गणपती आहेत ना, त्यांच्याकडे जायला लागत. येईल ती नंतर.
1: मग तुला नाही नेलं का सोबत बाळाला?
2: अग आता काय बोलायचं, तिच्या सोबत कुठे जायचं तर वेळ नाही आणि खर्च किती होणार याचा विचार करून मीच आपलं म्हटलं, तू जा बाबा मी येतो नंतर. तू पुढे हो, मी आलोच मागून.
0: अगं तू बाजूला हो आधी, आधी मोदकान आय मीन रोहितला आत येऊ दे.
1: बघितलं, हे असं असतं, मोदक आले की तुम्ही मला नेहमी बाजूला सारता.
0: ते मला आधीपासूनच माहित आहे, या घरात माझं स्थान नेहमीच मोदकांच्या आसपासच कुठेतरी असतं.
2: हे बघ मोहित, तू लहानपणी असाच होतास, गणपतीच्या आरतीला सगळ्यात आधी यायचास.
1: आरतीला नाही रे, प्रसादाला.
0: अगं दोन्ही एकाच कार्यक्रमाचा भाग होते, आरती म्हणजेच मोदक आणि मोदक म्हणजेच आरती.
2: चल चल चल, आत ये. आमचा गणपती आणि आरास बघितलीस की नाही?
0: नाही ना अजून. हे काय, तुमच्या समोर तर आलो, मी कसं बघणार?
1: तू आधी बाप्पाचं दर्शन घे, मग आम्ही तुझ्या मोदकांचं दर्शन घेतो.
0: ठीक आहे ठीक आहे, पण मलाही ठेवा बरं का मोदक, नाहीतर मला दर्शनापुरतही उरणार नाही.
1: किती सुंदर दिसतोय ना गणपती.
2: आणि यावेळी सजावट काय छान झाली आहे.
0: म्हणजे ही आरास तू नाही केलीस?
2: नाही बो.
0: म्हणूनच छान झाली आहे.
1: हा अगदी मुद्द्यावर बोट.
2: ए तुमची मैत्री इतकी जुनी आहे म्हणून तुम्ही दोघं माझ्याशी असं वागता ना?
0: अरे आम्ही नसतो ना रोहित, तर तुझ्या चुका तुला कोण सांगणार?
2: आई.
1: आईचा वारसा कोणीतरी चालवायला हवा की नको?
2: हो हो हो, दाखवा दाखवा बरं चुका मनस.
1: पण खरं सांगू का, गणपती बसला की मला दरवर्षी आपलं लहानपण आठवतं.
0: आणि मला तर गणपतीची आरती ऐकली की सरळ आपल्या जुन्या सोसायटीत पोहोचल्यासारखं वाटतं.
2: ती छोटीशी जागा, मधोमध गणपती, भोवती मुलांचा घोळका आणि प्रत्येकाला स्वतःची एक जबाबदारी.
1: माझी जबाबदारी सजावट,
0: माझी जबाबदारी घंटा.
2: आणि माझी
1: काहीच नाही.
2: काय काय?
1: कारण तू स्वतःहून कोणतीच जबाबदारी घेत नव्हतास. तुला आम्ही काही काम दिलं की तू पळूनच जायचास.
2: अरे मी नेतृत्व करायचो.
0: म्हणजे
2: तुम्ही काम करायचात आणि मी सांगायचो काय करायचं, कोणी काय करायचं.
1: याला नेतृत्व म्हणतात.
0: आजच्या

0: त्याला मॅनेजमेंट म्हणतात.
1: पण आठवतं काय एकदा आपण मखर बनवलं होतं गणपतीसाठी?
2: ते मखर तर मी जन्मात विसरू शकत नाही.
1: काय चांगलं केलं होतं मखर.
0: मग त्या वर्षी तू मखर बनवताना इतका गोंध लावला होतास रोहित की गणपतीच्या मागचा पडदा, थर्माकोल आणि तुझी शर्टाची बाही सगळं एकमेकांना चिकटलं होतं आणि तू सुद्धा चिकटला होतास.
2: हो आणि आईने विचारलं पण होतं, हे मखर आहे की रोहितचा नवीन शर्ट, आणि मखरात गणपती बसवायचा का रोहितला बसवलंय. आता आईला काय सांगणार होतो की रोहितचा शर्ट चिकटून बसलाय म्हणून.
1: तुम्ही दोघांनी मिळून माझी जुनी प्रकरणं उघडायची असं ठरवलंय वाटतं.
2: गणपती आला की जुन्या आठवणी येतात. आता त्या आठवणीत तुझे उद्योगच जास्त आहे, त्याला आम्ही काय करणार.
1: नाही नाही नाही, तुम्ही दोघांनी ना म्हणजे माझ्या कलागुणांची कधीच कदर नाही केली.
2: वा वा वा, कारण तुझ्या कलागुणांना दरवर्षी नवीन रूप मिळायचं. एकदा तू रंगीत कागदाऐवजी वर्तमानपत्र चिकटवलं होतं,
1: थीम गेली होती. थीम
0: हो हो, कळते तुझी थीम, ढासळती आर्थिक परिस्थिती आणि गणपती उत्सव.
2: पण गमतीचा भाग सोडला तर गणेशोत्सवाचा सण असाच आहे. घरातला प्रत्येक जण त्यात आपापल्या पद्धतीनं सहभागी होतो.
1: म्हणजे कुणाला सजावट आवडते, कुणाला आरती, कुणाला नैवेद्य, कुणाला स्वागत पाहुण्यांचं
0: आणि कुणाला फक्त मोदक.
2: तरीच म्हटलं, इतक्यात मोदक विसरला कसा काय. हा
0: आयुष्यात सगळं विसरेन शर्वरी, पण मोदक नाही विसरणार मी.
1: मला गणपतीची गोष्ट आठवली ना की त्याचा एक गुण फार आवडतो, म्हणजे गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो.
2: हो आणि गणपतीच्या गोष्टींमध्ये किती वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत.
0: अगदी गणपती आणि व्यासांची गोष्ट आपण लहानपणी किती उत्सुकतेने ऐकायचो. महाभारत लिहिण्यासाठी गणपतीनं अट ठेवली, व्यासांनीही अट ठेवली आणि मग सुरू झाला तो लेखनाचा प्रवास.
1: आणि तेव्हापासूनच कदाचित डेडलाईन ही संकल्पना आली असावी.
2: तुझ्यासारख्या माणसाला महाभारत लिहायला दिलं असतं तर पहिल्याच दिवशी म्हणाला असतास उद्या करू,
0: आणि दुसऱ्या दिवशी म्हणाला असतास गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी करूया.
1: नाही पण गणपतीच्या गोष्टी आहेत ना, आपल्याला एक मात्र सांगतात की बुद्धी, संयम, ऐकण्याची क्षमता आणि परिस्थितीनुसार मार्ग काढण्याची ताकद हे गुण फक्त देवाच्या कथांमध्ये ठेवायचे नसतात तर रोजच्या आयुष्यातही लागतात.
2: विशेषतः ऐकण्याची क्षमता
1: माझ्याकडे आहे,
2: अजिबात नाही.
0: अरे मी साक्षीदार आहे, अजिबात नाही.
1: अरे देवा,
2: गणपतीचे मोठे कान कशासाठी आहेत माहितीये?
0: सगळं ऐकण्यासाठी.
2: आणि आपण?
1: आपल्याला जे ऐकायचं असतं तेवढंच ऐकतो.
0: अरे हे तर आपल्या तिघांचं बालपणापासूनचं धोरण आहे.
2: लहानपणी ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती असायचा त्या प्रत्येक घरात किमान 25-30 जण जमा व्हायचे आणि ज्याचा आवाज सगळ्यात मोठा त्याला बक्षीस मिळायचं.
1: मला मिळालं होतं ना एकदा.
0: आणि आरती संपल्यावर प्रसाद कोण वाटणार हा एक मोठा प्रश्न असायचा.
2: त्यावेळीही तुझं लक्ष प्रसादाकडेच.
0: माणसाच्या आयुष्यात सातत्य असणं अतिशय महत्वाचं.
1: खरे खरे, तुझ्या आयुष्यामध्ये एक सातत्य मात्र आहे, खाण्याचं.
2: गणपतीचं काल आगमन झालं, उद्या गौरी येतील आणि गणपती बरोबर गौरी आल्या की महाराष्ट्रातल्या घराचं रूपच बदलतं.
1: आणि मला नेहमी गंमत वाटते, गणपती बाप्पा आले की आपण त्यांचं स्वागत करतो आणि गौरी आल्या की त्यांना घरातल्या लेकीसारखं मानतो.
0: माझ्या आजीच्या गावात तर तुम्हाला सांगतो महालक्ष्मीला अगदी माहेरवाशिणीचा मान असायचा.
2: खरंय, विदर्भात महालक्ष्मीचा सोहळा किती मोठा असतो. ज्येष्ठा कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मींचं स्वागत, त्यांची सजावट, दागिने, सुंदर वस्त्र, नैवेद्य, हा हा.
1: आणि मग घरातल्या बायका म्हणतात महालक्ष्मीला हे आवडतं ते आवडतं.
0: आणि देवीचे सुद्धा माहेरी आलेल्या लेकीसारखे प्रचंड लाड, पुरणपोळी काय, डाळबट्टी काय, रोडगे काय, सोळा भाज्यांचा नैवेद्य. अनेक घरांमध्ये गौरीला मांसाहारी नैवेद्य सुद्धा दाखवतात म्हटलं.
2: हो ना, आणि त्यातली गंमत म्हणजे प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते.
1: म्हणजे कुठे महालक्ष्मीला सुंदर साडी नेसवतात, कुठे दागिने घालतात, कुठे खड्यांच्या गौरी असतात तर कुठे तेरड्याच्या.
0: आणि माझ्या ओळखीच्या एका घरात तर तुम्हाला सांगतो महालक्ष्मीच्या दिवशी इतके पदार्थ केले जातात की मला वाटतं देवीचा नैवेद्य आहे की संपूर्ण गावाचं लग्न.
2: हा भाग मात्र मला आवडतो.
1: पदार्थांचा
2: नाही, घरात आलेल्या पाहुण्याला काही कमी पडू नये हा भाव.
0: बरोबर बरोबर, सणांच्या प्रथांमध्ये मला ही गोष्ट फार सुंदर वाटते. त्या फक्त पूजा सांगत नाहीत तर नात्यांची आठवण करून देतात.
2: गौरी म्हणजे माहेरपण, लग्न झालेल्या मुलीला माहेरी आल्यावर जे प्रेम मिळतं तसंच.
1: आणि म्हणून गौरीचे दिवस बायकांसाठी इतके खास असतात.

0: असतात नाही का?
1: आणि म्हणूनच आई गौरी बसवताना इतकी आनंदी असायची, तिच्या हातून प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून व्हायची. बघा, गणपती पाठोपाठ गौरी आल्या की तिच्यासाठी जागरणं व्हायची, सगळ्या बायका जमायच्या गल्लीतल्या आणि गौरीची गाणी म्हणायच्या. आठवतं का तुला शर्वरी?
2: हो ना, मला आठवतं. ते एक गाणं होतं बघ, दिवा जळ दिवाटी ग कापराच्या वाती, आली गौराई पावणी ग खेळू साऱ्या राती. आठवलं का?
1: किती सुंदर ना. आणि आपल्याला त्यावेळी त्या गोष्टीचं महत्व कळत नव्हतं.
0: तेव्हा वाटायचं दरवर्षी हेच कार्यक्रम काय परत परत होतात.
2: आणि आता कळतं दरवर्षी असं काहीच कायमचं नसतं.
1: आणि रोहित, मराठवाड्यातल्या महालक्ष्मीच्या प्रथा तुला माहिती आहेत का?
0: थोड्या माहिती आहेत.
2: थोड्या म्हणजे?
0: म्हणजे महालक्ष्मी येतात, पूजा होते, नैवेद्य होतो वगैरे वगैरे,
1: बस इतकंच.
2: तुला महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास विचारला तर तुझ्याकडे नैवेद्य होतो इतपर्यंतच माहिती आहे.
0: अरे माहितीपेक्षा भावना महत्वाची ना.
1: ही सोयीची पळवाट आहे.
2: महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात या परंपरांना वेगवेगळे रंग आहेत. विदर्भात महालक्ष्मीचा थाट वेगळा, मराठवाड्यात काही घरात पद्धती वेगळ्या, कोकणात वेगळ्या, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या, पण देवीचं स्वागत करण्याची भावना मात्र जवळजवळ सारखीच.
0: मोहित, अरे काही वर्षापूर्वी मी गणपतीच्या दिवसात कोकणात गेलो होतो. कोकणातला गणपतीचा सण काहीतरी वेगळाच आहे यार.
1: एक तर कोकण पाऊस पडून गेल्यावर हिरवगार नटलेलं असतं, थंडगार झालेलं असतं, आणि चहू दिशांना नोकरीनिमित्त पसरलेले कोकणवासी आपापल्या घरी परतात, घर गावं भरून जातात, एक उत्साह संचारतो, आणि मग रोज रात्री भजन कीर्तन बाल्या नृत्य.
0: मी बघितलं होतं बाल्या नृत्य, त्या गाण्याचे सूर अजूनही विसरू शकलेलो नाही मी.
2: ए दादा म्हण ना मग ते.
0: म्हणतो पण हसू नका बर का मला तुम्ही, किंवा म्हणजे तुम्ही लगेच नाचायला लागू नका त्याच्यावर.
2: अरे बर बर बर, तसं नाही हा. आता म्हण बघू पटकन.
0: नाही का ते गणधाव रे मला पावरे, गणधाव रे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे.
2: किती सुंदर आहे ना हे गाणं. मला महाराष्ट्रातली ही एक गोष्ट आवडते, वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगवेगळ्या परंपरा आहेत ना. मोहित तुलाही आठवत असेल ना, गणपतीच्या दिवसात आपण किती छान छान गाणी म्हणायचो.
1: हो ना, मला आठवते ना. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. या गाण्याशिवाय गणपती उत्सव पूर्ण होत नाही. आणि तुम्हाला सांगतो, अशी गाणी जेव्हा लागायची ना, आपण त्या आवाजात आवाज मिसळायचो, नाही का?
2: खरंय खरंय. आणि तुझा सूर एकीकडे तर ताल दुसरीकडे असायचा.
1: ताल ताल माझ्या मनात असायचा,
0: बाहेर मात्र काहीतरी वेगळंच चालायचं.
2: पण गणपती बाप्पा मोरया म्हणताना तालाची गरज नसते, तिथे फक्त उत्साह हवा
1: आणि श्रद्धा हवी. आणि गणपतीची आरती म्हणजे तर पूर्ण घर एकाच आवाजात येण्याचा क्षण.
0: हो खरे, म्हणजे कितीही वेगवेगळे आवाज असले ना तरी आरतीमध्ये ते एकत्र मिसळून जातात,
2: अगदी घरासारखंच.
1: काय
2: म्हणजे घरातही प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, स्वभाव वेगळा असतो, सवयी वेगळ्या असतात, पण एखाद्या क्षणी सगळे एकत्र आले की त्या सगळ्याला एक सुंदर लय मिळते.
0: आणि ती लय असते एका संपूर्ण घराची, त्यात कमी जास्त कोणी नसतं, असलं तरी सगळ्यांच्या लईत एकत्र सामावले जातात.
1: वा, आज शर्वरी आणि रोहित दोघे भारी बोलतायत बाबा.
0: तू पण बोल ना, काहीतरी गंभीर जरा बोल ना.
1: बोलतो, मला मोदक द्या ना आधी.
2: बस तुझं गंभीर तत्वज्ञान इथेच संपतं.
0: बर बाबा, घे हा मोदक एकदाचा.
1: फक्त एकच.
2: गणपती समोर बसून प्रसादावर घासा घेस.
1: नाही मी वाटाघाटी करतोय.
0: वाटाघाटी, बरं ठीक आहे, चल हा दुसरा घे.
1: थँक्यू थँक्यू.
2: अरे एवढ्या पटकन मान्य केलंस, आणखी मागायला हवं होतंस.
1: नाही गणपतीच्या दिवशी समाधान मानायला शिकायचं असतं.
0: पण मला सांग मोहित, म्हणजे हे सगळं तुला कुठून मिळालं रे?
1: दुसरा मोदक मिळाल्यावर.
2: खरंच सांगते, गणपती आणि गौरीचे हे दिवस मला नेहमी एक गोष्ट शिकवतात. सण मोठा किंवा छोटा नसतो, त्यात आपण किती मनाने सहभागी होतो हे महत्वाचं.
0: हो ना, म्हणजे कोणी मोठी सजावट करेल, कोणी साधी पूजा करेल, कोणी फक्त आरतीलाच येईल,
1: कोणी तळणीचा मोदक आणेल, तर कोणी उकडीचा.
0: झालं.
2: गणपती आले की मोदक कोणता खायचा हा सुद्धा एक प्रश्न असतोच, नाही का?
0: हो, पण गणोबा समोर सगळे सारखे
1: आणि पोटोबा पुढे सुद्धा.
2: हा माणूस ना सुधारणार नाही.
0: पण हा कधी बिघडला होता सांग जरा.
2: चला चला, आता किनी आपण आरती करूया.
1: यावेळी घंटा कोण वाजवणार?
0: अरे तूच.
1: आणि आरती?
2: आपण ते घ.
1: आणि मोदक?
0: मोदक आरती नंतर.
1: मग मी पूर्ण भक्तिभावाने तयार.

0: गणपती बाप्पा आपल्या घरात अशीच हसण्याची जागा ठेव.
1: गैरसमज झाले तरी ते बोलून मिटवण्याची ताकद दे.
2: आणि मित्र कितीही वर्षांनी भेटले तरी पहिल्या दिवसासारखं हसता यावं.
0: घरात सण आला की घरच्यांना घर आठवावं.
1: आणि गौरी आली की प्रत्येक मुलीला आपलं माहेर आठवावं.
2: एवढंच नाही तर या सगळ्या सणांच्या निमित्तानं आपण एकमेकांसाठी थोडं अधिक वेळ थांबावं.
0: कारण शेवटी
1: देव घरात येतो म्हणून घर सुंदर होत नाही.
2: घरातली माणसं एकमेकांसाठी मनापासून उभी राहतात
0: तेव्हा घर खरंच सुंदर होतं.
2: बर आता मला पटकन सांगा बर.
1: काय बाबा आता
2: माझे दोन मोदक कुठे आहेत?
0: अरे देवा काय हा.
1: गणपती बाप्पा
2: मौर्या.
0: मंगलमूर्ती
2: मौर्या. मला मोदक लवकर द्या.
0: श्रोते हो आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोते हो, आता पण ऐकूया आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली। यामध्ये डॉक्टर अनघा मुळे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया। आज आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा।

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पण मध्ये मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सणवार म्हटलं किंवा मग गेट टुगेदर म्हटलं की चमचमीत चटकदार गोडधोड पदार्थ खाणं हे ओघांना आलंच. या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर दात उत्तम असणं हे तर मस्ट आहेच, पण त्याचबरोबर दातांना घट्ट करून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. हा, आता जर या हिरड्या पक्क्या असतील, चांगल्या असतील, तरच दातांचं आरोग्य उत्तम राखायला मदत होते. ते म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचास, अगदी खरं आहे. दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे ओघांना आलंच. तर मंडळी, आजच्या आपल्या दातांचं आरोग्य निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनघा मुळे. नमस्कार डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतायत आणि 2003 त्या BDS झाल्या. डॉक्टर, आपण पहिल्या भागामध्ये दातांच्या आरोग्याबद्दल जाणून घेतलं आणि मी आत्ता म्हटलं तसं की दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर या दातांना ज्या घट्ट धरून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. तर मुळात हिरड्यांचं आरोग्य किंवा हिरड्या चांगल्या आहेत किंवा नाहीयेत किंवा आता सुस्थितीत आहेत का हे कसं ओळखावं की डॉक्टरकडे लगेचच जायला हवं?
1: अगदी बरोबर म्हणालीस. हिरड्या दातांना सक्षम करतात, सपोर्ट करतात, एक टीम म्हणून काम करतात, हाड, हिरडी आणि दात. सो हे तिन्ही व्यवस्थित असलं तर आपलं दातांचं आणि पर्यायी तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. हिरड्यांचे प्रकार बऱ्यापैकी वेगवेगळे असतात, पण साधारण आपण हिरड्यांकडे बघताना तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे हिरड्या ही आपल्या कोणत्या टाईपच्या आहेत, काही काही गोष्टी त्या हिरड्यांमध्ये पातळ असणे ह्या अनुवंशिकतेप्रमाणे येतात. आपल्या आईच्या, मावशीच्या, आत्याच्या जशा असतात तशा आपल्या येतात. सो ह्याला आम्ही प्रोटोटाईप म्हणतो. तर त्या प्रोटोटाईप प्रमाणे काही काही गोष्टी बदलतात, पण सगळ्यांसाठी गरजेच्या 3 गोष्टी, एक म्हणजे स्वच्छता ठेवणे. आणि हिरड्या स्वच्छ आपल्याला स्वतःच स्वतः ठेवता येत नाहीत. आपल्याला 6 महिन्यातनं एकदा प्रोफेशनल क्लिनिंग किंवा तज्ञांकडनं त्या स्वच्छ करून घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये अडकलेल्या गोष्टी या घट्ट होतात आणि मग पर्यायाने त्या तिथनं ब्लिडिंग किंवा रक्त वाहतं. आणि मग आपण म्हणतो सफरचंद खाल्ल्यानंतर रक्त येत आहे, तर ते हिरड्यांमध्ये जे अडकलंय, जे घट्ट झालंय, ते इन्फेक्शन त्याच्यामुळे ते येत आहे. तर हिरड्यांची काळजी ही डेफिनेटली घेतली गेलीच पाहिजे. त्यासाठी प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणं हे गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ते. आणि आपण नेहमी सांगत असतो की जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, आपण इयरली चेकअप करतो, तसंच दातांचं सुद्धा इयरली चेकअप होणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा आपण या दातांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा मेडिकल हिस्ट्री सांगणं डॉक्टरांना हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे पुढचे गंभीर परिणाम होणार नाही किंवा काही होणार असतील तर त्याची सुद्धा डॉक्टर शक्यता सांगतात. तर मग त्यामध्ये आपण काय सांगाल की हिस्ट्री किती महत्वाची आणि हिस्ट्री सांगताना कुठल्या कुठल्या गोष्टी सांगणं मस्ट आहेच?
1: दातांचा जेव्हा चेकअप होतो तर दात आपण आपल्या शरीरापासून वेगळे नाही करू शकत. सगळ्या गोळ्या, सगळं जे आपण खाणार आहोत ते आपल्या ह्या म्हणजे तोंडातर्फेच आत जाणार आहेत, अगदी औषधाच्या गोळ्या असल्या तरी सुद्धा. सो आपल्या दातांवर जे काय आपण काम करणार आहोत त्याच्याबरोबर इंजेक्शन जे आम्ही देतो, औषधं जे देतो, त्याच्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री फार गरजेची असते की कोणताही पर्याय हा पेशंटला किती चांगला ठरेल किंवा काय लिमिटेशन्स असतील हे त्या मेडिकल हिस्ट्रीवरनं ठरवता येतं. साधारण ब्लड प्रेशर असणारे लोक, म्हणजे ज्याला आपण रक्तदाब म्हणतो, मधुमेह, अनकंट्रोल डायबिटीस, मग त्या केसमध्ये आम्हाला काय घ्यायची काळजी आहे दात काढताना, दातांची ट्रीटमेंट करताना, हे समजण्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री पाहिजे. काही काही किडनीचे आजार असतात, लिव्हर सिरोसिस पेशंट्स असतात, दात हे सगळ्याशी रिलेटेड असतात, त्याला तुम्ही शरीरापासून वेगळे काढू शकत नाही. त्यामुळे मेडिकल हिस्ट्री डॉक्टरचं हे आद्य कर्तव्य आहे की मेडिकल हिस्ट्री घेतली गेलीच पाहिजे डेंटिस्टची. आणि तुला मी इथे सांगणं मला असं महत्वाचं वाटतं की डेंटिस्ट हे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, पण पहिल्या 3 वर्षात मेडिसिनचे जे महत्वाचे विषय आहेत, मेडिसिन, सर्जरी, पॅथॉलॉजी, एनाटॉमी, हे सगळे विषय डेंटिस्ट्रीला असतात. आम्ही ते सगळे शिकतो. कारण मी म्हटलं असं तुला दातांना वेगळं काढता येत नाही, त्यामुळे जो दातांवर परिणाम आहे बाकीच्या औषधांचा, बाकीच्या तुमच्या स्वास्थ्याचा, मानसिक शारीरिक जे कोणत्या व्याधी असतील तो दातांवरही होतो. त्यामुळे हे मेडिकल हिस्ट्री घेणं आणि पेशंटने देणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यावर बरीच काही काही ट्रीटमेंट मॉडिफाय होऊ शकतात.

0: मी आता सांगताना वारंवार जाणवतंय की या दातांबरोबरच हिरड्यांची निगा राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर या हिरड्यांचे काही प्रकार सुद्धा असतात का, आणि मग तेव्हा खबरदारी घेणं काय गरजेचं आहे?
1: प्रकार म्हणजे आपल्या हिरडीला मी पहिलेही म्हटलं तसं प्रोटोटाईप्स असतात, म्हणजे एक थिन असतं, पातळ असते. कोणत्या कोणत्या हिरड्यांमध्ये काही काही अनुवंशिकतेप्रमाणे आलेले असे काही बॅक्टेरिया असतात की ते आतमध्ये असतातच, त्यामुळे मग त्यांना जास्ती काळजी घ्यावी लागते. सो हा हिरडीचा प्रकार कोणता आहे, जाड आहे, थिक आहे का थिन आहे, पातळ असतात, मग त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ट्रीटमेंट करताना जास्ती काळजी घ्यावी लागते डेंटिस्टला.
0: अच्छा,
1: की पातळ हिरडे आहेत त्यांना कोणत्याही बाजूच्या दाताला जसं धक्का नाही पोचवला तसं हिरडीला पण कमीत कमी धक्का पोचायला पाहिजे. कधी कधी काही काही हिरड्यांमध्ये बरेचसे पहिल्या लहानपणी काही औषधं दिल्यामुळे सेवनामुळे दातांना रंग चढतो.
0: अच्छा,
1: तसं हॉर्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो त्यामुळेही हिरड्यांमध्ये बदल होतात गर्भधारणेच्या आधी नंतर. आणि काही काही औषधांचा परिणाम हिरड्यांवर होतो, हिरड्या एनलार्ज होतात, त्याला आमच्या मेडिकल भाषेत जिंजाइवल हायपरप्लेसिया म्हणजे गम्स ग्रो होतात, जास्ती मोठे झाल्यासारखे वाटतात.
0: हो,
1: बीपीच्या म्हणजे गोळ्यांमुळे जास्ती दिवस खाल्ल्यानंतर किंवा लोकांना आकडी येते एपिलेप्सी म्हणतो आपण, तर त्याच्यावर ज्या गोळ्या दिल्या जातात त्याच्याने बरेच वर्ष जेव्हा त्या गोळ्या सेवन करतात पेशंट तेव्हा त्यांच्यामध्ये हे काही काही प्रकार म्हणजे जिंजाइवल हायपरप्लेसिया हा प्रकार पाहिला जातो. सो हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा हे आपल्यामध्ये ती काही मेडिकल कंडिशन असेल तर ती डेंटिस्टकडे जाऊन मग त्या हिरडीवर काय परिणाम होतोय हे पाहून हिरड्या स्वच्छ ठेवण्याचं काम मग डेंटिस्ट तुम्हाला सुचवू शकतो. त्याच्यासाठी काही औषधं असतील का तीही सुचवू शकतो.
0: नक्कीच नक्कीच. आणि अगदी साधं सजे सगळ्यांच्या बाबतीत होत असेल किंवा होतच, मी असं म्हणेन की दात घासताना हिरडीला लागला ब्रश, तर अशा वेळेला काय करावं पटकन किंवा काय सांगाल?
1: मेन म्हणजे दात घासण्याची पद्धतच शिकून घ्यावी म्हणजे हिरडीला कमीत कमी त्रास होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरड्यांमधनं रक्त येणं म्हणजे हिरड्यांमध्ये अडकलेलं घट्ट होणं, आपण टार्टर म्हणतो त्याला साधारण सामान्य माणसांच्या भाषेत, त्याला आम्ही कॅल्क्युलस म्हणतो. तर ते जेव्हा आतपर्यंत रुतलेलं असतं आपण दाखवलंच नाही 3-4-5 वर्ष, मग काही खाल्ल्यानंतर ब्रशिंग केल्यानंतर लोक सहज म्हणतात की डॉक्टर माझ्या हिरड्यांमधनं ब्लिडिंग होत आहे. आता हे स्वच्छ ठेवण्यासाठी ना एकदा तर प्रोफेशनल क्लिनिंग करून घ्या तेव्हा तुम्हाला डॉक्टर ब्रशिंग शिकवतात. हिरड्या कशा स्वच्छ ठेवायच्या त्याच्यासाठी काही काही ना उपकरणं आहेत ज्याला आपण डेंटल फ्लॉस म्हणतो. तर ही उपकरणं ह्याचा वापर कसा आहे हे समजून घ्यायला लागतो. तुमच्या दातामध्ये हिरडीचा आकार कसा आहे दोन दातांमधला आणि त्याला कोणतं सुटेबल आहे फ्लॉस ब्रश अजून एक असतं वॉटर फ्लॉसर, तर हे प्रकार समजून घेऊन त्यांच्याकडनं शिकून घेऊन करणं हे जास्ती सुयोग्य ठरतं.
0: बरोबर बरोबर.
1: त्यामुळे हिरडे आपले चांगले ठेवता येतात अजून चांगल्या प्रकारे.
0: दातांचं आणि पर्यायाने या हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबद्दल काय सांगाल आपण?
1: एक म्हणजे ब्रशिंग केलं गेलं पाहिजे दोन वेळा. पहिल्या भागात जसं आपण म्हटलं होतं की सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्टच्या नंतर करणं शक्य असेल तसं करा, रात्री झोपण्याच्या आधी. वॉटर फ्लॉसर, इंटरडेंटल ब्रश किंवा फ्लॉस हे जे आहेत हे प्रकार आहेत हे आपण आपला प्रयोग करू नये, कोणता आपल्यासाठी उपयुक्त आहे हे डेंटिस्टकडनं जाणून घ्यावं, ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात. प्लस हिरड्यांना लावायला काही काही चांगले क्रीम्स येतात त्यांना घट्ट करण्यासाठी वगैरे. सो हे करणं गरजेचं आहे. काय करू नये तर आपलं आपण पिन काड्या ह्या आपल्या आपण घालू नये बरे, आणि मग त्याच्यामुळे दुखापत इजा जी होते ना ती आम्हाला मॅनेज करणं खूप कठीण
0: जात.
1: आणि लोक म्हणतात की नाही थोडंसंच केलं होतं पण त्याचं कधी कधी ना इन्फेक्शन पसरतं हिरडीला सूज आलेले असताना. कधी कधी कोणी कोणी ते फोडण्याचा प्रयत्न करतात आपापल्या ह्याच्या, तर हे जे सेल्फ उपाय असतात ना ते कधी कधी हानिकारक ठरतात. तुम्हाला तुकतंय काही अडकलंय तर ताबडतोब दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्यवस्थित करून उपाय घ्यावा.
0: खरं आहे तुम्ही म्हणताय ते, आणि असं वेळोवेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशीच काळजी गर्भधारणेच्या आधी आणि नंतर घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घ्यावी दातांची आणि हिरड्यांची सुद्धा त्याच्याबद्दल काय सांगाल त्या ट्रीटमेंट बद्दल?
1: गर्भधारणा जेव्हा आपण विचार करतो कन्सेप्शन आणि त्याच्या पुढे फॅमिली एक्सटेंड करण्याचा हा एक मोठा टप्पा असतो स्त्रीच्या आयुष्यातला. सो मी समजेन की जसं बाकीच्यासाठी काउन्सिलिंग होतं तसं डेंटल काउन्सिलिंग प्रायर टू, जसं गायनेकोलॉजिस्ट काउन्सिल करतात तसं डेंटल काउन्सिलिंग प्रायर टू द कन्सेप्शन, फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली एक्सटेन्शन, गर्भधारणा व्हायच्या आधी हे एकदा इयरली चेकअप, त्यामध्ये आम्ही 3

0: गोष्टी सांगतो. एक म्हणजे फुल माउथ एक्सरे.
1: ओके,
0: बरोबर आहे. कारण नंतर ते काढता येणं थोडं कठीण असतं, आपल्याला नाही काढू शकत आपण एक्सरे. एकदा फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये नाही, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये अलाव करतो, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये नाही. सो जे करता येणं तेव्हा बंधनकारक ठरतं ते तुम्ही आधी करून घ्या. अक्कल दाढा ज्या किडलेल्या आहेत, दातांचं क्लिनिंग हे करून घ्या. काही पोटेन्शियल म्हणजे पुढे कधी कधी प्रॉब्लेम्स येणार असतात. आता ती कीड छोटी आहे पण नंतर प्रॉब्लेम येऊ शकतं असं जर का काही दिसलं तर ते

0: असेल तर तुमचा तो काळ सुखकर आणि शांततेत जाईल.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट मी सांगेन की कोणतेही सप्लिमेंट स्वतःच्या स्वतःच्या डोक्याने घेऊ नये, कारण ते काही चालतात काही चालत नाहीत. तर जसं गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्याल, डेंटिस्टचाही सल्ला घ्यावा, फ्लोराईड टूथपेस्ट वापरू शकता. साधारण असा नियम असतो की पहिल्या 3 महिन्यात गर्भधारणा झाल्यानंतर रुटीन प्रोसिजर्स आपण करू शकतो, इमर्जन्सी आणि रुटीन. कोणत्याही मेडिसिन जसं की आपण म्हणतो साध्या पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स, हे सगळे हानिकारकच असतात बालकासाठी, त्याच्यात आपल्या प्लेसेंटा वाटे जाणारच असतात. सो ते न घ्यायला लागावं अशी अपेक्षा असते. सो म्हणून सगळ्या ट्रीटमेंट आधी करून घ्यायला हव्यात. दुसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये आपण काय काय प्रोसिजर्स करू शकतो, तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये पुन्हा इमर्जन्सी प्रोसिजर्सच अलाउड असतात. अजून एक चौथा मुद्दा मला सांगायचा आहे की दात दुखायला लागला, समजा ह्या पलीकडे जाऊन काही समस्या उद्भवली प्रेग्नंट लेडीमध्ये, तर कंटाळा करू नये किंवा आता काहीच करता येणार नाही या भीतीने तसंच ते चालूच ठेवू नये. तुम्ही डेंटिस्टकडे जा, त्याच्यातनं उपाय काही ना काहीतरी काढता येतो. तुम्ही घरीच थांबलात आणि आता काहीच होणार नाहीये म्हणून मी तसंच सहन करते असं झालं तर ते इन्फेक्शन जास्ती वाढू शकतं. आणि अशा वेळेस आम्ही 1-2 केसेस पाहिले आहेत की अगदी डिलिव्हरीच्या आधी आम्हाला दात काढायला लागतोय, डिलिव्हरी आधी का दात आधी.
1: अरे बाप.
0: सो अशा काही काही केसेस ह्या त्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा तुम्ही तसंच ठेवल्यामुळे, तर तसं करू नका, मदत मिळेल तुम्हाला. फक्त शक्यतो गर्भधारणा व्हायच्या आधी एक डेंटल काउन्सिलिंग, डेंटल चेकअप मॅन्डेटरी ठेवा.
1: अगदी खरं आहे. आणि आपण ही सगळी काळजी एकीकडे घेत आहोत, असंच एक आपल्याला समस्या जाणवते ती म्हणजे अक्कलदाढीच्या वेळेला. एक तर ती सगळ्यात उशिरा येते, साधारणपणे 10 वर्षाच्या नंतरच ती आपल्याला दिसते अक्कलदाढ आलेली. मग ते हळूहळू येते, येताना दुखते किंवा मग कालांतराने, त्याच्यातही काही समज गैरसमज बरेचसे असतात. तर काय सांगाल की ती काढून टाकणं गरजेचं आहे किंवा कधी काढावी ती?
0: अक्कलदाढ हा आपला एक्स्ट्रा ऑर्गन आपण म्हणू शकतो. उत्क्रांती झाली तसं त्यांना पहिले अक्कलदाढ गरजेची होती, एका साईडला 3 दाढा हव्या होत्या, तेवढे खायचे ते रॉ फूड जेव्हा आपण खातो. आता आपण शिजवलेलं अन्न खातो त्यामुळे अक्कलदाढ जबड्याचा आकार छोटा झाला, पर्यायाने अक्कलदाढेला यायला जागाच नाही उरली. साधारण 18 ते 27 ते 30 ह्या दरम्यान अक्कलदाढ येते, 17 ते 30 म्हणू शकाल. ते आपल्या जबड्यामध्ये जागा नसेल की मग ती येत नाही, शेजारच्या दातांना थोडं प्रेशर तसं अप्लाय करते कारण तिला यायला जागा नसते. सो समज असे असतात की अक्कलदाढ काढल्याने माझ्या डोळ्यांना काही त्रास होईल का किंवा कानाला काही, मी म्हणेन न काढल्याने जास्ती त्रास होतात. अडकलेल्या अक्कलदाढा या मेन म्हणजे त्या येताना 2-3 त्रास घेऊन येतात बरोबर. एकदम आरामात आल्या आणि त्रास झाला नाही तर तुम्ही लकी आहात, पण नाही तर आपल्याला आ करताना त्रास होतो, जबडा उघडताना त्रास होतो, मधनं मधनं त्रास होतो, दररोज नाही. तिथे गाल चावला जातो, अर्धवट आलेली अक्कलदाढ, त्या दाढेचं टोक गालाला लागतं आणि सतत गाल चावल्यामुळे तिथे अल्सर्स होऊ शकतात. सो हे जे आपल्याला असं वाटतं की ते येणारच नाहीये, कधीतरी येईल, हे गैरसमज आहेत किंवा डोळ्यावर परिणाम किंवा कानावर, तसं नाही. ते आल्या तर व्यवस्थित येतात, नाही आल्या तर त्यांना काढावं लागतं. तशाच आत राहिलेल्या दाढा या कधी कधी पुढे जाऊन सर्कमस्टन्सेस म्हणू किंवा पर्सेंटेज म्हणू, त्याच्यामध्ये काहीतरी अशी सिस्ट किंवा अजून काही इन्फेक्शन तयार होऊ शकतं. तर किडलेल्या अक्कलदाढा, अर्धवट आलेल्या, वाकड्या तिकड्या आलेल्या ह्या वेळच्या वेळी सल्ल्यानी सल्ला घेऊन एक्सरे काढून काढून टाकाव्यात.
1: बर.
0: हा समजा तसा असेल की आपण ऑब्झर्वेशन खाली काही काही ठेवू शकतो, तशा त्या आम्ही ठेवतो ऑब्झर्वेशन खाली, त्याप्रमाणे त्याच्यावर उपाय करावा, पण जाऊन दाखवावं. जोपर्यंत दाखवत नाही आणि एक्सरे काढत नाही, कारण ती अक्कलदाढ दिसत नसते बरेच वेळा तोंडात, पण दुखत असतं, तर मग ते आपल्याला निदान करणं गरजेचं आहे.
1: बरोबर. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे जसं माणसाची उत्क्रांती होत गेली तसा जबड्याचा आकारही तो बदलत गेला. आणि मग इथे तुम्ही आता सांगितलं की अक्कलदाढ येताना काहीतरी त्याचं टोक सतत गालाला चावलं जातं त्याच्यामुळे किंवा दुखतं, किंवा बऱ्याच जणांना ना सवय असते म्हणा किंवा तो एक खाताना त्यांचा एक भाग होऊन जातो की खाताना हमखास गाल चावला जातो. तर हे चावणं कितपत अयोग्य आहे आरोग्यासाठी आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन भविष्यात काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात?
0: गाल चावण्याच्या जसं म्हणतो जेव्हा दात नाहीयेत किंवा अक्कलदाढ येते किंवा त्या दातांची ठेवण विचित्र असल्यामुळे गाल पकडला जातो, आपले बाजूचे दात हे गाल बाजूला ठेवतात चावताना, पण ते नसतील किंवा अक्कलदाढ येत असेल तर तो चावला जातो. सततच्या चावल्या जाण्याने तिथे ना लालसरपणा येतो, चट्टा उमटतो, अल्सर येतो. आणि स्टडीज किंवा अभ्यासाने हे कळलंय की सतत त्या स्किनला समजा इरिटेशन झालं दातामुळे किंवा चावल्यामुळे तर तो लाल पांढरा चट्टा हा त्या स्किनच्या भागामध्ये बरेच काही काही असे चेंजेस घडवतो बऱ्याच कालांतराने की ते कधी कधी हानिकारक

0: कसू शकतात. आणि चावल्यामुळे काय होतं, त्या तो अल्सर सतत राहतो, त्यामुळे तिथनं चावताच येत नाही, पुन्हा पुन्हा त्याच्यावर आघात होत राहतो आणि रक्त येऊ शकतं. ते बरं झालं नाही तर पुढे कॅन्सर मध्ये हा वर्स्ट म्हणजे आपण म्हणतो तसं अगदी शेवटची पातळी ही गाठू शकते. त्यामुळे डेंचर लागणे, दाताचा भाग लागणे, ब्रिजचा भाग लागणे आणि गाल चावला जाणे हे जर का असेल तर प्लीज हे होईल बरं अशावर राहायचं नाही. ते जाऊन दाखवायचं आणि तो का चावला जातोय ह्याचं निवारण करून घ्यायचं तज्ञांकडनं.
1: तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे ब्रिज आहे किंवा इम्प्लांट आहे, तसंच कवळी सुद्धा. तर एक साधारण 50 ओलांडून गेली किंवा 60 झाली की हल्ली अशा केसेस आपल्याला पाहायला मिळतात. तर कवळी, ब्रिज आणि इम्प्लांट हे बसवताना घ्यायची काळजी आणि हे योग्य वेळ डॉक्टरला दाखवणं किती गरजेचं आहे त्याबद्दल काय आपण सांगाल?
0: तुझा शेवटचा प्रश्नाचा जो भाग आहे तो पहिले घेईन. योग्य वेळी दाखवल्याने हा जो प्रवास आहे हा थोडा अजून सोपा
1: बर
0: आणि सरळ होतो.
1: हा,
0: ब्रिज म्हणजे काय असतं तर वी आर ब्रिजिंग द गॅप. जो आपला दात नसतो ते जे आहे नदी म्हणतो तसं, ती पोकळी आपण भरताना दोन दातांचा सपोर्ट घेतो, सहारा घेतो आणि तो बसवतो. तो फिक्स्ड बसलेला असतो हा प्रकार, सो त्याला ब्रिज म्हणतात. कवळी म्हणजे हिरड्यांच्या आणि हाडाच्या सहाय्याने वरवर बसलेली असते ती. त्याला मुळं नसतात कवळीला, आपल्या दातांना मुळं असतात नैसर्गिक दात. आणि तिसरा भाग म्हणजे इम्प्लांट किंवा कृत्रिम दंतरोपण ज्याला आपण म्हणतो, की तो जो इम्प्लांट आहे हा एक स्क्रू असतो टायटेनियमचा, सोप्या भाषेत सांगायचं, आणि तो आपल्या हाडामध्ये जातो, त्यावर एक कॅप होते. सो ब्रिज आणि इम्प्लांट हे फिक्स्ड पर्यायांमध्ये मोडतात. कवळी हे काढा घालायचे, मग ती दोन दातांची असू दे नाहीतर पूर्ण कवळी असू दे. हे करायच्या आधी जर का नैसर्गिक दात वाचवले तर ब्रिज करावा लागणार नाही किंवा कवळी करावी लागणार नाही. आणि 50-55 जरी आपण म्हटलं तरी वय खूप लहान असतं. साधारण आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी ही 75-80 पर्यंत समजतो, कारण की मेडिकलचे बरेच एवढे छान छान उपाय पद्धती आहेत ऍडव्हान्स्ड, आपलं आयुष्य वाढवण्यासाठी ते काम करतात. त्यामुळे दातांचंही आरोग्य तिथपर्यंत टिकायला हवं असेल तर एक म्हणजे नैसर्गिक दात चांगले ठेवणे, रेग्युलर फॉलोअप करणे, आणि आधी कीड लक्षात आली तर रूट कॅनल अवॉइड करता येतं. इम्प्लांट अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा आपण दात वाचवू. कवळी अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा नैसर्गिक दात वाचवून ठेवू. सो 50-55-60-70 ह्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना माझं असं म्हणजे रिक्वेस्ट आहे की आता काय काय काही गरजेचं नाहीये, काढून टाकू असं करू नका. उपचार पद्धती आहेत त्या समजून घ्या आणि त्याप्रमाणे दातही वाचवा, आणि त्यांना पर्याय नसेल तर मग ह्या उपचार पद्धती आपल्याला करून घ्याव्या लागतात.
1: नक्कीच, आणि प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं, अगदी तसंच तुम्ही सांगितलं. आता ह्या दातांच्या बाबतीत आणखीन काळजी घ्यावी लागते ती म्हणजे खेळाडूंना, ते सतत धावत असतात किंवा काही असे खेळ ज्यामुळे तोंडावरती आघात होण्याची शक्यता असते, तर तिथे त्या दंतवैद्यांचा सल्ला कसा महत्वाचा ठरतो?
0: खेळाडूंमध्ये आपण प्रकार पाहिले तर पहिला प्रकार असतो की कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स मध्ये, की बॉक्सिंग आहे, असे जे जिथे जवळ येऊन एकमेकांशी खेळलं जातं त्या केसेसमध्ये आम्ही त्यांना एक दातांना काहीही इजा होऊ नये किंवा तोंडालाच माउथ गार्ड्स म्हणतात त्याला, ते आपण बनवून तज्ञांचा सल्ला घेऊन बनवून ते घालावे लागतात त्या लोकांना. स्विमर्सना पण घालावे लागतात, कारण स्विमिंगमध्ये जे क्लोरीन वगैरे पाण्यामध्ये असतं काही प्रमाण त्याचं बदललं तर बऱ्याच वर्षांनंतर असे आम्ही अभ्यासानी निष्कर्ष काढलेत की कदाचित त्यांच्या दातावर परिणाम होतो. सो अशा ज्या कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स मध्ये आहेत त्यांना हे गार्ड्स कंपल्सरी आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी जेव्हा तो काही परफॉर्मन्स देणार असेल, मॅच असेल, तेव्हा त्यांची एकाग्रता ही सर्वात जास्त महत्वाची असते, कोणताही खेळ असो. मग ती कमी कशामुळे होऊ शकते? तर दात दुखीमुळे, काही दातांच्या समस्यांमुळे ती होऊ शकते. तर माझं म्हणजे म्हणणं असं आहे किंवा रिक्वेस्ट आहे की त्या सगळ्यांनी ना इयरली चेकअप जास्ती व्यवस्थित करावा, ऍटलीस्ट तुमच्या मॅचच्या आधी. म्हणजे जसं बाकीचा हेल्थ चेकअप होतो तसा दातांचा चेकअप व्हावा किंवा आता करतही असतील, आणि मग फिलिंग्स किंवा दात हिरड्या स्वच्छ करून घेणे हे आधी केलं की त्यावेळेला त्यांना त्रास होणार नाही, त्यांची एकाग्रता त्यांच्या मॅचमध्ये राहील.
1: बरोबर.
0: सो हे खेळाडूंमध्ये जास्ती आहे. काही काही खेळाडूंमध्ये जिमला किंवा वेट लिफ्टिंग हे जे करतात ह्या आत्ताच्या काळामध्ये हे खूप वाढलंय. इवन साधारण सामान्य लोक पण आपण जिमला जातो योगा वेट लिफ्टिंग, तेव्हा तुम्ही दातांवर एक्सेसिव्ह वेट उचलताना किती भार देताय किंवा तुम्ही तो भार जातोय, रादर देत नसतात तो जात असतो, तर तो त्याच्याकडे लक्ष देणं हल्ली आम्हाला गरजेचं वाटायला लागलंय. आम्ही बरेच वेळा हिस्ट्रीमध्ये विचारतो की तुम्ही जिमला जाता का, कारण सबकॉन्शियस लेवलवर आपल्या

0: नकळत आपण ते दात एकमेकांवर ठेवतो आणि ते घट्ट असे दाबले जातात, त्याच्यामुळे सुद्धा दातांची वरची लेअर घासली जाऊ शकते. तर तुम्ही एक्सेस वेट लिफ्टिंग जिमिंग जेव्हा करता तेव्हा ही काळजी घ्यावी, आणि जाऊन आल्यामुळे तुम्हाला हा अवेअरनेस येऊ शकतो, डेंटिस्ट सांगू शकतो की तुम्ही दात जास्ती जोरात एकमेकांवर ठेवताय. सो ह्या काही काही काळजी खेळाडूंमध्ये घेणं गरजेचं आहे. आहार तर आहेच त्यांच्यासाठी महत्वाचा, फायबर इंटेक जास्ती. मला अजून एक मुद्दा मांडावा वाटतो की ह्या सगळ्या लोकांमध्ये ना जे मॅच खेळतात किंवा खूप वरच्या लेवलवरचे स्पोर्ट्स खेळाडू असतात प्रोफेशनल स्पोर्ट्स मध्ये एनर्जी ड्रिंक्स प्रोटीन रिच सप्लिमेंट देतात, तर ही सुद्धा थोडी सल्ल्याने घ्यावी. त्या एनर्जी रिच ड्रिंक्स मध्ये ऍसिड पीएच कधी कधी होऊ शकतो तोंडातला, म्हणजे आपल्या तोंडामधला जे थुंकीचा एक पीएच असतो ते कधी कधी कमी व्हायला लागतो, आणि मग त्याच्यामुळे आपल्या आतल्या गालाच्या आतल्या त्वचेवर दातांवर दातांचा एनॅमल जाण्यावरही परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा,
0: हे सगळं जास्ती प्रमाणात झालं तर ह्याचं संतुलन ठेवावं फक्त खेळाडूंनी.
1: नक्कीच. आणि तुम्ही आता म्हणाल की हल्ली सजगता वाढलेली आहे लोकांमध्ये सुद्धा, त्याच्यामुळे जिमकडे जाणारी मंडळी आहेत, तसंच सोशल मीडियाचा खूप छान वापर करणारी अनेक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात की कुठेही बाहेर जायचं म्हटलं किंवा अगदी लग्न समारंभ असेल किंवा अगदी स्वतःच लग्न असेल तर माझ्या लग्नात बाबा माझे फोटो छान यायला हवे, माझी स्माईल खूप छान दिसायला हवी, याकडे खूप सजगतेने बघतात. अर्थात बघायला हवं, काहीच हरकत नाही, पण अनेक जण काय करतात कुठला तरी फोटो असतो आणि मग तो घेऊन डॉक्टरकडे येतात, डॉक्टर माझे दात असे एवढे छान होऊ शकतात का, एक तर ते 11th hour येतात, दुसरी गोष्ट अशी किंवा मैत्रिणीने किंवा मित्राने केलेलं असतं आणि मग ते त्यांनाही तसंच करून हवं असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना किती अप्लाय होतात आणि सध्या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती दिसून येतो आहे.
0: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपण अमान्य करूच शकत नाही, सगळ्यांवर आहे, सगळ्या वयोगटांवर आणि सगळ्या प्रकारच्या, म्हणजे सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे तो म्हणतात ना असं एखाद्यावर असं हावी व्हावं तसा तो सोशल मीडिया आहे. फक्त ह्याचा आपण कशा प्रकारे म्हणजे विपर्यास होत नाही ना हे बघायचं, किंवा ऍज डेंटिस्ट किंवा डॉक्टर्स किंवा त्यातले तज्ञ म्हणून आम्ही त्यांना गाईड करतो की ही दोन बोटं सारखी नाहीत, त्यामुळे दुसऱ्या माणसामध्ये हे स्माईल जे आपण चांगलं करतोय ते जे काही झालं ते तुमच्यामध्ये होऊ शकेल की नाही यासाठी ना आम्ही मापं घेतो, काही फोटो घेतो आणि मग आम्ही प्रत्यक्ष करून पाहतो की हे बदल शक्य आहेत का. दुसरा भाग म्हणजे वेळ, तू जसं म्हणालीस की 11th hour अगदी उद्या किंवा एका महिन्यात लग्न आहे आणि इतके वाकडे तिकडे दात आहेत की ते सरळ करून हवेत, तर आम्ही त्यांना समजावतो की बाबांनो हे सगळं शक्य आहे पण हे लग्न झाल्यानंतर करा शांततेत. तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळा दातांचा कलर बदलण्यासाठी लोक येतात बरं का, ब्लिचिंग ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, तर मला इथे सांगायचं वाटतं की ओके ब्लिचिंग ट्रीटमेंट्स ह्या अवेलेबल आहेत, चांगल्या सल्ला घेऊन त्या अगदी व्यवस्थित करू शकतात, फक्त त्यालाही आपण कसं खाली एसआयपी शेअर मार्केट ह्या सगळ्या डिस्क्लेमर्स कसे असतात की नाही, त्यासाठी डिस्क्लेमर्स असतात ते त्या जाहिरातीत किंवा त्या सोशल मीडियावर टाकलेले नसतात, ते आम्ही समजावतो की प्रत्येकाच्या ह्याला आम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. अगदी लग्नाच्या 4-5 दिवस आधी सगळ्यांना शक्य होईल असं नाही, ज्यांना शक्य होतं त्यांना आम्ही करून देतो, ज्यांना नाही शक्य होत त्यांना आम्हाला समजावं लागतं की ह्याला वेगळे बदल गरजेचे आहेत. आणि ह्या सगळ्याच्या आधी मी सांगेन की हे असे 11th hour बदल करायचे नसतील ना किंवा धावाधाव करायची नसेल तर रेग्युलर डेंटल चेकअप करून घ्या. सर्वात पुन्हा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर का हे तुम्हाला आधी समजलं तर तार लावायचे का, स्माईल डिझायनिंग तारेने होणारे का नुसतं आपण कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणतो ह्याच्याने होणारे का, हिरड्या त्याला साथ देणार आहेत का, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून करणं आणि 2-3 महिन्यासाठी न करता जास्ती सस्टेनेबल ट्रीटमेंट देणं हे जास्ती गरजेचं, आणि दातांना निरोगी ठेवून ट्रीटमेंट करणं हे जास्ती महत्वाचं ठरतं. अगदी ते आम्हाला त्यांना समजवायला लागतं बरेच वेळा.
1: दात म्हणा हिरड्या म्हणा यांचा लॉंग टर्म कसा विचार करता हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो की कळीचा मुद्दा किंवा जो अगदी आपण बोल्ड इटालिक अंडरलाईन करू असं म्हणजे तंबाखू दारू आणि असे निकोटीनयुक्त पदार्थ टाळणं सगळ्यात गरजेचं आहे, याच्यामुळे काय काय गंभीर दूरगामी परिणाम होऊ शकतात काय सांगाल.
0: निकोटीन, तंबाखू, पान, सुपारी, खैनी, त्याच्या वेगवेगळे प्रकार असतात आणि अल्कोहोल किंवा दारू ह्या सगळे व्यसनाधीन पदार्थांमध्येच ऍक्च्युली मोडतात. हे मुळात कितीही कमी प्रमाणात घेतलं तरी हानिकारकच, आणि ते कोणत्याही प्रकाराने घेतलं तरी ते हानिकारक. म्हणजे बऱ्याच बायका म्हणतात की चहाची तलफ म्हणून मी ती मिश्री चोळते, मी स्वच्छ करायला वापरते, पण ती मिश्री ही हानिकारकच दातांसाठी, सो ती वापरणं बरोबर नाही ते नाही. आता ह्यामध्ये कसं असतं, टप्पे असतात. पहिले ना तलफ म्हणून घेतात, मग थोडंसं त्याचं प्रमाण वाढलं की

0: म्हणजे दातांवर पिवळे चट्टे, त्याचा कलर यायला लागतो पान किंवा तंबाखू खाल्ल्याने किंवा सिगरेट स्मोकिंगने. हे तंबाखूचे जे छोटे छोटे कण असतात ते दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पर्यायाने आणि हाडामध्ये जाऊन रुततात, बसतात. जसे स्मोकिंग आपल्या लंग्ससाठी हानिकारक आहे, फुफ्फुसांमध्ये जसे जाऊन बसतात तसे दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पण जाऊन बसतात. बऱ्याच वर्षांनंतर त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात, थुंकी कमी व्हायला लागते, कोरडेपणा वाढतो. सर्वात मोठा परिणाम आम्ही तंबाखू खाणाऱ्या माणसांमध्ये पाहतो म्हणजे मुख कर्करोग. दुसरा म्हणजे OSMF म्हणतो आमच्या भाषेत आम्ही. गालावर आतल्या भागांमध्ये इतका कडकपणा, हे जे स्नायू असतात ते घट्ट निबर होत जातात, कातडी आतली निबर होते, चट्टे उमटतात आणि ते आ करताना त्रास देतात.
1: अरे
0: आणि म्हणजे अक्षरशः असे आम्ही प्रकार पाहिलेत किंवा अशी उदाहरणं पाहिलेत की 30-35 वर्षांनंतरच्या सेवनानी कर्करोग तर आहेच, तोंडाचा, घशाचा कर्करोग, जिभेचा आणि मग हे सगळे हे फास्ट स्प्रेडिंग कॅन्सर्स आहेत. हे बाकीच्या अवयवांवर पण तितकाच
1: गंभीर
0: परिणाम करतात, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि OSMF किंवा जे स्नायू घट्ट करणारा जो प्रकार आहे हाही होतो तंबाखूमुळे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, स्मोकिंग नुसतं तो माणूस करत नसतो, आपण ज्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, आजूबाजूची मुलं असतील, मोठे वयोवृद्ध असतील किंवा इव्हन आपल्या बरोबरचे सहकारी असतील त्यांनाही ते हानिकारकच ठरतं. आणि अल्कोहोलमुळे रक्तामधली तर शुगर कमी होते असं म्हणतात, पण तरी सुद्धा सलायवा किंवा थुंकी ही कमी होते. त्याच्याने त्याच्यामध्ये आम्ल पदार्थांचं किंवा ऍसिडिक पदार्थांचं प्रमाण हे खूप जास्ती असतं आणि त्यामुळे दातांचं एनॅमल आपलं वेअरडाऊन लवकर होतं, झीज जास्ती होते. अल्कोहोल इंटेकचा प्रमाणाबाहेर किंवा थोडंफार प्रमाण वाढलं तर आम्हाला बरेच काही काही इंजेक्शन द्यायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. हेही आम्ही पाहिलंय. त्यांची दातांची ट्रीटमेंट करणं ही प्रचंड त्रासदायक ठरतं आणि मुळात व्यक्ती त्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याला म्हणतात तसं समजवणं, त्याच्याकडनं तो रिस्पॉन्स घेणं किंवा कोऑपरेशन घेणं हे सगळंच कठीण होतं. जसं बाकीच्या अवयवांवर परिणाम तसंच आपल्या हिरड्यांवर, दातांवर आणि दुर्गंधी येणं, त्याच्याशी बोलू न शकणं, त्याच्याशी संवाद साधताना येणं, हे छोटे छोटे बरेच प्रकार तर पाहतोच पाहतो. तर ह्या सगळ्याचं सेवन हे करूच नये.
1: दातांची आणि या हिरड्यांची काळजी घेताना काही महत्वाचे मुद्दे अगदी समोर येतात. जाण्याआधी तुम्ही या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श कराल का आणि या एक टिप्स म्हणून सगळ्या श्रोत्यांना काय काय सांगाल?
0: नक्कीच. सर्वात पहिले म्हणजे दातांचं आरोग्य, हिरड्यांचं आरोग्य आणि पर्यायी जबडे आणि हाडांचं आरोग्य हे आपल्या बाकीच्या स्वास्थ्याप्रमाणेच म्हणजे बाकीच्या अवयवांप्रमाणे इतकंच महत्वाचं आहे. तोंड हा आरसा आहे, जसं आपण म्हणतो की बरेचसे आपल्या व्याधी किंवा मेडिकल कंडिशन्स ह्या तोंडामध्ये दिसतात आणि तोंड हे आपण सर्वात जास्ती वापरतो पण सर्वात नेग्लेक्टेड असतं. त्यामुळे हा आपण जितके वेळा आपल्या जिभेचे चोचले पुरवतो तेवढे वेळा आपण त्याची स्वच्छता करत नाही, त्यामुळे स्वच्छ ठेवणं आणि चूळ भरणं मेन म्हणजे सोप्पातला सोप्पा उपाय आणि 2 वेळा ब्रश करणं, रिपीटेटिव्ह फॉलोअप करणं 6 महिने, वर्षभर, 1 वर्ष, 1.5 वर्ष हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट जसं मी पहिले म्हटलं, गर्भधारणेपूर्वी एक काउन्सिलिंग करून घेणं हे सर्वात जास्ती महत्वाचं, डेंटल काउन्सिलिंग. तसंच लहान मुलांना डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढी ती आई सहज डेंटिस्टकडे जाईल ते छोटं बाळ किंवा छोटं मूल मोठं होता होता त्यालाही ती सवय अंगीकारायला सोपं जातं आणि त्याचा जो फिअर फॅक्टर असतो तिथे बसण्याचा, तिथे आवाज येतो त्याचा, हाही हळूहळू नाहीसा होईल. कारण हे सगळं आपल्या आपल्या फिअर ऑफ अननोन किंवा प्रतिमेनी किंवा ऐकिवात ना आपण ते भय आणलेलं असतं तर ते सोपं होईल. तसंच दुसरा गट हा 50-55 वरच्या लोकांचा की आता गरज नाहीये काढून टाकू, ह्याच्याऐवजी पर्याय शोधून घ्या आणि नॅचरल दात जास्ती वाचवा. आहारामध्ये साखर आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं प्रमाण त्याचं संतुलन आखलं की आपल्या दातांवर वाईट परिणाम कमी होतील. कीड लागेल पण फॉलोअपमुळे ती आधी समजेल.
1: बर,
0: त्यामुळे छोट्या ट्रीटमेंटनी तुम्हाला मोठी मदत होईल. जेव्हा तुम्ही दुखल्यानंतर सूज आल्यावर आणि इन्फेक्शन झाल्यावर जाता तेव्हा मरणासन्न स्थितीत असलेला दात वाचवण्याची वेळ येते. आणि जरी तसं असेल तरी सुद्धा नंतर इम्प्लांट्स अवेलेबल आहेत, पण उलटं करायचं नाही की ते अवेलेबल आहेत म्हणून दाताकडे लक्ष द्यायचं नाही असं करू नका.
1: बर,
0: सो हे काही काही गोष्टी मी जास्ती स्ट्रेस देऊन सांगेन की ह्याच्यावर लक्ष द्या,
1: खूप गरजेचं आहे. आणि दातांचं आरोग्य चांगलं असेल, हिरड्या उत्तम आणि मजबूत असतील तर आपण नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकतो आणि आपण मस्त सगळे दिवस अगदी आनंदात घालवू शकतो. डॉक्टर अनघा मुळे आज आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना केलं त्याबद्दल.

श्रोते आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. डॉक्टर अनघा मुळे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा.

मैत्रिणींनो श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादर करते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
1: जी बस थोड़ा सा इंतजार.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थ मंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुथी बंडखोरांचं सौदी अरेबियावर पुन्हा हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क लावता येणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. रुपे डेबिट कार्ड्सद्वारे केलेल्या व्यवहारांचाही यात समावेश आहे. अर्थ मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 व्यवहारांवर बँक किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याबद्दल सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललं आहे. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्याविरुद्ध कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्याकरता आपण वचनबद्ध आहोत असं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. आरत्या तसंच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात घरगुती गणपतींच्या मूर्तींचं ठिकठिकाणी विसर्जन होईल. मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या तलाव समुद्र किनारे तसंच

स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले आहेत. याशिवाय गिरगाव, दादर, जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळावर जीवनरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आलेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालयं, पिण्याचं पाणी, निर्माल्य संकलनाची व्यवस्थाही केली आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो आहे. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या

0: बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या उभारणीबद्दलचा विश्वेश्वरय्या यांचा विचार आजही नागरिकांना प्रेरणा देतो असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे आणि अभियंत्यांच्या योगदानाचा गौरवही केला आहे. संरक्षण आणि संशोधन विकास संस्था DRDO आणि उद्योग क्षेत्रातली भागीदारी भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्राचं जागतिक केंद्र म्हणून उभं करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत विमर्श 2026 या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. क्षेपणास्त्रांपासून ते रडारपर्यंत, लढाऊ विमानापासून ते पाणबुड्यांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये DRDOनं आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र हे पुरेसं नाही तर हा एक संयुक्त प्रयत्न आहे, ही बाब सिंह यांनी अधोरेखित केली.
1: डिफेंस सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए DRDO आज एपेक्स ऑर्गेनाइजेशन है, इस सच्चाई को ही कोई नकार नहीं सकता. हालांकि एक सच्चाई यह भी है कि डिफेंस सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए केवल सरकार या DRDO के प्रयास ही पर्याप्त नहीं है, यह एक कोलैबोरेटिव एफर्ट और यही कोलैबोरेशन ही इस विवर्ष 2026 का कोर मैसेज है. साथियों, DRDO और इंडस्ट्री के बीच की यह पार्टनरशिप ही भारत को डिफेंस मैन्युफैक्चरिंग का ग्लोबल हब बना सकती है. इसके अलावा अन्य कोई दूसरा विकल्प नहीं है.
0: कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhDsह एकंदर 1547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसीरानी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली. हसीरानी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपानं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसांतच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी 2 जागांवर विजय झाल्यानंतर नंदीग्रामची जागा सोडली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी असलेल्या करमवीर सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. करमवीर सिंह याला कॅनडातनं हद्दपार केल्यानंतर नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधातलं एक महत्वाचं यश असल्याचं ते म्हणाले. हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, शस्त्रास्त्र कायदा तसंच पासपोर्ट कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांसह अनेक गुन्ह्यात तो हवा होता. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली होती असं यादव यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणच्या अटी जोपर्यंत अमेरिका मान्य करत नाही तोपर्यंत अमेरिकेशी कसल्याही वाटाघाटी करणार नाही अशी भूमिका इराणनं घेतली. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझेई यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून ही भूमिका मांडली. इराणला तह करायचा आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची अमेरिकेची तयारी आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. त्यावर इराणनं आपली प्रतिक्रिया दिली. येमेनमधल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर पुन्हा एकदा हल्ले केले. सौदी अरेबियानं केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आपण सौदीच्या खमीस मुशायत इथल्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा हुतींनी केला. या हल्ल्यात 13 नागरिक जखमी झाले असल्याचं सौदी अरेबियानं म्हटलंय. दरम्यान आखाती अरब देशांनी इराणसोबत प्रस्तावित असलेली चर्चा पुढे ढकलली असून यामुळे मध्य पूर्वेतला संघर्ष अधिक चिघळण्याची तसंच जागतिक तेल पुरवठ्याला धोका निर्माण होण्याची भीती वाढली आहे. भारत आणि कॅनडा दरम्यान प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींची चौथी फेरी काल नवी दिल्लीत सुरू झाली. येत्या 18 सप्टेंबरपर्यंत ही चर्चा सुरू राहील. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये वस्तुमाल आणि सेवांचा व्यापार, मूळ स्रोतासंबंधीचे नियम आणि व्यापारातले तांत्रिक अडथळे यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल. याआधी या कराराच्या वाटाघाटीसाठीची तिसरी फेरी जुलै महिन्यात ओटावा इथं पार पडली होती. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं परदेशी विद्यार्थी आणि पत्रकारांच्या वास्तव्याच्या कालावधीवर कठोर मर्यादा घालण्यासाठी आणलेल्या नवीन नियमाला मॅसॅच्युसेट्सच्या जिल्हा

0: देशांनी तात्पुरती स्थगिती दिली. या धोरणाची अंमलबजावणी झाली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षण व्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं. या निर्णयामुळे अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारनं यावर्षी जुलै महिन्यात हा नियम मांडला होता. या अंतर्गत परदेशी विद्यार्थी आणि शैक्षणिक कारणासाठी अमेरिकेला भेट देणाऱ्या अभ्यासकांच्या व्हिसावर 4 वर्षांची तर पत्रकारांना जास्तीत जास्त 240 तसंच चीनच्या पत्रकारांसाठी 90 दिवसांच्या वास्तव्याची मर्यादा प्रस्तावित होती. वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडच्या नेत्यांनी काल आपल्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराशी संबंधित एका करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे युनायटेड किंगडमच्या अखंडतेला धोका निर्माण होऊन त्याच्या विभाजनाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल वेल्सची राजधानी कार्डिफ इथं या करारासंदर्भात चर्चा झाली. युकेमधल्या या तिन्ही प्रदेशांमधल्या राजकीय पक्षांनी अधिक स्वायत्तता आणि अंतिमत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. दरम्यान बर्नहॅम यांच्या प्रवक्त्यानं हा धोका फेटाळून लावला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेतही विजय मिळवण्याचं भारताचं लक्ष असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थमंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुती बंडखोरांचे सौदीवर हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जब आप खुद से गुफ्तगु करते हैं. एक श्रोता लिख रहे हैं कि चांदनी रात में जब हम सफर साथ हो तो सिर्फ सफर रास्तों का नहीं होता, वो यादों का सफर बन जाता है. यादों की खिड़की से झांकता हर बीता पल कभी मुस्कान देता है, कभी आंखें नम कर जाता है. मनमीत के साथ तो जीवन के अनगिनत रंग और भी गहरे हो जाते हैं. और हमने आपसे पूछा था मनमीत शब्द से कौन सा गीत. बहुत सारे श्रोताओं ने लिखा है, किसी ने अभिमान फिल्म का गाना लिखा है, किसी ने कुछ लिखा है, और हमारे पास ये गाना है. तो जरा सुनिए ये गाना और बताइए फिल्म का.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा टी20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली गेली. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाही असं यात स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातील FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन केलं जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे निर्णय प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण सुधारणा करता येतील असं सरकारनं म्हटलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF नॉर्म्सप्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. रायगड जिल्ह्यात दिघे इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2

दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. मुंबईत आज दुपारपर्यंत 3 सार्वजनिक, 71 घरगुती आणि 5 हरतालिका अशा एकंदर 79 मूर्तींचं विसर्जन झालं. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले आहेत. याशिवाय गिरगाव, दादर, जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय, पिण्याचं पाणी, निर्माल्य संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी 3रा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याबाबत सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD एकंदर 547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. जवाहर नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात 9वी आणि 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 10 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. इच्छुकांनी cbseitms.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा असं आवाहन नवोदय विद्यालय समितीनं केलं आहे. बेळगाव इथं काल रात्री एका घराला आग लागून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबईत चांदपाडा सेक्टर 1 इथं आज सकाळी एका उपहारगृहात सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटामुळे शेजारच्या 6 दुकानांची छतं उडाली तसंच समोरच्या रुग्णालयाच्या काचाही फुटल्या. यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा अद्याप शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत अवैध विक्रीसाठी नेला जात असलेला नायट्राझेपाम या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नायट्राझेपामच्या 21,000 गोळ्यांसह 64,05,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. हा साठा घेऊन जात असलेल्या 2 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याविरोधात अंमली पदार्थ कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या दोघांविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल असल्याचंही पोलिसांनी कळवलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. आजच्या सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल, तर पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील. मालिकेतला तिसरा सामना गुरुवारी होणार आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतचे युपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी कधी कधी आयुष्यात एखाद्याशी झालेला संवाद हा काही मिनिटांचाच असतो, कदाचित 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं, पण त्या संवादातलं एखादं वाक्य मात्र अनेक वर्ष आपल्यासोबत राहतं. आपण पुढे जातो, नवीन लोक भेटतात, नवीन शहरात आपण जातो, नवीन अनुभव मिळतात, आयुष्य बदलत राहतं, पण अचानक एखाद्या दिवशी तेच वाक्य पुन्हा आठवतं आणि जाणवतं, अरे हे तर मला कित्येक वर्षांपूर्वी कोणीतरी सांगितलं होतं. कदाचित ते आईबाबांनी सांगितलेलं असू शकतं, किंवा आपल्या शिक्षकांनी, कदाचित मित्रांनी, किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीनंही, आणि कधी कधी तर स्वतःशी झालेल्या एका प्रामाणिक संवादातूनही असं एखादं वाक्य जन्माला येतं जे आपल्याला आतून बदलून टाकतं. आणि याचसाठी आजचा आपला विषय आहे कॉन्व्हर्सेशन्स दॅट चेंज्ड अस, वन सेंटेन्स दॅट स्टेड फॉर एव्हर, म्हणजेच असा संवाद ज्यातलं एखादं वाक्य आपल्या मनात कायम घर करून राहतं. मित्रांनो, आपण आयुष्यात कितीतरी शब्द ऐकतो, रोज हजारो शब्द आपल्या कानावर पडतात, काही ऐकतो आणि विसरूनही जातो, काही शब्द त्या क्षणापुरते हसवतात, काही दुखावतात तर काही प्रेरणा देतात, पण काही शब्द मात्र मनाच्या अगदी खोलवर जाऊन बसतात, कारण त्या शब्दांमागे फक्त अर्थ नसतो तर त्यामागे एखाद्या व्यक्तीचा विश्वास असतो, त्याची काळजी असते, अनुभव असतो, आणि त्या क्षणी आपल्याला त्यांची सर्वाधिक गरज असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, लहानपणी आपण एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळवले की आई आपल्याला म्हणायची, ठीक आहे गुण कमी मिळालेत ना, पण म्हणून तू कमी होत नाहीस. आता ते वाक्य कदाचित त्यावेळी साधं वाटलं असेल, पण पुढे एखाद्या मोठ्या अपयशाच्या वेळी तेच वाक्य आपल्याला आठवतं. किंवा एखादे शिक्षक आपल्याला म्हणतात की तुला हे जमत नाही असं नाहीये, तुला अजून सरावाची गरज आहे, आणि त्या एका वाक्यामुळे आपण हार न मानता पुन्हा प्रयत्न करतो. कधीतरी आपला मित्र आपल्याला म्हणतो की तू हे करू शकतेस, फक्त स्वतःवर विश्वास ठेव, आणि तोच विश्वास आपण कायम स्वतःवर ठेवलेला असतो आणि प्रत्येक वेळी आपण स्वतःला पुन्हा नव्यानं संधी देतो. आपल्या तरुणपणात ना असे संवाद खूप महत्वाचे असतात, कारण हा तो काळ असतो जेव्हा आपल्या समोर अनेक प्रश्न असतात. करिअर कोणतं निवडायचं, पुढे काय करायचं, आपण योग्य दिशेनं चाललोत का, इतर लोक आपल्यापेक्षा पुढे गेलेत का, आपल्याला नेमकं काय करायचंय, आपली आवड नेमकी कोणतीये, आणि या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीचं छोटस वाक्य आपल्याला दिशा देऊ शकतं. कधी कधी एखादं वाक्य आपल्याला पुढे जाण्याची परवानगी देतं, तुला हे करायचं असेल ना तर करून बघ, किती साधं वाक्य आहे, पण ज्याला आयुष्यभर हे करू नकोस, लोक काय म्हणतील, अपयश आलं तर असं ऐकायला मिळालं असेल, त्याच्यासाठी करून बघ हे दोन शब्द सुद्धा खूप मोठी ताकद बनू शकतात. आणि कधी कधी एखादं वाक्य आपल्याला थांबायला शिकवतं. आपण सतत धावत असतो, अभ्यासामागे, नोकरी मागे, करिअर मागे, पैशा मागे, सोशल मीडिया मागे, कंपॅरिझन मागे, आणि अचानक एखादी व्यक्ती येऊन आपल्याला म्हणते, सगळं लगेच मिळालं पाहिजे असं नसतं की, हे वाक्य मनात राहतं. कारण आजच्या तरुण पिढीसमोर खूप मोठं आव्हान आहे, इन्स्टंट सक्सेसची अपेक्षा. सोशल मीडियावर आपल्याला इतरांचे फायनल रिझल्ट दिसतात, पण त्यामागे अनेक वर्षांची असलेली मेहनत ती मात्र आपण दुर्लक्षित करतो, कारण ती कदाचित आपल्या समोरही आलेली नसते. त्यामुळे होतं काय तर दुसऱ्याच्या चॅप्टर 20 तुलना आपण आपल्या चॅप्टर 2 करू लागतो, जे खरं तर चुकीचं आहे. कधी कधी आपल्याला एखादं वाक्य अपयशानंतर मिळतं, हरलास म्हणून सगळं संपलं असं होत नाही, आता तुला यातून नेमकं काय शिकायचंय ते बघ. किती मोठा फरक आहे या दोन विचारांमध्ये, मी अपयशी झालो आणि माझा हा प्रयत्न अपयशी झाला, यात फरक आहे. पहिलं वाक्य स्वतःची ओळख बनतं आणि दुसरं वाक्य अनुभव. म्हणूनच आपल्या आयुष्यात योग्य वेळी योग्य संवाद होणं किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक वेळी मोठं भाषण हवंच असं नाही, कधी कधी एक वाक्यही पुरेसं ठरतं.

मंडळी, मग मी काय म्हणते, आज आपण एक छोटासा प्रयोग करून पाहायचा का? डोळे मिटूया आणि स्वतःला प्रश्न विचारूया, माझ्या आयुष्यात मला बदलून टाकणार कोणतं वाक्य मी ऐकलंय? कदाचित तुम्हाला एखाद्या शिक्षकाचा आवाज ऐकू येईल, कदाचित तो आवाज आईचा असेल किंवा बाबांचा, तो आजी आजोबांचाही असू शकतो किंवा मित्रांचाही, कदाचित एखाद्या कठीण काळात स्वतःच स्वतःला सांगितलेलं एखादं वाक्यही ते असू शकतं. आणि जर तुम्हाला असं कोणतंही वाक्य आठवत नसेल, तर आजपासून अशी वाक्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व आपण स्वतःच घडवून आणलं पाहिजे. आता त्यासाठी फार काही मोठं करायचं नाहीये. जर कधी मित्र निराश दिसला तर त्याला सहज म्हणा, एक प्रयत्न अजून करून बघ की. किंवा एखादी व्यक्ती घाबरत असेल तर त्याला म्हणा, चूक झालीये ना, ठीक आहे, परत एकदा प्रयत्न कर. एखादी व्यक्ती स्वतःची तुलना करत असेल तर म्हणा, अरे तुझी जर्नी तर वेगळी आहे की. किंवा एखादा तरुण स्वतःच्या स्वप्नांबद्दल साशंक असेल तर त्याला सांगा, सुरुवात छोटी असली तरी चालेल, फक्त सुरुवात करता आली पाहिजे. कारण आपण नेहमी विचार करतो की मोठं काम म्हणजे मोठी मदत, मोठी संधी किंवा मोठं भाषण. पण कधी कधी कोणाचं मन उभं करण्यासाठी फक्त एक वाक्य पुरेसं असतं. आणि इथे एक महत्वाची गोष्ट आहे बरं का, आपण फक्त आपल्या आयुष्यात आपल्याला काय सांगितलं गेलं याची आठवण ठेवू नये, आपण इतरांच्या आयुष्यात कोणते शब्द सोडून जातोय हेही पाहायला हवं. कारण शब्दांचं आयुष्य आपल्या कल्पनांपेक्षा मोठं असतं. आपण बोललेलं एखादं वाक्य आपल्याला 2 मिनिटात विसरता येईल, पण समोरच्या व्यक्तीला ते वर्षानुवर्ष आठवू शकतं. म्हणून बोलण्यापूर्वी थोडं थांबणं गरजेचं आहे, समोरच्याची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे, आणि शक्य असेल तेव्हा प्रोत्साहन देणं ही सुद्धा सामाजिक जबाबदारी आहे. मंडळी, आजच्या डिजिटल जगात आपण मेसेजेस पाठवतो, कमेंट्स करतो, पोस्ट करतो, व्हॉइस नोट्स पाठवतो, संवाद खूप वाढलाय, पण खरा संवाद मात्र कमी होऊ नये ह्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण इमोजीज भावना दाखवू शकतात, पण एखाद्या व्यक्तीसमोर बसून मी तुझ्यासोबत आहे असं म्हणण्याची ताकद वेगळीच असते. म्हणून आज एखाद्या अशा व्यक्तीला फोन करा जिने तुमच्यासाठी कधीतरी एखादं महत्वाचं वाक्य सांगितलं होतं. तिला सांगा, तुम्ही त्या दिवशी जे म्हणालात ना ते मला अजूनही आठवत आहे. कदाचित त्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटेल की इतक्या वर्षानंतर त्यांचं ते वाक्य तुमच्या आजही लक्षात आहे. आणि कदाचित त्या एका फोनमुळे 2 आयुष्यांमध्ये पुन्हा एक सुंदर संवाद सुरू होईल. मंडळी, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या घटनांची गरज नसते. कधी कधी एक भेटही पुरेशी ठरते, तर कधी एखादं पुस्तक, कधी एखादा अनुभव, तर कधी एखादं अपयश, आणि कधी फक्त एक वाक्य. कदाचित आज तुम्ही एखाद्याला सांगितलेलं छोटं वाक्य उद्या त्याच्या आयुष्याचा आधार बनेल. कदाचित आज कुणीतरी तुम्हाला सांगितलेलं एखादं वाक्य तुमच्या पुढच्या पावलाला दिशा देईल. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजेत, संवाद जपता आला पाहिजे, आणि आपली माणसंही जपता आली पाहिजेत. आणि जेव्हा आयुष्य तुम्हाला एखाद्या वळणावर उभं करेल, तेव्हा मागे वळून पाहिलं पाहिजे. कुठेतरी कधीतरी कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं एक छोटस वाक्य अजूनही तुमच्यासोबत चालतंय याची तुम्हाला जाणीव होईल. काय ना, आपल्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट ही नाहीये की आपण किती मोठी भाषण ऐकली, तर ही आहे की कोणीतरी योग्य वेळी आपल्यावर विश्वास ठेवून एक वाक्य म्हटलं होतं, आणि त्या एका वाक्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलोय. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न आपण नक्की विचारूया, माझ्या आयुष्यात कायम राहिलेलं ते एक वाक्य कोणतं आहे बरं? आणि त्यानंतर स्वतःसाठी एक वाक्यही म्हणूया, मी अजून संपलेलो नाहीये, माझी पुढची कथा अजून लिहायची आहे. कारण कदाचित उद्या कोणाच्या तरी आयुष्यात कायम राहणारं वाक्य आज तुमच्या ओठांवर जन्म घेण्याची वाट पाहतं.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी 16:30 आणि 17 सप्टेंबर रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत हो.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:05 ते 12:00.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर ठीक 6:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: सुरेश वाडकर आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत होतं धडक मार या चित्रपटातलं. गीतरचना चिंतामणी पोद्दार यांची आणि संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
3: आम्ही गप्पा.

0: मजा मस्ती ही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यांनी बरं का, कारण
2: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता
2: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
0: आपुलकी या घरात.

थांब लक्ष्मी कुंकुलाविते। या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं। संगीतकार प्रभाकर जोग। श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोतेहो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून संस्कृत मधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत। ऐकूया ठीक 6:20 संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून।

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात आज आपण भेटतोय छत्रपती संभाजीनगर इथले सर्जनशील कवी श्रीधर नांदेडकर यांना. 1990 नंतरच्या मराठी कवितेतलं हे एक महत्वाचं नाव आहे आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून श्रीधर नांदेडकर सर सेवानिवृत्त झाले आहेत आणि सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हा 2005 साली आणि परतीचा रस्ता नाहीये हा 2014 साली असे त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि याशिवाय अनेक माध्यमातून सरांचं लेखन वाचकांच्या समोर येत असतं. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच त्यांच्या कविताही ऐकणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, कविता ही कवीची एक निर्मिती असते आणि या निर्मितीचा साक्षात्कार कसा झाला आणि पहिली कविता तुम्हाला कधी आणि कशी सुचली?
1: तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे मी अगदी त्या आठवणींमध्ये जातोय. मूळ कविता मी 1988 BA वर्गात असताना पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं की त्याची जी पार्श्वभूमी आहे ती खूप बालपणामध्ये रुतलेली असावी. त्याचे संस्कार घेऊन मग केव्हा तरी महाविद्यालयीन काळात जे एक वातावरण असतं त्यात असं वाटलं की आपण काहीतरी लिहून पाहावं. त्याला फारसा अर्थ नव्हता जे काय लिहिलं त्याला, पण एक उत्साह होता आणि त्याच्याबद्दलचं आकर्षण होतं. आणि मग महाविद्यालयात कविता पहिल्यांदा लिहिली आणि ती मग कुठल्या तरी स्पर्धेत वाचली, मग तिला बक्षीस मिळालं, मग जरा उत्साह वाढला. पण त्या उत्साहापेक्षा देखील मराठीचे जे शिक्षक होते रायगावकर सर, मी त्यांना दाखवायचो भीत आणि ते नुसती अशी एक बरोबरची खून करायचे त्याच्यावर की बाबा चाललंय तुझं आणि चालू द्या अशा अर्थाने. पण मग हळूहळू त्यामध्ये मी रमायला लागलो आणि हळूहळू कळायला लागलं की आपण याच्यात खोलवर जाऊ शकतो.
0: सर, विषय कुठला होता तुमच्या पहिल्या कवितेचा, म्हणजे तुम्ही कॉलेज वयात त्या काळी होतात?
1: साधारणपणे मी एखादी छोटी कथा पण लिहून पाहिली होती तर ती प्रेमावर होती, पण मी कविता जी लिहिली ना तर ती मात्र एका बंदिस्त पक्षाच्या मनोवस्थेचं चित्रण त्या कवितेमध्ये होतं.
0: बर.
1: आणि त्यामध्ये एक घुसमट होती की काय सुचत नाहीये आणि आपण कुठेतरी अडकून पडलोय आणि आपल्याला एक मुक्त आकाश पाहिजे असा एक काही एक त्याचा
0: भाव त्या कवितेचा होता. सर, तुमचे जे दोन्ही कविता संग्रह आहेत सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाहीये, इतके वेगळे शीर्षक आहेत या दोन्ही कविता संग्रहाचे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे या संग्रहांमधनं काय सांगायचंय तुम्हाला वाचकांना?
1: होय होय. सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हे शीर्षक देताना त्या शीर्षकाची कविता पण संग्रहात आहे, पण ह्या संपूर्ण कवितांचा एक जो स्वर आहे तो प्रार्थनांचा आहे की आपण ज्या जगात आहोत तिथे सगळ्यांना सुखानी नांदता यावं, तिथे नात्यांमध्ये पवित्रता असावी, तिथे एक प्रकारचा एकोपा असावा सगळ्या समाजात, असं काहीसं सूत्र घेऊन त्या कविता आलेल्या आहेत. पण सुफीमध्ये संगीताचा एक प्रभाव माझ्यावर खूप आहे. नुसरत फतेह अली खानचं जे संगीत त्या काळामध्ये मी ऐकायचो, आजही ऐकतो, पण त्या संगीताचा प्रचंड प्रभाव माझ्यावर होता आणि त्यातले स्वर हे मला त्या प्रार्थनेला माझ्यातले घेऊन जायचे.
0: ते ऍक्च्युअली डिवोटी संगीत आहे.
1: अगदी भक्ती संगीतच आहे. हो,
0: जे आहे ते डिवोटी संगीत.
1: अगदी अगदी अगदी. आणि त्याचा खूप ज्याला आपण खोलवरचा प्रभाव म्हणू तो मात्र मला जाणवत होता. आणि परतीचा रस्ता नाहीये मध्ये मी नात्यांचा खूप शोध पुढच्या 15-20 वर्षात घेत राहिलो आणि मग मला असं लक्षात आलं की आपण जर कवितेचं माध्यम निवडलंय तर आपल्याला जी नाती जोडायची आणि आपल्याला जो एकोपा साधायचा आहे तो ह्या कवितेच्या जगातच शोधला जाऊ शकतो
0: त्या माध्यमातून,
1: आणि त्याच्यातून आपल्याला परतीचा रस्ता नाहीये. म्हणजे आपलं जे काय कार्य करायचंय, आपलं जे जीवनाचं ध्येय आहे ते आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत कविता असेल असं काहीसं सूत्र त्याच्यामध्ये आहे. आणि मग मी म्हणतो की मला कवितेच्या जगातून आता परतीचा

0: रस्ता नाहीये, तिथेच मी माझी गोष्ट सांगू शकतो,
1: थांबणार आहे आणि तिथेच मी काहीतरी सांगायचं
0: करणार आहे.
1: सर, आपण कवितेबद्दल बोलतोय, तुमची एखादी कविता तुम्हाला आवडणारी आपल्या श्रोत्यांना.
0: आता आपण त्या नात्यांचा उल्लेख केला, मी अगदी कमी वयामध्ये असा विचार केला की अरे ही जी कुटुंब व्यवस्था अशी विकेंद्रित होत चालली आहे तर आपला काळ येईल तोपर्यंत काय होईल, तर आपण ह्या सगळ्या कुटुंबाच्या ह्याच्यात आपल्याला अडकायचं नाहीये, त्यांचं स्वातंत्र्य आपल्याला त्यांना द्यायचंय, अशा अर्थाची एक कविता मी इथे वाचतो. तर त्याचं शीर्षक आहे तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट. तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट मी ऐकेन कोसांच्या अंतराहून, उमटू देणार नाही तुझ्या संसारावर माझी वृद्ध सावली, अचानक येऊन तुझ्या छोट्याशा पोराला जवळ घेऊन मी

0: तुझ्या संसारावर माझी वृद्ध सावली, अचानक येऊन तुझ्या छोट्याशा पोराला जवळ घेऊन मी बोलणार नाही, दात पडलेल्या माझ्या बोळक्यातून त्याच्या अंगावर थुंका उडायची मला आज फार भीती वाटते, मी फोनवर जोरात हसणार नाही, हळू आवाजात बोलेन तुम्हाला केवळ आवडणाऱ्या गोष्टी, समारंभाचा तोल जाईल असा वेश करणार नाही, कागदाच्या पुरचंडीतून रस्त्यावरची भजी आणणार नाही, मी मनातल्या मनात भजन करीन, स्मरण देवाचं आतल्या आत, स्वप्नात नातवाच्या केसांमधून खडबडता हात फिरवीन, त्याच्या खेळण्यांना बिनधास्त हात लावीन, त्याला खेड्यातल्या जत्रेत नेईन, ओळखीच्या माणसासोबत सुरक्षित परत पाठवीन आणि स्वतः हरवून जाईन स्वतःच्या सावलीसकट.
1: किती छान आहे, म्हणजे दुसऱ्याला त्रास न देण्याची जी वृत्ती माणसाची आहे ती या कवितेतनं सर दिसते आहे.
0: होय होय.
1: चांगल्या साहित्य निर्मितीसाठी समीक्षा किती महत्वाची आहे. आणि याला जोडूनच एक प्रश्न माझ्या मनात आता येतोय की क्लास आणि मास या दोन्ही पातळींवर जर कविता खरी उतरायची असेल तर ती कविता कशी असायला हवी?
0: फारच चांगले प्रश्न आहेत हे दोन्ही. हा जो पहिला प्रश्न तुम्ही म्हटला ना, समीक्षेचं काय भूमिका असली पाहिजे सर्जनशील कलावंताच्या एकूण प्रवासात, समीक्षकांनी जर एखाद्या सर्जनशील कवीच्या प्रवासातल्या बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी जर त्याला नीट समजून सांगितल्या आणि कलावंतांनी जर त्या मनापासून ऐकल्या, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तसं जर घडलं ना तर मग मात्र कुठल्याही सर्जनशील कलावंताला त्याचा प्रवास समृद्ध करता येतो हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो.
1: किंवा त्या दृष्टीने तो प्रयत्न करू शकतो
0: आणि मी तो केलाय. म्हणजे मी वैयक्तिक पण अनुभव सांगू शकतो की सुधीर रसाळ सरांनी, डॉक्टर चंद्रकांत पाटलांनी, ह्या सगळ्या लोकांनी मला कवितेसाठी मार्गदर्शन केलं. त्यांनी खऱ्या अर्थाने समीक्षा पण केली, त्यांनी कठोरपणे काही गोष्टी सांगितल्या पण की बाबा हे बरोबर नाही, ही गोष्ट योग्य चालली आहे, हे असं करायला नको. याचा एक प्रभाव माझ्यावर खूप सकारात्मक राहिला. परंतु तुम्ही म्हणता तसा सगळ्याच वेळेस समीक्षेचा सर्जनशील कलावंताला उपयोग होईल असं नाही, काही वेळा तर त्याला निराशा पण येऊ शकते. पण आपण जर सकारात्मक विचार केला आणि जर कलावंतांनी पण ते स्वतः मांडलं तर मात्र नक्की तुम्ही म्हणता तसं
1: बरोबर
0: त्याला हे होऊ शकतं.
1: आणि मास आणि
0: हो त्याबद्दल मला असं वाटतं ना की मास आणि क्लास साठी एकाच वेळी लिहिणं ही फारच तारेवरची कसरत आहे.
1: अवघड जबाबदारी
0: आहे आणि ती यासाठी अवघड आहे की तुम्हाला दोन टोकावरच्या अभिरुचींना सामोरं जायचंय. पण मला असं वाटतं की काही लेखक काही कवींना ते निश्चित जमतं. म्हणजे नागार्जुनांची जी कविता आहे तो रस्त्यावरचा बिहार मधल्या रस्त्यावरचा माणूसही गातो आणि तिला तर संपूर्ण हिंदी साहित्यामध्ये सन्मानाचं स्थान आहे. असा लोककवी जो आहे ना, म्हणजे आता आपण महानोरांचं पण उदाहरण, क्लासला पण ते अपील होत आहेत आणि मासला पण अपील होत आहेत. तर ह्या होतात की गोष्टी की पण त्याचं प्रमाण तुम्ही म्हणाल तर मग ते जरा
1: ते ठरवणं कठीण आहे. सर, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एखादा कवी कविता करत असतो तेव्हा त्याची वृत्ती कदाचित बंडखोर विद्रोही असू शकते, पण जसजसं त्याचंही वय वाढतं त्याची कविता प्रगल्भ होत जाते का किंवा ती व्हायला हवी का? तुमचा काय अनुभव आहे?
0: अगदी अगदी, फारच तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय असं वाटतंय मला. एक आक्रमकता जी वयाची असते ना ती काम करतेच आणि माझ्या पिढीच्या नशिबात तर ते 60 कवींचं सगळं वागणं आलं. त्यामुळे मला पण असंच वाटायचं की अरे जगाकडे तुच्छतेनेच पाहिलं पाहिजे. तुम्ही त्या ह्यांना नाकारा त्यांना नाकारा, हे वाईट आहे ते वाईट आहे असं करत करतच जायला पाहिजे, अशी एक सुरुवातीची एक आक्रमकता होती. आणि हळूहळू मला कळायला लागलं जेव्हा आपण स्वतः त्या चिंतनात जातो, आपण आपला अनुभव वाढतो, मला वाटायला लागलं की अरे नाही नाही, हे चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला फार व्यापकतेनं साहित्याकडे पाहता आलं पाहिजे, खूप प्रेमाने पाहता आलं पाहिजे, खूप जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने पाहता आलं पाहिजे. आणि मग असा विचार सगळ्यांनी जर केला तर मग त्यातून एक खूप सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं. परंतु निश्चितपणे मला असं सतत वाईट वाटलं की सुरुवातीला हा जो एक आक्रमकता होती मत मांडण्याची आणि कुणाला तरी नाकारण्याची,

0: अहंकारातून आलेली आणि प्रभावातून आलेली होती. पण निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं खूप बदल झाला पाहिजे तुमच्या प्रवासात. म्हणजे तुमची नुसती कविता बदलून नाही झालं, तुमचं चरित्र बदललं पाहिजे, तुमचं अंतर्बाह्य बदललं पाहिजे. आणि ते अंतर्बाह्य बदलणं एका अर्थाने ती एक आध्यात्मिक साधन आहे असं मला.
1: तुमच्या लेखनात दिसायला हवी.
0: हवी हो, अगदी अगदी अगदी.
1: सर, याला जोडून एक प्रश्न असा की तुमच्यावर कुठल्या कवींचा प्रभाव तुम्हाला जाणवतो किंवा कोणापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली कविता लिहिताना?
0: माझ्या अगदी आधीच 77 कवी होते आणि त्यांच्यातले खूप चांगल्या कवींचे प्रभाव माझ्यावर होते. भालचंद्र नेमाडेंची सुरुवातीची कविता, सतीश काळसेकरांची कविता, नामदेव ढसाळांची कविता, अरुण कोलटकरांची कविता, ह्या पिढीच्या कवितांमध्ये मी खूप रमलो होतो आणि मला खूप छान वाटायचं. आणि मनोहर ओकांची कविता, तुळशी परबांची कविता, हे सगळ्यांचे प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यावर होते आणि त्या लोकांनी खूप चांगली कवितेची दिशा दाखवली असं मला वाटतं.
1: सर, आपण गप्पा अशाच आपल्या चालू ठेवणार आहोत, पण आत्ता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकायला आवडेल.
0: मला ना संत साहित्यातलं जे अभंग आहेत ना, त्यातलं जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,
1: संत तुकारामांची
0: रचना
1: नक्की ऐकूया.

0: कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी आपण मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात गप्पा मारतो आहोत. सर, मघाशी आपण तरुण कवींचा उल्लेख केला, त्यालाच जोडून आता मी हा एक प्रश्न विचारते की सध्या मुक्त कवितेचा एक युग आलेला आहे. म्हणजे काही काळापूर्वीचा जर आपण विचार केला, केशवसुत म्हणा, माधव जुलियन किंवा भारत आंबे, कुसुमाग्रज यांच्या कविता छंदोबद्ध कविता होत्या किंवा त्या मीटरमध्ये बसायच्या आणि अशा काही कवितांची गाणी पण झाली. पण आत्ताचा काळ जर आपण बघितला तर तरुण मुलं मुक्त कविता करताना दिसतात. ती कविता असते का किंवा तिला कविता म्हणावं का?
1: कवितेचा जो हे आहे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणून निर्मिती म्हणून, ती इतकी उदंड आहे आणि ती मराठीमध्ये इतक्या मोठ्या विपुल प्रमाणात आलेली आहे ना, तर त्यामध्ये चांगलं वाईट करायला देखील गुंता झालेला आहे, इतकं त्याचं स्वरूप हे आहे. पण तुम्ही म्हणता तसं खरोखर केशवसुतांपासून अगदी ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत च्या ज्या कविता होत्या त्या फार ज्याला म्हणू आपण गेय कविता, लय, छंद, वृत्त ह्या सगळ्यांमधलं आणि तो काळही असा होता.
0: आणि त्याशिवाय भाषा सौंदर्य ते पण आहे
1: ते, आणि ते सगळं घेऊनच एक भावविश्व जे आहे कवितेचं ते ह्या, म्हणून त्या मासचं अपील त्याच्यासाठी पण होतं की त्याच्यामध्ये कविता पण होती, त्याच्यामध्ये गेयता पण होती, त्याच्यात संगीत पण होतं, त्याच्यामध्ये शब्दांचं सौंदर्य होतं आणि तरीही ती एक श्रेष्ठ कविता पण होती. आणि त्यामुळे तो संपूर्ण काळ जो आहे, जो आपण म्हणजे रेडिओचाच काळ असा आपण म्हणू, तो सगळा संगीताने भरलेला, भावगीतांनी भरलेला आणि ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान,
0: सुवर्ण काळ
1: म्हणता येईल असं त्या. आणि आम्ही पण आता ज्या कविता लिहिल्या त्या मुक्त छंदातच लिहिल्या, परंतु मुक्त छंदामध्ये एक अंतर्गत लय असते याचं भान हळूहळू सुटत गेलं. अभिरुचीची ह्रासशीलता ही जी आहे ती प्रकर्षाने आपल्याला जाणवायला लागली, कारण त्या माध्यमाकडे व्रतस्थपणे पाहण्याची जी

0: असते तर ती मात्र अगदी लुप्त होण्याच्या परिस्थितीत आहे आणि तिला उत्साहाचं तिला फक्त फॅशनचं असं एक स्वरूप दिसतं आणि त्यामुळे मग ते जोडाजोडीचं जे म्हणता तुम्ही तसं होतं आणि मग विविध
1: भाषांचे
0: वृक्षता म्हणजे त्याला गद्यप्राय तर होतच पण त्याच्यामध्ये एक कोरडेपणा येऊन जातो ज्याच्यामध्ये भावात्मकतेचा धागा हरवून जातो.
1: सर यानंतर एक कविता आणखी आपल्याला.
0: हो मांजर नावाची एक छोटीशी कविता वाचतो. एकदा तर असंही होईल पोतडीत बांधून दूरवर रानात सोडून दिलेलं मांजर पुन्हा कधीही परत येणार नाही. हादरवून टाकणारे आपल्याला काही गोष्टींचे शेवट हे असेच असतात जीव घेणे. त्याची दुधाची बशी फेकून देता येते, ते झोपायचं ते पोतेरं फेकून देता येतं, ते खेळायचं तो चेंडू माळ्यावर फेकता येतो, पण कुणीतरी कुणावर तरी प्रेम करायचं कधी काळी त्याचा पुरावा नष्ट नाही करता येत या पृथ्वीवरून कधीही. प्रेम असं चिकटतं त्वचेला की झोपेत मुलाच्या केसांमधून फिरतो हात आणि मुलगा मांजर होऊन जातो.
1: फारच सुंदर. म्हणजे जे काय म्हणायचंय त्या चार ओळीतनं तुम्ही सांगितलंय सर प्रेमाविषयी, नाही का? म्हणजे एकूणच भूतदया जी काय आहे माणसामध्ये आणि तो खरं तर खूप काय म्हणतो बेसिक गुण आहे माणसाचा तो या कवितेतनं दिसलाय. सर भारूड या स्मरणिकेचं आणि वाचन वेद या ग्रंथाचं संपादन तुम्ही केलं, त्याशिवाय प्रतिष्ठान आणि आशय या दोन मासिकांचं संपादनही तुम्ही केलं आहे. हा अनुभव कसा होता?
0: भारूडचं संपादन तर मी अगदी तरुण होतो तेव्हा मला एक सहकारी म्हणूनच गुरुवरे चंद्रकांत पाटील आणि नादो महाणर यांनी घेतलेलं होतं सोबत. मी त्यांना काही थोडी मदत केली, त्यात माझा काही फार महत्वाची भूमिका नव्हती. पण प्रतिष्ठानचं काम जेव्हा माझ्याकडे सोपवलं गेलं तेव्हा मी दडपून गेलेलो होतो, कारण त्याला 50 वर्षाची परंपरा आणि सुधीर रसाळ, तुषम कुलकर्णी सगळे मोठे लोक संपादक राहिलेले आणि ते पण तसं माझ्याकडे कमी वयात आलं. पण प्रतिष्ठानची जबाबदारी किती मोठी याची मला भान असल्यामुळे आणि माझ्या पाठीशी डॉक्टर सुधीर रसाळ, नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि माझे मित्र हे सगळे असल्यामुळे मला त्याचं दडपण तेवढं नाही जाणवलं. मग मी हळूहळू महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखकांशी संपर्क साधला, कवी लेखकांना जोडून घेतलं, समीक्षकांना जोडून घेतलं, चित्रकारांना आणि मग प्रतिष्ठानला हळूहळू एक माझ्या स्वप्नातला एक आकार मला देता आला. पण मी प्रामुख्याने ताई नव्या लेखक कवींना फार जोडून घेतलं, म्हणजे मी जवळपास 10 वर्ष आधी आणि आता 2-3 वर्ष म्हणजे अजून चालूच आहे, आता माझ्याकडे ती जबाबदारी प्रतिष्ठानची पुन्हा आलेली आहे. तर मी नव्या पिढीतले कवी, नव्या पिढीतले कादंबरीकार, नव्या पिढीतले कथाकार यांचा शोध घेतला, त्यांना बोलतं केलं, त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्याच्यावरची समीक्षा पण नव्या लोकांकडून लिहून घेतली. तर हे मला वाटतं की खूप हा अनुभव
1: एक प्रकारची निर्मितीचा निर्मितीचा आणि त्याच्यासाठी तुम्ही व्यास घेतला. सर अमेरिकेमधलं सॅन होजे इथलं अखिल भारतीय साहित्य संमेलन,
0: विश्व साहित्य संमेलनात
1: तुम्ही गेला होतात. याशिवाय अनेक साहित्य संमेलनांमध्ये तुम्ही गेला आहात, तिथला अनुभव कसा असतो?
0: अमेरिकेतल्या साहित्य संमेलनामध्ये काय झालं की सगळे मराठी लोक आणि आपण इथून तिथे जातोय आणि त्यांना प्रचंड उत्सुकता की आपले लोक आलेले आहेत आणि त्याला एक असा कौटुंबिक धागा होता. परंतु केरळ लिटररी फेस्टिवल म्हणा किंवा आसाममधला कोक्राझार लिटररी फेस्टिवल, तिथे मात्र अद्भुत अनुभव आले मला. म्हणजे केरळची वाचन संस्कृती, आसामची वाचन संस्कृती अद्भुत आहे. म्हणजे लेखक स्वाक्षऱ्या करतायत आणि रांगेनी लोक स्वतःच्या प्रती विकत घेऊन थांबलेले आहेत, लेखक बोलतायत आणि केवळ 18-20-22 या वयोगटातले हजारो विद्यार्थी अत्यंत मन लावून ऐकतात. हे दृश्य
1: चांगलं दृश्य,
0: हे दृश्य म्हणजे आणि ताई आसामच्या मी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तर 10 रुपयाचं तिकीट काढून हजारो लोक पुस्तकाच्या प्रदर्शनात जाण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टींनी मी फार प्रभावित झालो.
1: सर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, म्हणजे आता मी वाचत बसले तर आपल्याला वेळ होणार नाही, पण काही काही जे आहेत ते कवी यशवंत पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, उगवाई काव्य पुरस्कार, हा कुठला पुरस्कार आहे?
0: हा उगवाई

0: जो पुरस्कार आहे ना तो कणकवलीला कोकणामध्ये वसंत सावंतांच्या नावाने अजय कांडर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तो सुरू केलेला पुरस्कार, तर त्या कवीसाठी म्हणूनच तो पुरस्कार त्यांनी ठेवलेला आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं त्याचं नाव त्या पुरस्काराचं.
1: सर, सगुण निर्गुण या सदरामध्ये गेले वर्षभर तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या लेखन केलं, तर ही संधी कशी मिळाली आणि ते करताना तुम्ही स्वतः कसे समृद्ध होत गेला?
0: हो, फारच छान अनुभव माझा राहिला. महाराष्ट्र टाइम्स मधून तुषार बोडखे जे पत्रकार आहेत त्यांनी विचारणा केली की तुम्हाला लिहायला आवडेल का, तर मी हो म्हणालो. तर ते म्हणाले मग तुमचा एखादा तुकडा आम्हाला द्या, तर आपल्या ज्या अमृतधारामधल्या ज्या मालिका
1: म्हणजे थोडंसं वैचारिक आणि चिंतनात्मक लेखन तिथे
0: करणं होतं, मग तर ते मी आपला अमृतधाराचंच त्यांना दिलं, तर ते त्यांना आवडलं आणि त्यांनी मला मग लिहायला सांगितलं. पण मला कधीही सदर लेखनाचा अनुभव नाही, पहिलीच वेळ. आणि सगुण निर्गुण असं शीर्षक आहे त्याचं, म्हणजे ते पण जबाबदारीचं होतं. आणि मग मी विचार केला की आपण हे पण एक आव्हान म्हणून घेऊ आणि आपण त्याच्यात रमवून पण जाऊ. आणि मग मी म्हणजे आधी केलेलं वाचन सोडूनही मी खूप संदर्भ संत साहित्याचा मी त्या 6 महिन्यात दुसरं काहीच केलं नाही. मी 24 तास संत साहित्य वाचत होतो
1: आणि त्यातनं ते सदर अत्यंत सुंदर तुमचे लेख, म्हणजे वाचकांनी वाचले त्याच्यावर तुम्हाला अभिप्राय पण मिळाला.
0: खूपच खूप प्रेम मिळालं त्याच्यात
1: सर. खर तर खूप बोलण्यासारखं आहे, तुमच्याकडून ऐकण्यासारखं आहे. तुमच्या कविताही ज्या काय दोन तुम्ही सादर केल्या त्या सुद्धा खूप सुंदर होत्या. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, साहित्याबद्दल बोललात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
1: मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. सादर करते होते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

अमृत कलश हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकत आहात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आहार.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत हे आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत। बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजून आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 वाजून आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजार 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत.

0: आज याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठादार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जावरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. इतर मंत्रिमंडळ निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
2: एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू, आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
1: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हरेगाव मळा इथल्या शेती महामंडळाकडच्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी आवश्यक कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं आयआयएम मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन होणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, VBG रामजी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजना, तसंच महिला धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या विविध धोरणांचा आढावा घेतला जाईल. राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
0: रायगड जिल्ह्यात दिघी इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाजबांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून दरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला दरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. मराठा आंदोलक मनोज दरांगे यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं दरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. दरांगे यांनी 13 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 12 मागण्या मान्य झाल्या. जी 1 मागणी मान्य होऊ शकत नाही त्याबद्दल कायदेशीर काय अडचण आहे? आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं

नुकसान कसं होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलेलं आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: गॅसच्या विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील अॅडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999 घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं अॅडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित खाजगी जागा उपलब्ध व्हावी यासाठी 125 हिरकणी कक्ष उभारण्याकरता एसटी महामंडळानं टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. येत्या 3 वर्षात सीएसआर निधीतून हे कक्ष उभारले जातील. वाढलेले तेलाचे दर, आखातात वाढलेला तणाव, जागतिक बाजारातली कमकुवत परिस्थिती यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. ही या निर्देशांकाची 5 महिन्यातली नीचांकी पातळी आहे. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज मुंबईत भक्तिभावानं निरोप दिला जात असून दुपारी 3 वाजेपर्यंत 11 सार्वजनिक तर 260 घरगुती गणेशमूर्तींसह 8 हरतालिका मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई शहरात उपलब्ध असणाऱ्या जलाशयांसह महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही. तासगाव इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानाचा 247वा रथोत्सव हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाविकांनी हा रथ श्रीगणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेला. पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गुलाल आणि पिढ्यांची उधळण करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत 7:30 सुरू होईल. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजारात 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, संध्याकाळचे 7:12 आणि 53 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्त विशेष हा कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचा 13 आणि 14 सप्टेंबर रोजीचा मुंबई दौरा अनेक घडामोडींमुळे धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा ठरला. याच अनुषंगानं या दौऱ्याचा आढावा आजच्या वृत्त विशेष मधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, मुंबईतली ऐतिहासिक एशियाटिक सोसायटी ही केवळ एक इमारत नसून भारतीय ज्ञान परंपरेचं आणि पुरातन दस्ताऐवजांचं एक महाकेंद्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ऐतिहासिक सोसायटीला दिलेल्या भेटीदरम्यान देशाचा इतिहास, भाषा आणि पुराभिलेख जपण्याचं महत्व अधोरेखित केलं. त्यांनी या ज्ञानसंग्रहाचा उपयोग एका महान भारताच्या उभारणीसाठी करण्याचं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे एशियाटिक सोसायटीच्या कामकाजाला आणि संशोधन

0: भारताला कोणती नवी दिशा मिळणार आहे याविषयी अधिक सांगत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे.
1: एशियाटिक सोसायटीला आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय आपुलकीच्या भावनेनी आणि पुरेसा वेळ काढून भेट दिल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य तर वाढलंच आहे, पण एशियाटिक करता एक अतिशय उज्ज्वल भविष्याची वाटही प्रशस्त झाली आहे. कारण त्यांनी केवळ ग्रंथालयाचं आणि आमच्या अभिलेख संग्रहाचं आणि इतर पुरातत्वीय वस्तूंचं जे छोटं प्रदर्शन होतं तेच बघितलं असं नाही, तर भविष्यात एशियाटिकने काय करावं याबद्दलचं दिशादर्शनही केलं. म्हणजे त्यांनी इंडॉलॉजीच्या विषयात किंवा पुरातत्वीय शास्त्रांच्या विषयामध्ये काम करणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आणि संस्था देशभरात काम करत आहेत त्यांना एकत्रित आणावं अशा प्रकारची एक सूचना केली. त्याचबरोबर इंडॉलॉजीची जी पारंपरिक विषय वस्तू आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश साम्राज्यकालीन धोरणांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव आहे, त्यामुळे त्या प्रभावापासून अलिप्त अशी इंडॉलॉजी कशी विकसित करता येईल यावरही त्यांनी एक प्रकारे आपल्या भाषणामध्ये भर दिला. आणि एकूण वसाहतवादाची छाया आपल्या ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो त्या अध्ययन उपक्रमांवर असते ती देखील आता नष्ट व्हायला हवी अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केलं. आणि त्यामुळे एक प्रकारचं वैचारिक खाद्य त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला मिळालं. त्यांच्या बोलण्यामध्ये एशियाटिकच्या भवितव्यासाठी त्यांनी केलेला विचार जसा दिसला तसं एशियाटिकला पुढे संस्थेची वाटचाल अधिक चांगली व्हावी याकरता सर्व ती मदत देण्याचं सहकार्य करण्याचं आश्वासनही होतं. त्यामुळे अतिशय आश्वासक वातावरणामध्ये त्यांची ही भेट झाली. त्यांच्या बरोबरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील आल्याने या सगळ्या उपक्रमामध्ये अधिक अर्थ निर्माण झाला आणि एक प्रकारचा दुग्ध शर्करा योग जोड झाला. एशियाटिकच्या पुढच्या वाटचालीत याच्या आधीच आम्ही स्पष्ट केलं होतं त्याप्रमाणे एशियाटिकची कार्यकक्षा विस्तारून तिला मुंबईच्या वेगवेगळ्या उपनगरात घेऊन जाणं, वेगवेगळ्या वाचनालयांशी, ग्रंथालयांशी, शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधून वेगवेगळ्या पद्धतीने एशियाटिक अधिक लोकाभिमुख करणं हे आमच्या पुढच्या वाटचालीत मधलं एक महत्वाचं आमचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर तरुणांना आकर्षित करण्याकरता नो युअर एशियाटिक सारखे उपक्रम राबवून तरुणांनी मोठ्या संख्येत इथे यावं आणि इथल्या ज्ञान संपदेचा लाभ घ्यावा हाही आमच्या समोरचा एक मुद्दा आहे. आणि तिसरा, या संस्थेला केंद्र सरकारने कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीला ज्याप्रमाणे राष्ट्रीय महत्वाची संस्था असा दर्जा दिला आहे तो केंद्राकडून मिळवावा यासाठीही आमचे प्रयत्न राहणार आहे. अमित शहांच्या बोलण्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो भारतीय ज्ञान परंपरेला अधिक चांगल्या पद्धतीने संशोधनाची जोड देऊन त्याला सघन बनवणं आणि भारतीय ज्ञान परंपरेची खोली किती आहे हे लोकांसमोर आणणं या पद्धतीने एशियाटिकने काम करावं अशी त्यांची सूचना होती. आणि हा कालसुसंगत अशा प्रकारचा विचार आहे कारण हा शिक्षणाच्या सर्व पातळ्यांवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणातही भारतीय ज्ञान परंपरेला एक केंद्रवर्ती स्थान मिळत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कामगिरी एशियाटिक करू शकली तर त्याचं आम्हाला निश्चितपणाने समाधान राहील. एशियाटिकच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये आम्ही या सगळ्या विषयांचा निश्चितपणाने समावेश करू आणि एशियाटिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या दालनांमध्ये ज्ञानाच्या कशा पद्धतीने आपल्याला अधिक उल्लेखनीय कामगिरी करता येईल त्या दृष्टीने विचार करून एक विजन डॉक्युमेंट आम्ही लवकरच प्रस्तुत करणार आहोत.
0: श्रोते हो, आपल्या या भेटीच्या पहिल्या दिवशी आयोजित वार्ताहर परिषदेत अमित शहा यांनी सेवा संकल्प या राष्ट्रीय अभियानाची घोषणाही केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रशासकीय प्रवासाचं औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या सेवा संकल्पातून कशी नवी दिशा मिळेल याचं विश्लेषण करत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे.
1: तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा सेवा दिन किंवा सेवा संकल्प दिन आणि नंतर तो सप्ताह आणि आता तर जवळजवळ 15 दिवस सेवा संकल्प पखवाडा या पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत. याचा मागचा उद्देश हा आहे की राजकीय कार्यकर्त्यांना सेवा कार्याशी जोडून घेण्याची एक सवय लागावी, त्यांच्या हातून श्रमदानाच्या माध्यमातून साफसफाईचे स्वच्छतेचे कार्यक्रम व्हावेत, रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांना फळ वाटप किंवा

0: ची सेवा या पद्धतीने काही कार्यक्रम व्हावेत आणि एकूण समाजातल्या वंचित वर्गाला एक प्रकारे जोडून घेण्यासाठी आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम पक्ष गेले अनेक वर्ष करतो आहे. मला असं वाटतं की एखाद्या राजकीय पक्षाने अशा प्रकारे आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे आणि राजकारण हे केवळ सत्तेचा खेळ नसून राजकारण हा सेवेचा मार्ग आहे, सेवेचं साधन आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. पण त्या म्हणण्याला खऱ्या अर्थाने एक आशय मिळतो ज्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम योजले जातात. हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र गुजरातमध्ये पहिल्यांदा हाती घेतली त्या घटनेचं 25वं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी सलग 25 वर्ष काम करणं हा एक विक्रम तर निर्माण केलाच आहे पण त्याच्या बरोबरीने त्यांनी राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा याकरता देखील वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते घराणी आधारित राजकारणाचा अतिशय प्रखर प्रबळ आणि मुखर विरोध करणारे असे नेते आहेत आणि त्यामुळे राजकारणाची एक वेगळी शैली ही विकसित करण्याकडे त्यांचा भर राहिलेला आहे. त्यांनी विकासाचं राजकारण केलं आहे, विकास हा मुद्दा आयडीवर आणला आणि 25 वर्षांमध्ये त्यांनी विकासाच्या अनुषंगाने खूप ऐतिहासिक म्हणता येईल अशा प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश असलेली कामगिरी केली. तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींनी एक प्रकारे लोकांना थिंकिंग बिगची सवय लावली. विकसित भारताचं स्वप्न आपण बघितलं पाहिजे, खूप झालं आता विकसनशील म्हणून मिळवणं अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी दिला आणि आता विकसित भारत हे एक प्रकारे देशाचं सामूहिक लक्ष ठरलेलं आहे आणि त्यामुळे आकांक्षा जागवणं, मोठा विचार करण्याची एक सवय लावणं आणि ते करत असताना राजकारणाची आणि राजकारण्यांची नाळ जनतेशी सतत जोडली गेली असली पाहिजे या दृष्टीने सेवा संकल्प अभियानापासून इतर अनेक कार्यक्रम करणं. याच्यापूर्वी अमित शाह हे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी नदी स्वच्छतेच्या विषयात श्रमदानाच्या माध्यमातून काम करण्याचा पुरस्कार केला होता. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची जी पद्धत अनेक गावांमध्ये काही काही वर्षांपूर्वीपर्यंत होती त्या प्रथेला कसा फाटा देईल याकरता कसं काम केलं पाहिजे तेही सांगितलं होतं आणि स्वच्छता अभियानाच्या बाबतीत तर पंतप्रधानांचा नेहमी आग्रह असतो की कार्यकर्त्यांनी केवळ फोटो ऑपॉर्च्युनिटी पुरता हातात झाडून देऊ नये तर सगळ्यांनी मिळून एखादं रेल्वे स्टेशन, एखादा बस स्टँड, एखादं रुग्णालय हे जे काही 4-5 तास त्याला लागतील तेवढे देऊन पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि तसे प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याला प्रतिकात्मकतेच्या पलीकडे मोठा अर्थ आहे. त्या दृष्टीने राजकारणाची एक नवी दिशा मला असं वाटतं की यातून स्पष्ट होते आहे.
1: श्रोते हो, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी मुंबईतल्या वाशी इथं आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी शहा यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या बहुभाषिक परंपरेचा गौरव केला. हिंदी ही देशातल्या इतर प्रादेशिक भाषांशी स्पर्धा करणारी नसून त्यांना जोडणारा दुवा आहे हा महत्वाचा विचार मांडत त्यांनी केंद्र सरकारची सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी असणारी वचनबद्धताही पुन्हा व्यक्त केली. विज्ञानाची आणि आधुनिक साहित्याची भाषा म्हणून भारतीय भाषांना विकसित करण्याचा संकल्प अमित शहा यांनी या व्यासपीठावरून कसा मांडला ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: ये भूमि छत्रपति शिवाजी महाराज की भूमि, जिन्होंने स्वराज की कल्पना की और स्वराज की कल्पना को सुस्पष्ट करने का भी काम किया. स्वराज का मतलब सिर्फ शासन तक सीमित नहीं, स्वराज स्वधर्म और स्वभाषा ये तीनों को उन्होंने स्वराज का मुख्य अंग बनाया और उन्होंने शासन के अंदर मराठी को महत्व देकर अपना भाषा का राजकोष बनाया और इसके माध्यम से ही शिवाजी महाराज और हिंदवी स्वराज जब तक चला यहाँ का शासन हो रहा है. महाराष्ट्र की बहुभाषी संस्कृति को भी प्रणाम करना चाहता हूँ. यहाँ मराठी का तो सम्मान है ही है, होना ही चाहिए और हमारे देश के प्रधानमंत्री जी ने ही मराठी को सबसे पहले क्लासिकल लैंग्वेज का दर्जा देने का काम अगर किसी ने किया तो नरेंद्र मोदी जी ने. जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वार

0: इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दुग्ध व्यवसाय सुरू करताना पशुधनाची निवड, याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पशुधनाची निवड करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे, आणि ती निवड करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभाग येथील प्राध्यापक डॉक्टर सलील हांडे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत। सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की दुग्ध व्यवसायासाठी कोणकोणतं पशुधन महत्वाचं आहे?
5: आता मुख्यत्वे दुग्ध उत्पादन करताना कोणत्या कारणास्तव, म्हणजे ते दूध कुठे विक्रीस ठेवणार आहोत किंवा त्याचा उपयोग काय करणार आहोत, ही अतिशय महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। आणि त्याच्यावरून मग गाय पाळायची की म्हैस, कारण महाराष्ट्रात किंवा आपल्या राज्यात किंवा भारतात सुद्धा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी गाय आणि म्हैस हे दोन पशुधन आपण फार मोठ्या प्रमाणावर पाळत असतो। आता यामध्ये मग जर शेतकऱ्यांची बाजारपेठ किंवा त्यांची विक्री व्यवस्था या सर्व बाबींचा विचार जर केला, तर काहींना डेअरीला दूध द्यायचं असेल किंवा काही रतीप असतील यासाठी मग गायींचं पालन जास्त प्रमाणात होतं। आणि ज्या ठिकाणी जवळ बाजारपेठ आहे, शहरालगत त्यांचं जर उत्पादन होत असेल, तर या ठिकाणी मग जी मिठाईची दुकानं आहेत किंवा त्याच्यापासून बनणारे जे पदार्थ आहेत दुधापासून, मग तिथे या म्हशींच्या दुधाला जास्त मागणी असते। कारण गाईच्या दुधातलं जर स्निग्धांश आणि म्हशीच्या दुधातलं स्निग्धांश यांचा जर आपण विचार केला, तर गाईच्या मध्ये साधारणतः 3.5 ते 4% स्निग्धांश आहे आणि म्हशीच्या दुधामध्ये 6 ते 7 किंवा कधी कधी 8% स्निग्धांश आहे। त्यामुळे त्यांच्यापासून बनणारे पदार्थ आणि त्यांची जी मागणी आहे ती वेगवेगळी आहे। ही बाब विचारात घेऊन आपण त्या पद्धतीने निवड करायला हवी।
4: बरं, यामध्ये काही प्रकार आहेत का जनावरांचे, गायींचे कोणते आणि म्हशींचे कोणते?
5: हो निश्चित। आता गायींचं बाबत जर आपण पाहायचं ठरलं, तर याच्यामध्ये आपल्या भारताच्या म्हणजे देशी गायी आणि त्यानंतर आपण ज्या संकरित काही तयार केलेल्या आहेत या गायी आहेत। मग याच्यामधून देशी गायींचं एक दूध देण्याचं क्षमता आहे ती एक कमी आहे, आणि संकरित गायी ज्या तयार केलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त दुग्ध उत्पादन देण्यासाठी केलेल्या आहेत। आणि नंतर काही म्हशी म्हणजे म्हैस वर्गीय आहे, तर मग आता संकरित गायींमध्ये होल्स्टीन फ्रिशियनचे एक संकरित विदेशी जात आहे, त्यांच्या संकरामधून एक संकरित गाय तयार केलेली आहे, किंवा मग जर्सी आहे, असे संकरित जाती आपल्याकडे तयार केलेल्या आहेत। म्हशींमध्ये पाहायचं ठरलं तर मुर्रा, जाफराबादी, पंढरपुरी अशा अनेक चांगल्या जातीच्या म्हशी आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि मग देशी गायी म्हणाल तर त्याच्यामध्ये गीर आहे, साईवाल आहे, रेड सिंधी आहे, महाराष्ट्रातल्या मग डांगी आहे, पण डांगी कशा कमी उत्पादन देणाऱ्या आणि शेतीच्या कामासाठी, नंतर मग रेड सिंधी आहे, लाल कंधारी आहे, अशा अनेक जातीच्या गायी आणि म्हशी उपलब्ध आहेत।
4: बरं, गायींची निवड करण्यासाठी कोणती जात तुम्हाला महत्वाची वाटते?
5: आता जर गायींच्या दूध क्षमतेवर निकष ठरतो, तर मग जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना संकरित गायीकडे कल असतो, म्हणजे संकरित गायी ह्या देशी गायींच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक दूध उत्पादन देत असतात। आणि म्हशींचं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये मुर्रा आहे, जाफराबादी आहे, पंढरपुरी आहे, या 3 ते 4 महत्वाच्या जाती आहेत। आणि मग देशी गायींमध्ये त्यातल्या त्यात जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हणजे दुग्ध उत्पादनात महत्वाच्या ठरणाऱ्या

0: गीर, साहिवाल, लाल कंदारी किंवा रेड सिंधी या जाती आहे.
1: बरं, आता एखाद्या शेतकऱ्याला पशुधन विकत घ्यायचं असेल किंवा खरेदी करायची असेल तर त्याने काय तयारी करायला हवी किंवा कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला हवी?
0: बऱ्याचदा काय होतं, शेतकरी मित्रांची प्रत्येकाचे भांडवल किंवा त्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी किंवा म्हशी अर्थातच त्यांची किंमतही अधिक असते.

0: उत्पादन देणाऱ्या गायी किंवा म्हशी अर्थातच त्यांची किंमतही अधिक असते आणि त्यांना लागणारा चारा किंवा त्यांचे जे मेंटेनन्स म्हणतो आपण आहार पोषण याच्यावर पण बऱ्यापैकी जास्त खर्च होतो आणि मग या सर्व बाबींचा विचार केला तर मग जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनासाठी एचएफ क्रॉस किंवा होल्स्टीन फ्रिशियन संकरित गाय जर्सी संकरित गाय यांचा शेतकऱ्यांना जास्त मोठ्या प्रमाणावर कल असतो ते खरेदी करण्यावर आणि मशीनमध्ये मुर्रा किंवा जाफराबादी ज्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या जाती आहेत परंतु त्या दूध उत्पादन क्षमता अधिक आहे. म्हणजे जर आपण म्हटलं सरासरी मुर्रा म्हैस ही सरासरी तिच्या दुग्ध उत्पादन देणाऱ्या किंवा एका वेताच्या कालावधीमध्ये सरासरी 7 ते 8 लिटर दूध देऊ शकते आणि अधिक अधिक 10 लिटर. तसं जर मग एचएफ आणि जर्सी संकरित गाया ज्या आहेत त्या 20 ते 30 लिटर पर्यंत सुद्धा दूध देतात आणि त्यांच्या तुलनेत जर आपण गीर किंवा साहिवाल यांची केली तर त्या जास्तीत जास्त 10 ते 12 लिटर दूध दिवसाला देतात. त्याच्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून अर्थातच जितकं दूध उत्पादन जास्त तेवढं चाऱ्याचा आणि त्याच्यावर जो खर्च होतोय तो पण थोडा अधिक होणारच.
1: वैद्यकीय दृष्टीने काही काळजी घ्यावी लागते का पशुधन खरेदी करताना?
0: हो निश्चित. आता पशुधन खरेदी करायचं एकदा शेतकऱ्याचं ठरलं की बाबा गाय करायची की म्हैसमध्ये जायचं किंवा संकरित जायचं आणि त्याच्यामध्ये देशी किंवा संकरित मग त्याच्यामध्ये समजा आता एक गीर गाय निवडली तर मग त्या गीर गायीच्या सर्व गुणधर्म त्या जनावरांमध्ये असले पाहिजे. म्हणजे 100% ती गीरच असली पाहिजे. त्याच्यामध्ये इतर जनावरांचं मिक्सिंग नको किंवा हे नको. म्हणजे मग आता गीर आहे तर मग तिचं जे गुणधर्म आहे तिचे लांब कान असतील किंवा तिचे डोळे मोठे असतील किंवा तिचा रंग जो आहे तो लालसर कधी कधी ब्राऊन म्हणजे करडा रंग असतो तपकिरी असतो असे ते गुणधर्म 100% जुळले पाहिजे. म्हणजे आपण खरेदी करताना त्या त्या जातीच्या गुणधर्मांना महत्व देऊन त्या त्या जातीचं जनावर निवडायला हवं. आता आजाराचं बोललो की कोणतेही जनावर खरेदी करताना अर्थातच निरोगी असलं पाहिजे अन्यथा मग त्याला कोणता आजार असेल संसर्गजन्य आजार असेल किंवा इतर आजार असतील तर मग ते आपल्या गोठ्यावर आले की इतर जनावरांना तो रोग होण्याची शक्यता असते किंवा मग ते आजारी पडलं तर अर्थातच त्याची उत्पादन क्षमता घटते मग ती दुग्ध उत्पादन असेल प्रजोत्पादन असेल आणि मग शेतकऱ्याला मात्र मग असं जनावर खरेदी करून त्याचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे जनावर निवडताना भरपूर काही वेगवेगळ्या बाबी आहेत यांच्यावर नीट कटाक्षाने विचारात घेऊनच ते जनावर खरेदी करायला हवं.
1: अच्छा, म्हणजे वैद्यकीय दृष्टीने सुद्धा सगळ्या चाचपणी करूनच आपण पशुधन खरेदी करायला हवं.
0: हो नक्की. म्हणजे त्याला समजा लाळ्या खुरकूत आहे आता हा लाळ्या खुरकूत हा जो रोग आहे जर एखाद्या जनावराला झालेला असेल आणि तुमच्या गोठ्यात जर ते जनावर आलं तर ते फार ताबडतोब दुसऱ्या जनावरांमध्ये त्याचा प्रसार होतो किंवा असे अनेक रोग आहेत त्याच्यामुळे हे जनावर खरेदी करताना ह्या रोगांची म्हणजे चाचणी करूनच ते घेतलं पाहिजे. त्यात परत जनावरांना लसीकरण करून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि हे जनावर आपल्याकडे आलं किंवा आपण आपल्या गोठ्यामध्ये कुठलंही नवीन जनावर खरेदी करून आणलं तर ते इतर कळपामध्ये लगेचच ठेवायचं नसतं. त्याच्यासाठी त्याला किमान 2 आठवडे बाजूला एक स्वतंत्र निवारा करून तिथे ठेवायचं असतं. मग त्याचं निरीक्षण करायचं आणि मग जेव्हा आपल्याला खात्री पटेल की ह्या जनावरामध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग किंवा इतर रोग किंवा कातडीचे रोग असतात खरूज असतो नायटा असतो असे खात्री पटली की हे कुठलेही रोग नाही त्यानंतरच ते जनावर आपल्या कळपामध्ये दाखल करून घ्यायचं आहे.
1: बरं, आणि काही वयोगटातलीच जनावरं खरेदी करावी असा काही विषय असतो का?
0: हो निश्चितच. कारण काय आता आपल्याकडे आपण सर्वसाधारण बघितलं गाई किंवा म्हैस यांचं पूर्ण आयुष्यमान जर बघितलं आयुष्य हे साधारणतः 18 ते 20 वर्षाचं आहे आणि त्याच्यात जर उत्पादनाचं वय जर बघितलं लक्षात घेतलं तर ते साधारणतः गाईमध्ये 3-3.5 वर्षापासून दूध उत्पादन चालू होतं मशीनमध्ये ते 4-4.5 वर्ष आणि साधारणतः 10 ते 12 वर्षापर्यंत जनावर चांगल्या प्रकारचं दूध उत्पादन देतं. मग या दृष्टीने गोठ्यामध्ये असलेलं जनावर जास्तीत जास्त उत्पादन कालावधीमध्ये आपल्या गोठ्यात हवं हे आपण निश्चित तिथे बघितलं पाहिजे. त्यामुळे सर्वसाधारणपणे जनावर म्हणजे गाई असेल म्हैस असेल हे साधारणतः दुसऱ्या वितानंतर किंवा दुसऱ्या वितामध्ये आपल्या गोठ्यावर असावं. आता दुसऱ्या वितामध्ये का तर पहिलं वित झाल्यावर एक साधारणतः आपल्याला माहिती किंवा जनावर जे

0: ज्याच्याकडे आहे किंवा ज्याच्या नोंदी आहेत त्याच्याहून आपल्याला कळू शकतं की हे जनावर जास्तीत जास्त किती दूध उत्पादन देत आहे. त्याच्यामध्ये काही दुसरे कुठल्या बाबी किंवा काही वेळी ते जनावर प्रेग्नंट राहत नाही किंवा काही वेळी ते उलटते किंवा काही जनावरांमध्ये इतर रोग असतात किंवा काही भागांमध्ये जनावराच्या पाय असतील किंवा इतर अंग असेल त्याच्यामध्ये काही व्यंग असू शकते. तर असे जनावर घेण्याचं 100% टाळायचं आहे. आणि मग अशी जनावर खरेदी करताना त्याची दूध उत्पादन क्षमता आपल्याला निश्चितच कळली पाहिजे आणि त्यावरच मग गोठ्यामध्ये किती दूध उत्पादन होऊ शकतं हे ठरतं.
1: बरं, आणि जनावर खरेदी केल्यानंतर त्यांचं लसीकरण आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीने इतर काही बाबी असतील तर त्याकडे कसं पाहिलं पाहिजे, काय सांगाल?
0: अर्थात आता जनावर आपण जेव्हा खरेदी करतो तर त्याच्यात सगळ्यात पहिलं आपण आता वेगवेगळ्या भागातून जनावर खरेदी करतो. कधी कधी आपण इतर शेतकऱ्यांकडनं किंवा इतर गावामधनं किंवा दुसऱ्या एखाद्या बाजारांमधून खरेदी करत असतो. मग तिथे आपण जनावर खरेदी करत असताना काही वेळा बऱ्याचदा रोगांची लक्षणं दिसत नाहीत. मग अशा वेळी जनावरांच्या वेगवेगळ्या रोगांचं लसीकरण करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांना डिवर्मिंग म्हणजे त्यांच्या पोटात कृमी आहेत ते बाहेर काढण्यासाठी त्यांना औषध देणं आवश्यक आहे. आता जनावर खरेदी करण्यासाठी आपण जेव्हा बोललो की एक विशिष्ट वयातील जनावर खरेदी करावीत, पण मग पुढचा माणूस समोरचा विकणारा आपल्याला बरोबरच सांगेल असं नाही, त्याच्यात फसवणूकही होऊ शकते. त्याच्यामुळे मग काय, जनावराचं वय ओळखण्याची एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या तोंडातले दात. दात हे पांढरे शुभ्र असावेत, पडलेले नसावेत. साधारणतः दातांवर ना आपल्याला 4 ते 5 वर्षापर्यंत जनावराचं वय अतिशय योग्य पद्धतीने ओळखता येतं. समजा जबड्यात किती दात आहेत, मग त्याचे दुधाचे दात पडलेत का, दुधाचे सगळे दात पडून गेले असतील तर ते जनावर 1 वर्षाचं वरचं असतं. मग मधली एक जोडी जी असते पटाशीच्या दाताची, साधारणतः 1.5 वर्षापर्यंत ती येते, 2.5 वर्षापर्यंत दुसरी, 3 वर्षापर्यंत तिसरी आणि 4 वर्षापर्यंत चौथी. त्याच्यामुळे ह्या वयाचे जनावर दातांवरून आपल्याला अगदी योग्य ओळखता येतात. त्याच्यानंतर मग अजून आपल्याला काही बाबी महत्वाच्या आहेत, जसं जनावराची अंगकाठी. अंगकाठी ही खूप जाड किंवा आपण त्याला शरीर यष्टी म्हणतो, त्याच्यामध्ये मानांकन आहेत. 3 ते 3.5 मानांकन असलेलं जनावर खरेदी करावं, म्हणजे ते जास्त जाड पण नसावं, म्हणजे चरबी नसावी किंवा खूपही बारीक कृश नसावं, म्हणजे त्याची दूध उत्पादन क्षमता चांगली असते. त्याच्यानंतर जनावराकडे आपण जर बघितलं तर पुढच्या बाजूला निमुळतं आणि मागच्या बाजूला जनावर रुंद होत जातं, हे अतिशय चांगलं अंगकाठीचं जनावर असतं. पाठीचा कणा किंवा पाठ ही सरळ असावी, त्याच्यामध्ये बाक नसावा, त्याच्या ज्या बरगाड्या आहेत छातीच्या त्या पूर्ण फुललेल्या असाव्यात, म्हणजे काय फुफ्फुसाची त्यांची क्षमता आहे ती जास्त चांगली असते, त्याच्यातून रक्ताभिसरण चांगलं होतं आणि दूध उत्पादन हे रक्तामधनच होत असतं. कासेमधनं रक्त फिरतं आणि त्यात काही शोषण करून घटकांमधूनच दूध बनतं, त्याच्यामुळे ती क्षमता जास्त असावी. जनावराचा पोटाचा आकार लांबडा आणि मोठा असावा, म्हणजे चारा ग्रहण करण्याची क्षमताही जास्त चांगली असते. त्याच्यानंतर जनावराची जर आपण एक लांबूनच पाहिलं तर त्याचे तजेलदार जनावर किंवा निरोगी ही आपण ओळखू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये डोळे पाणीदार असावेत, तजेलदार असावेत, नंतर नाक जे आहे ते थोडस ओलसर म्हणतो तसं असावं. ओलसर नसेल तर निश्चित त्या जनावराला ताप असेल किंवा कुठला तरी आजार असेल. त्याच्यानंतर आपण जर जनावराच्या पायांची ठेवण बघितली तर पाय उभं राहताना जनावर चौकोनात उभं राहायला पाहिजे, म्हणजे त्या पायांमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही. व्यंग असलेली जनावर प्रजननमध्ये थोडीशी कमी पडतात किंवा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर मागच्या बाजूने आपण पाहिलं तर 2 पाय मागचे जे आहेत त्याच्यामध्ये जागा मोठी असावी, याचा अर्थ जनावराची कास ही मोठी असू शकते किंवा दूध उत्पादन क्षमता जास्त असते. या सर्व बाबींचा आपण विचार करताना मग ही माहिती आपण त्यांची एकतर वंशावळ म्हणजे ज्या नोंदी पूर्वीच्या शेतकऱ्याने किंवा कुठल्या मालकाने ठेवलेल्या आहेत त्याच्याहून तपासून बघू शकतो. त्याच्यानंतर मग ते नसेल तर मग बाहेरच्या गुणधर्माहून शरीर एष्टी आणि इतर गुणधर्म यांच्यापासून आपण त्यांची निश्चितच निवड करताना बाब लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे जनावराची कास. जनावराची कास

0: आपल्याला त्याच्या दूध उत्पादन क्षमतेची माहिती करून देतं. कास ही मोठी असावी, ती म्हणजे चार भागात विभागलेली असते, चारही भाग व्यवस्थित समान असावेत आणि जे सड आहेत ते पण एक समान असावेत. चारही सड हे फंक्शनल असावेत, म्हणजे त्यातून दूध येणं गरजेचं आहे. कधी कधी समजा एक दगडी आजार आहे, त्याच्यामध्ये एखादा सड कामी येतो, त्याच्यातून दूध येत नाही आणि मग दूध उत्पादन क्षमता कमी होते. त्याच्यानंतर मग जनावराची जी कास आहे ती पुढच्या बाजूला बेंबी पर्यंत व्यवस्थित स्मूथली अटॅच पाहिजे आणि मागच्याला शेपटी खालपर्यंत, आणि तो जितका आकार मोठा तेवढी उत्पादन क्षमता जास्त. आणि या कासेवर रक्त वाहिन्यांची जाळी हवी, कारण रक्त पुरवठा जेवढा जास्त तेवढं दूध उत्पादन जास्त असतं. तर हे सर्व जनावर आपण खरेदी करण्यापूर्वी या सर्व बाबींची आपण तपासणी करणे गरजेचं आहे.
1: गाय किंवा म्हशींमध्ये भाकड कालावधी किती असावा किंवा दोन वेतांमधलं अंतर किती असावं?
0: आता हे खूप महत्वाचं हे आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, दोन वेतांमध्ये जर जास्त अंतर पडलं तर निश्चितच दूध उत्पादन कमी मिळणार आहे. म्हणजे आता गाय गाभण राहते, 9 महिन्याने ते पिल्लाला जन्म देते आणि दूध उत्पादन चालू होतं. मग ते दूध उत्पादन चालू होऊन ते कमीत कमी 280 दिवस, ते जास्तीत जास्त मशीनमध्ये 300 दिवस इथपर्यंत त्यांनी दूध उत्पादन द्यायला हवं. आणि त्याच्यानंतर मग त्या दरम्यान परत जनावर हे गाभण होतं आणि हळूहळू दूध कमी होतं. आणि शेवटचे जे 80-90 दिवस आहेत गाभण कालावधी शेवटचा, त्याला आपण भाकड कालावधी म्हणतो. त्याच्यामध्ये वासराची वाढ होण्यासाठी आपोआप दूध बंद होतं आणि जनावर पुढच्या विताची तयारी करत असतं. तर तो भाकड कालावधी हा 60-90 दिवसाच्या वर नसावा. तो जर लांबला भाकड कालावधी, म्हणजेच जनावर जर लवकर गाभण राहिलं नाही तर हा कालावधी लांबतो किंवा दोन वितांमधलं अंतर लांबतं आणि त्याचा परिणाम हे एकूण त्या जनावरामधून आपल्याला त्याच्या लाईफ टाईम मधून जे दूध मिळणार आहे ते नक्कीच कमी होतं आणि तो तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो. याच्यामुळे जनावर निवडताना ह्या पण बाबी लक्षात घ्यायला हव्यात. त्याचबरोबर तेच गाभण जातंय का, बऱ्याच वेळा गाभण होऊन परत ते उलटण्याचा प्रकार असतो किंवा काही जनावरांमध्ये वासरू जन्माला येताना अडण्याचा प्रकार असतो किंवा काही जनावर खूप तापट असतात किंवा काही पाना जो म्हणजे दूध सिक्रेशन होतं तो चोरतात. अशी सर्व बाबींचा अभ्यास करून त्याची माहिती मिळूनच ते जनावर खरेदी करणं गरजेचं आहे.
1: बरं, पशुधन खरेदीमध्ये काही फसवणूक होण्याची शक्यता असते का?
0: हो, निश्चितच. कारण काय, आता विकणाऱ्याला त्याचं जनावर विकायचं आहे, त्याच्यामुळे तो ते जनावर जास्तीत जास्त तरुण किंवा कमी वयाचं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग त्वचेवर तेल चोळणे किंवा चकाकी आणणे कृत्रिम प्रकारची, किंवा खुरं ही काळी असावीत, म्हणजे जनावर हे तरुण आहे तर ती खडबडीत असतील किंवा चकचकीत नसतील तर ती चकचकीत करण्याचा प्रयत्न होतो, तिथे काही कलर लावण्याचा प्रयत्न होतो. शिंगांवरनं पण जनावराचं थोडंसं वयाचा अंदाज येतो, म्हणजे शिंग जर अशी साळली किंवा त्याला चकाकी दिली ती आणखीन तरुण दिसतात, मग हा एक प्रकार होतो. आणि दूध उत्पादन किती आहे हेच दाखवताना, म्हणजे आता शेतकरी दूध काढूनच बघतो पण मग ते काय करतात, आदल्या दिवशी दूध काढत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी ते तसंच ठेवून सकाळी काढतात, मग ते भरपूर दूध उत्पादन दिसतं. मग अशा वेळी आपण लगातार 2 किंवा 3 धारांना, म्हणजे सकाळी काढली, संध्याकाळी काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, हे दूध काढून मग त्याची सरासरी वरनं आपल्याला अंदाज येतो नक्की या जनावरांमधनं दूध उत्पादन किती आहे. मग हे सगळं फसवणूक टाळण्यासाठी आपण हा अभ्यास करूनच त्याची काळजी घेऊन ते जनावर खरेदी करायला हवं.
1: जनावरांच्या खुरांना किंवा शिंगांना कृत्रिम रंग चोळला असेल किंवा शरीराला चकाकी देण्यासाठी काही तेल वापरलेली असतील तर त्याचं परीक्षण कसं करायचं शेतकऱ्यांनी?
0: हो, यासाठी आपल्याला जनावराचं एकदम बारीक निरीक्षण करायला हवं. आपण जर जनावराच्या स्किनवरनं हात जरी फिरवला किंवा त्वचेवरून, आपल्याला तेल सुद्धा हाताला लागू शकतं. आणि जनावराचं वय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला ज्या वयाचं जनावर घ्यायचं आहे, म्हणजे 4 ते 5 वर्षाचं जनावर खरेदी करायचं आहे, तर दातांवरनं आपण त्याचं योग्य वयाचा अंदाज लावू शकतो. त्याच्यामुळे हे काही प्रकार जरी असला तरी आपण त्या जनावराच्या तोंडातले दात हे बघणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास असणं. तो नसेल तर ज्याचा अभ्यास आहे, म्हणजे पशुवैद्यक असतील किंवा इतर कोण लोक असतील, त्यांच्या मदतीने आपल्याला त्यांचं निरीक्षण करता येतं. आणि आपल्याकडे आता पूर्ण भारत देशामध्ये

0: सगळ्याच राज्यांमध्ये. आता एक युनिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम आपण सगळ्या जनावरांना केलेली आहे आणि त्यांना एक ओळखपत्र दिलेलं आहे. जसं माणसामध्ये आहे तसं त्यांचं ते ओळखपत्र आहे. मग त्याच्या कानातला जो बिल्ला आहे त्या कानाच्या बिल्ल्यामधनं आपण त्या जनावराचं सर्व माहिती घेऊ शकतो. म्हणजे त्या जनावराची नोंद जी केलेली आहे, मग ते किती वयाचं त्या तारखेला होतं, त्याच्यानंतर ते कोणत्या शेतकऱ्याच्या मालकीचं होतं, हे सर्व बाबी त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतात. किंवा मग त्यांच्याकडे वंशावळ असेल, नोंदी ठेवल्या जातात. बऱ्याच मोठ्या फार्मवर आपण गेलं किंवा आपण शासकीय फार्मवर गेलं तर तिथे सगळ्या नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. अगदी जन्मापासून त्याचं वजन किती आहे, त्याचं लसीकरण कधी केलेलं आहे, त्याचे पहिलं वीत कितव्या वर्षी झालेलं आहे, किती दूध त्या वितात दिलेलं आहे, ह्या सर्व बाबी त्यामध्ये नोंदलेल्या असतात. मग अशा ठिकाणी जर वंशावळ किंवा नोंदी उपलब्ध असतील तर ती पण आपण बघायला हवं आणि मग ह्या सर्वांचा अभ्यास करून आपण ती जनावर खरेदी करायला हवं.
1: बर, पशुधन खरेदी करताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी या संदर्भात जी आपण मौल्यवान माहिती आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, दुग्ध व्यवसाय सुरू करताना पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.

श्रोते हो, आपण ऐकत होता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

किसानवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित या ॲपवरूनही ऐकत आहात.

0: आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: चा इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदात।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आहार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आहार।

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे जमा झाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. 3,000 रुपयांच्या व्यवहारासाठी 12 रुपये तर 50,000 रुपयांच्या व्यवहारासाठी हे शुल्क 200 रुपये इतकं असणार आहे. 75,000 आणि त्यावरील रकमेसाठी हे शुल्क कमाल 300 रुपये आहे. व्यापाऱ्यांना हे शुल्क ग्राहकांकडून वसूल करता येणार नाही असं NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं स्पष्ट केला आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचे व्यवहार UPI द्वारे केले गेले तर त्यावर 2.5% आणि

0: कमाल 300 रुपये द्यावे लागतील. रेल्वे तिकीट खरेदी, विम्याचा हप्ता भरणं, मोबाईल रिचार्ज, इंधन खरेदी, वीज बिल, महापालिका कर, गॅस बिलाची रक्कम 2000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर केवळ 5 रुपये इतकं शुल्क द्यावं लागेल. युपीआयद्वारे 1,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना हे शुल्क द्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला निधी हस्तांतरित करतानाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार सध्या युपीआयद्वारे होणारे 75% अधिक व्यवहार 2000 रुपये आणि त्यापेक्षा कमी रकमेचे असतात. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या अंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जांवरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू, आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असंही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशातल्या 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटाचा बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये किंचित घसरून 5% आला आहे. ग्रामीण भागात तो कमी होऊन 4.1% आला आहे. याउलट शहरी भागातला बेरोजगारीचा दर किंचित वाढून 6.8% पोहोचला आहे. देशाचा कार्यबल सहभाग दर ऑगस्टमध्ये वाढून 52.8% पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या मासिक श्रमशक्ती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार हा दर ग्रामीण भागात 1.3% वाढून 55.8% झाला, तर शहरी भागात 0.5% घसरून 47% आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमधल्या सत्यनिकेतन इमारतीच्या अलीकडेच झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिली. याबाबत संबंधित सरकारी विभागाशी चर्चा झाली असून वसतिगृहाची जागा निश्चित केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणासाठी दिल्लीत येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची सोय

करण्यासाठी दिल्ली सरकार एक नवं धोरण आखत असल्याची माहितीही गुप्ता यांनी यावेळी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं रॅपिडोला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणं तसंच राईड्स नक्की करण्याआधी प्रवाशांना जास्तीचे पैसे भरायला लावणं अशा चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या 6 राज्यांमध्ये हा करार झाला आहे. किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाला केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाचा 90% खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 10% खर्च संबंधित राज्य करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसीराणी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. हसीराणी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपनं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसातच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या धडक कारवाईत जालना जिल्ह्यात 1,35,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात 15,50,000 जास्त रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले गेले आहेत. इतरत्र जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये 30 लिटर दूध आणि सुमारे 4,139 किलो दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत काही अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यात मुंबईतल्या 4 आणि पुणे विभागातल्या 2 नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला 2रा सामना आज नवी दिल्लीत सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 10व्या षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. श्रोते हो, आशियाई खेळांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 16 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून पुढचे 3 दिवस रात्रीचे राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगर परिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या 2रा सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा पोवाडा, शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा पोवाडा आताच आपण ऐकलात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, यानंतर आम्ही प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया रतिलाल भावसार यांनी गायलेलं हशी खरात यांचं गीत.

हशी खरात यांचं गीत आपण ऐकलं रतिलाल भावसार यांच्या स्वरात. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरे.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दत्ताराम गाडेकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरूनही ऐकत आहात.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
7: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
8: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
8: आपुलकी या घरात.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 9:30 समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:00 न्यूज ॲट 9 हे इंग्रजीतून बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 10:15 मंथन हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:15 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.